आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: हॅलो नगरकर, मी अक्षय देशपांडे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, गुड मॉर्निंग, अर्थात शुभ सकाळ, सुप्रभात. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि वीकेंड नंतर आपण भेटतो आहोत. आणि आज आहे 31 ऑगस्ट 2026 आज अशी तारीख आणि आज आहे वार सोमवार. अर्थात वीकेंड नंतर, सॅटर्डे संडे नंतर हा वीकेंड मस्तपैकी एन्जॉय केल्यानंतर आपण भेटत आहोत. आणि श्रावण महिना तर सध्या सुरू आहेच, सणांची रेलचेल सुद्धा सुरू आहे आणि आज आहे श्रावणामधला तिसरा सोमवार. श्रोते हो, आपल्या या दिवसाला छान एका सुविचारानं आपण सुरुवात करणार आहोत, जो संस्कृत आहे. कारणेन विना कार्यम, कारणेन विना कार्यन न चक नामोपद्यते, कदाक इव खेकेन द्रष्टो लब्धः स्फुटो द्रुमः. याचा अर्थ असा होतो की कारणाशिवाय कुठलंही काम करू नये, किंवा केवळ नावानंही कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही, साध्य होत नाही. इथे असं म्हटलंय, आणि आकाशामध्ये कधी कुठलं झाड दिसतं का आपल्याला? नाही. आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसतो, सूर्य दिसतो, तारे दिसतात, पक्षी दिसतात, ढग दिसतात. आणि या श्लोकात असंच सांगण्याचा प्रयत्न केला की आकाशामध्ये कधी कुठलं झाड दिसतं का? तर नाही. आणि याचाच अर्थ कुठल्याही कार्यामागं काहीतरी कारण असतं किंवा कारणाशिवाय काहीही घडत नाही. केवळ नावावरून, एखाद्या व्यक्तीच्या किंवा त्यांच्या निराधार विचारांवरून वस्तू किंवा तो विचार सिद्ध करता येत नाही. आणि म्हणूनच इथे म्हटलं आहे कारणेन विना कार्य. श्रोते हो, या सुंदर अशा सुविचारानं, संस्कृत सुविचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
3: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
4: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम, थोड्या गप्पा थोडी गाणी,
3: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
4: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
3: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत. सार्थ दासबोधातील सुंदर निरूपणानं आपण आपल्या आठवड्याला सुरुवात करूया. सोमवारला सुरुवात झालेली आहे आणि सार्थ दासबोधामध्ये निरूपणात असं म्हटलंय, आहे तरी सर्व ठाई, पाहो जाता कोठेची नाही, जैसा अंतरात्मा ठाई ठाई गुप्त झाला. तसं बघितलं तर तो सर्व ठाई आहे, पण बारकाईनं म्हणजे बारीक विचार केला तर तो कुठेच गुंतलेला नाही हे कळून येतं. अंतरात्म्याबद्दल इथं वर्णन केलेलं आहे आणि अंतरात्मा जसा प्रत्येकाच्या हृदयात असतो पण तो गुप्त असतो, लपलेला असतो किंवा सौम्य असतो, असं या सुंदर अशा निरूपणात म्हटलेलं आहे. श्रोते हो, आपल्या दिवसाला आपण प्रसन्न सुरुवात करूयात निरूपणानं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा. द सार्थदासबोधातील सुंदर अशा निरूपणानं आपण नगरसंतरंग या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसो न वर्तवी तसे प्राणी मात्रासे. अंतरात्म्याबद्दल तर आपण जाणून घेतलं, पण हा अंतरात्मा याच्याशिवाय काहीच खरं नाही आहे. पण त्याला पाहायला जावं तर तो आपल्याला दिसतो का? नाही. शरीर दिसतो, देह दिसतो, आपला चेहरा आपल्याला आरशात दिसतो, पण हा अंतरात्मा दिसतो का? पण तो दिसत नसला, न दिसो न वर्तवितसे प्राणी मात्रासी. हा अंतरात्मा आपल्याला दिसत नसला भौतिक स्वरूपामध्ये, तरीसुद्धा तोच सर्व प्राणी मित्रांना चालवत असतो असं या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या निरूपणाकडे आपण वळूयात. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ಸಣ್ಣ ಗಂಪೋರಿ ಕಲ್ಪೀರಲ್ಲ ಜಾನ್.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि सार्थदास बोधातील निरूपणाकडे आपण वळत आहोत. तैसाचा हाही नानापरी बहुत जलास शहाणे करी नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्मा. एखादा महंत व्यक्ती हा अनेक प्रकारे लोकांना शहाणा करून सोडतो. लौकिक विद्या देतो, अध्यात्म विद्या देतो, अध्यात्म्याचं ज्ञान देतो, नाना विद्या यांचं विवरण तो करतो. इथे असं म्हटलेलं आहे, नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्मा. महंत व्यक्ती अनेक लोकांना शहाणा करतो, नानाविध व्यक्तींना तो अनेक गोष्टी सांगत असतो आणि शहाणा करत असतो. या सगळ्या निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात केलेली आहे. आजच्या दिनविशेषकडे वळूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरसंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्शनु तुमच्यासोबत आणि आज आहे 31 ऑगस्ट 2024, वार आहे सोमवार, आठवड्याला सुरुवात झाली. दिनविशेषकडे वळूयात. 1920 मध्ये ड्रेटाईटमध्ये 8 एम के

द्वारा पहिलं रेडिओ प्रसारण 1920 खिलाफत चळवळीची सुरुवात. भारताची प्रमाणवेळ निश्चित 1947 करण्यात आली. मलेशियाला युके पासून स्वातंत्र्य 1957, त्रिनिनाद आणि टोबॅको युनायटेड किंगडमपासून 1962 स्वतंत्र. पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅग्सेसे पुरस्कार 1996 प्रदान. राष्ट्रपती विवेक गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारीमध्ये विवेकानंद स्मारकाचं 1970 उद्घाटन. अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोवर चालवणारा पहिला मानव 1971 ठरला. किर्गिस्तान सोव्हिएत युनियनपासून 1991 स्वतंत्र. प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल्फायत हे 1997 ठार. तर मच म्युझिक कंपनीची सुरुवात 1984. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मग आला ससा, मग आला ससा, पांढऱ्या शुभ्र लोकरीचा गुंडा जसा म्हणतो कसा, बघा बघा मी तिला हसवतो कसा, पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. आज आहे 31 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि आजचा दिनविशेष आपण जाणून घेतोय. इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी 1870 जन्म. रिंगमास्टर, कसरतपटू आणि सर्कस मालक दामू धोत्रे 1902 जन्म. फिलिपाईन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅक्सेसे 1907 जन्म. कागज ते कॅनव्हास या कविता संग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा 1919 जन्म. पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी 1931 जन्म. मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा 1940 जन्म. भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक ऋतुपर्णा घोष 1963 जन्म. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉयट यांचा 1944 जन्म. भारतीय गायक, गीतकार आणि निर्माते युवन शंकर 1979 जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. 31 ऑगस्ट आहे, ऑगस्ट महिन्याची शेवटची तारीख आहे आणि आज आहे वार अर्थात सोमवार. दिनविशेषकडे पुढच्या वळीयात. 2012 भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा मृत्यू. खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियत सिंग यांची शक्तिशाली बॉम्ब्सद्वारे हत्या. शिक्षणतज्ञ आणि बालमंदिराच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचा 1973 मृत्यू. इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा यांचं 1422 इसवीसनमध्ये निधन. श्रोते हो, 31 ऑगस्ट आजची तारीख आहे, सोमवारचा वार आहे आणि श्रावण महिन्यामधला हा तिसरा सोमवार आहे. श्रावणामधल्या तिसऱ्या सोमवारी आणि प्रचंड गर्दी जी आहे ती शुक्लेश्वर देवस्थान भिंगारमध्ये आणि त्याचबरोबर भिंगारमधील वेगवेगळी जी स्थानं आहेत, महादेव मंदिर आहेत, त्या ठिकाणी गर्दी असते. आपण पाहतोच की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जी शिवालयं आहेत त्या ठिकाणी प्रत्येक श्रावणामधल्या सोमवारी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि आपल्या नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अशी अनेक ऐतिहासिक आणि जुनी पुरातन मंदिरं शिवालयं या ठिकाणी आहे आणि याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90113636300. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी राजेश्वरी झाडे बोलतीये. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्शन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. जागतिक महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. बांगलादेश 20 चिनी J-10CE हे फायटर जेट्स खरेदी करण्याच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. चीनकडून J-11 फायटर जेट खरेदी करण्यासाठी बांगलादेश सध्या तयार आहे. ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण याप्रसंगी देण्यात आलंय. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सल्लागारानं सांगितलं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान कामगिरीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनकडून आता लवकरच हे फायटर जेट्स खरेदी करण्यात येणार असून हे जेट्स युरो फायटर टायफून आणि राफेल सारख्या युरोपियन जेट्सच्या तुलनेमध्ये स्वस्त आहेत. पाकिस्ताननं J-10 हे जेटनं राफेल पाडल्याचा खोटा दावा केला होता. आपल्या भारतानं पाकिस्तानचेच किमान 5 फायटर जेट्स पाडले होते असंही सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक

केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांड

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझ्या दिलाच्या पळद्यावर सगळ्याच गुणांनी झी

0: राजा तुझा मी लक्ष ग राणी तू माझी अंबक्का
1: राजा तू माझा लक्ष ग
0: राणी तू माझी अंबक्का।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. श्रोते हो, तुकाराम मुंढे जे FDA चे आयुक्त आहेत आपल्या सर्वांना माहितीच आहे, आणि त्यांच्या कडक आणि त्याचबरोबर धडक कारवाई आपण सगळेजण पाहत आहोत. पण आता तुकाराम मुंढे यांनी कारवाई केलेल्या एका किचनवरची बंदी उठवण्यात आली, MCA क्लबच्या किचनवरची ही बंदी उठवण्यात आली. FDAला कोर्टानं याबाबत निर्णय दिला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि अन्न आणि औषध प्रशासनातील वादात MCAला मोठा दिलासा मिळाला आहे. BKC येथील MCA क्लबच्या किचनवर FDAनं बंदी घातली होती आणि न्यायालयानं कोर्टानं ती तातडीनं उठवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या तपासणीत किचनला 110 पैकी 87 गुण मिळाले होते. 27 ऑगस्टच्या दुसऱ्या तपासणीत हे गुणांकन 95 झालं, पण तरी कारवाई सुरू राहिल्यानं MCAनं न्यायालयामध्ये धाव घेतली. यावर न्यायालयानं प्रश्न उपस्थित करत बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ही औषध निर्मिती करणारी एक कंपनी आहे, जी प्रसिद्ध कंपनी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आता सिप्लाला सुद्धा FDA ने दणका दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनापूर्ण पुण्यातील वडकीमधल्या सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेडच्या कॅरी अँड फॉरवर्डिंग औषध विक्री परवान्याला 27 ऑगस्टपासून रद्द केला आहे. रेक्टीन प्लस टॅबलेटच्या पॅकेजिंगवर परवानगी नसलेला मजकूर आढळला आहे. 19.5 लाखांचा साठा यामध्ये जप्त करण्यात आला असून तपासणीमध्ये औषधांची साठवणूक, अभिलेख, साठवल्यातील तफावत आणि रिकॉल निर्देशांचे पालन न केल्यास गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. सिप्लाला यामुळे खूप मोठा दणका जो FDA ने दिला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्रोते हो, नेपाळमधली दुर्घटना आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आता नेपाळ सरकारनं बोटेकोशी फ्लॅड फ्लड म्हणजे अचानक आलेला पूर जो आहे त्या ठिकाणी प्रभावित भागातील आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव पथकांना रोखण्याचा निर्णय मागे घेतलाय। नेपाळनं दिलेल्या मीडिया माहितीनुसार गायब झालेल्या परदेशी नागरिकांच्या देशांच्या राजकीय दबावानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं नेपाळ सरकारनं सांगितलंय। आता भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाचे तज्ज्ञ काही तांत्रिक पथकं नेपाळमध्ये मदत बचावासाठी येत आहेत आणि डीएनए तपासणीसाठी मदत करणार असल्याचं सांगितलं आहे। या निर्णयावर नेपाळनं यू टर्न दाखवला आहे। भारतीय पथकाला सुद्धा यामध्ये मंजुरी देण्यात आली आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अ.ए. सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये जालन्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली. 58 लाख नोंदींना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र. हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी आणि आंदोलकांवरच्या केसेस मागे घेण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलंय. आता माघार नाही आणि हा अखेरचा लढा आहे असं असून समाजानं रस्त्यावर उतरावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. आंदोलनामध्ये सहभागी न होणाऱ्या नेत्यांचा आगामी निवडणुकीमध्ये बाजार उठवण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय. अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा हे आमरण उपोषण सुरू झालंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन, तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. अमेरिकेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. ही का जाहीर केली याची काही कारणं आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या पॉवर ग्रिडच्या म्हणजे विद्युत वितरण जाळ्याच्या सुरक्षेबाबत ही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. परकीय शक्तींच्या हस्तक्षेपापासून अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण विद्युत पायाभूत सुविधांचं रक्षण करणं हा याचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अस्वीकार्य धोका निर्माण करू शकणाऱ्या काही परदेशी नागरिक आणि संस्थांशी संबंधित व्यवहारावर ही बंदी घातली जाऊ शकते असं राष्ट्राध्यक्ष यांनी स्पष्ट केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा स्वागत. जागतिक स्तरावरच्या काही महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. भारत आता अमेरिकन जॅव्हलिन अँटी टँक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार असल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेकडून हे खरेदी करणार असल्याचं सध्या सुरुवातीला प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. भारतातील अमेरिकन दूतावास एका पोस्टमध्ये म्हणालेत की भारत जगातील प्रमुख अँटी टँक सिस्टीम जॅव्हलिन मिळवण्याची योजना आखतोय, ज्यामुळे अमेरिका आणि भारताचे संरक्षण सहकार्य जे आहेत आणि जे काही संबंध आहेत

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर सयंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो आणि या सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी या प्रदर्शनाची पाहणी देखील केली. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉलमधल्या डॉक्टर सुनंदा म गोसावी आर्ट गॅलरीमध्ये हे छायाचित्र प्रदर्शन सुरू झालंय. आणि आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आमदार सरोज अहिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक देखील उपस्थित होते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण एकदा स्नेहलाच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. डीजे प्लाझ्मा लेझर या आपल्या आरोग्यासाठी घातक गोष्टी आहेत आणि या टाळण्यासाठी आणि यावर संपूर्ण बंदी हवी असेल तर यासाठी पुणेकरांनी एकत्र येऊन काल गुडलक चौकामध्ये आवाज उठवला. सुजाण पुणेकरांनी डीजे मुक्त उत्सवासाठी प्रबोधन केलं आहे आणि या सभेचं काल आयोजन केलं होतं. या सभेसाठी डेक्कन पोलिसांनी सुद्धा परवानगी दिली आहे आणि याबाबत एक निवेदनसुद्धा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. आपला आवाज प्रशासनानं ऐकलाय, राजकीय प्रतिनिधींनी, गणेशोत्सव मंडळांनी जर ऐकला तर नक्कीच पुणे पुणेकरांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल. यामध्ये कुठलाही मोर्चा नव्हता, हे आंदोलन नव्हतं, ही फक्त एक प्रबोधन सभा होती. प्रशासनाच्या ती विरुद्ध नव्हती, त्याचबरोबर जे काही मंडळं आहेत वेगवेगळी त्या मंडळांच्या विरोधामधली सुद्धा ही नव्हती. पण सगळे गणपतीच्या बाजूचे आपण आहोत आणि आपण बुद्धीच्या देवतेच्या मार्गावर चालणारे आहोत. सदर सभेसाठी करायचं हे योग्य आयोजन आणि नियोजन होतं. ही ती सुंदर पद्धत आहे नाही काही. आणि या सभेसाठी करायचं काय होतं तर एक चांगली कल्पना मांडायची होती आणि पुण्यामधल्या सुजाण सुसंस्कृत लोकांना आपल्या या प्रामाणिक मागणीसाठी एकत्र यावंसं वाटलं आणि यांनी ही संधी शोधली. नेमकं निवेदनामध्ये काय सांगितलं तर यामागची श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपणं ही एक आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्या सर्वांनी एकत्र येऊन हे खूप चांगल्या पद्धतीनं प्रबोधनात्मक सभेच्या माध्यमातून मांडलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, नगरसंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा, या मराठी शाळांची कुठेतरी वर्गवारी आकडेवारी कमी होतीये, विद्यार्थी संख्या कमी होतीये, पण काही दिवसांपासून मात्र यामध्ये काही पॉझिटिव्ह बदल आहेत. आता लवकरच पुणे जिल्ह्यामधल्या सुमारे 97% जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिक्षक उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून जिल्ह्यामध्ये शाळांमध्ये रुजू होण्याची सुद्धा अपेक्षा आहे. पवित्र पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे सांगण्यात आलंय. पुणे जिल्हा परिषदेला झेडपीमधल्या पुण्याच्या शाळांना 436 शिक्षकांना आता यामुळे दिलासा मिळणार आहे. पवित्र पोर्टलमधून पहिल्या टप्प्यामधून काही शिक्षक जे आहेत ते लवकरच उपलब्ध होणार आहे आणि येत्या 5 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान हे सगळे शिक्षक शाळांमध्ये रुजू होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी रसिका वेंगुर्लेकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आठवड्याला सुरुवात झालेली आहे. वार आहे सोमवार आणि दर सोमवारी आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन ऐकत असतो. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ सर. आज आपण दृष्टीहीन बँक अधिकाऱ्यांची एक गोष्ट ऐकणार आहोत, ज्यांचं नाव आहे सुजाता कोंडिकिरे. ही तरुणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ पूर्व शाखेमध्ये अधिकारी आहे. तिच्याकडे सध्या स्टेट बँकेच्या व्यवसाय वृद्धीची जबाबदारी आहे. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये तिनं तिला दिलेलं उद्दिष्ट साध्य केलंय. स्वतःच्या कर्तृत्वावर तिनं अंबरनाथ या ठिकाणी बँकेचं गृह कर्ज काढून फ्लॅटसुद्धा खरेदी केलाय. हे सगळं वाचून आपल्याला असं वाटेल की यात काय मोठं आहे, कितीतरी मुलं मुली असं सगळं करून दाखवतात. पण सुजातानं केलं तर काय विशेष आहे? सुजातानं जे काही करून दाखवलंय ते विशेषच आहे, कारण तिनं तिच्या पूर्ण अंधत्वावर, अंधत्वानं आलेल्या नैराश्यावर मात केली आणि हे यश मिळवलंय. आज आपण सुजाताची ही डोळस कहाणी आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातून जाणून घेणार आहोत. अगदी थोड्याच वेळात ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्या सोबत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आज आपण ऐकत आहोत आणि या पुस्तकातील दृष्टिहीन झाली बँक अधिकारी हा भाग आपण आज जाणून घेणार आहोत. एका सुजाताची डोळस कहाणी आपण जाणून घेणार आहोत. सुजाता कोंडिकेरे हिचे वडील बाळासाहेब पोटा पाण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील शिंगणापूर हे गाव सोडून अंबरनाथमध्ये आले. एका कंपनीत काम करू लागले आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेमच होती. मुलांचं शिक्षण त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. नातेवाईकांचं म्हणणं न ऐकता त्यांनी तिन्ही मुलींना आणि मुलाला उच्च शिक्षण दिलं. सुजाताचं प्राथमिक शिक्षण अंबरनाथमधल्या भगिनी मंडळ शाळेत तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झालं. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सुजाता 11वीसाठी सांगलीमधल्या मावशीकडे गेली. एकदा पहाटे फिरताना अंधारात तिला मोठं झाड लागलं आणि क्षणार्धात तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. तिची दृष्टी गेली. डोळे चांगले होते पण डोळ्यांपासून मेंदूला दृश्य पोचवणारी नस खराब झाली. 2 महिने उपचार घेतल्यावर तिला परत दिसू लागलं. सुजातानं 2002 अर्थशास्त्र विषयामध्ये BA पदवी मिळवली आणि तिला BED करायचं होतं पण घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. एका खासगी कंपनीत पॅनल असेंबलिंग आणि स्टोअर किपरचं काम तिनं मिळवलं. पैसे वाचवून तिनं BED करायचं ठरवलं पण 2005 अखेरीस तिची दृष्टी पुन्हा जाऊ लागली त्यामुळे तिला ते काम सोडावं लागलं. सुजाताची 27व्या वर्षी तर दृष्टी पूर्णपणे गेली. तिला काहीच करता येणं अशक्य झालं. अशावेळी मदत करायचं सोडून नातेवाईक मात्र तू अंध झाल्यानं आता काही करू शकणार नाहीस, घरच्यांवर बोजा बनून जगण्यापेक्षा जीव दे असा सल्ला द्यायचे असं सरळ सांगायचे. पण सुजाताचाही धीर खचून तिच्या डोक्यात जीव देण्याचे विचारही यायचे. ती आईला सारखं म्हणायची की मला विष आणून दे, मी मरून जाते, मला जगायचं नाही. पण तिची आई तिला सतत धीर द्यायची. आईनं सुजाताला जगण्याचं बळ दिलं. डॉक्टर गौतम जटाले यांच्याकडे तिनं मानसोपचार घेतले. त्यांनी तिला तिचं अंधत्व स्वीकारायला सुरुवात केली आणि त्याला तयारही केलं. पुढच्या प्रवासाकडे आपण वळूयात. एकत्र रेडिओ नगर 90.4 FM आवाज
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे. संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील आपण एक भाग आज आपण जाणून घेतोय, सुजाताची डोळस कहाणी. सुजाता मुंबईमधल्या वरळीमधल्या नॅशनल स्कूल ऑफ ब्लाइंडच्या संस्थेत ब्रेल लिपी शिकली. संगणक प्रशिक्षण घेऊन MSc IT हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अंधांसाठी असलेल्या संगणक प्रणाली आत्मसात केल्या आणि विविध स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. दिवस रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असा निर्धार तिनं केला. 3 वर्ष ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगाच्या विक्रीकर निरीक्षणाच्या अभ्यासासाठी बसली आणि पहिल्या परीक्षेत ती उत्तीर्णही झाली. दुसऱ्या परीक्षेचं पत्र तिला परीक्षा झाल्यावर मिळाल्यानं ती संधी हुकली, पण ती निराश झाली नाही. परीक्षा देत राहिली आणि 2015 तिची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये झाली. सुजातानं दृष्टी नसल्यानं सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास रेडिओ आणि वृत्तवाहिन्यांचे वेगवेगळे कार्यक्रम ऐकून केला. वरळीत तिला शिकायला येणारे संजय मोरे सर, भरत पांडे सर तिला दूरध्वनीवरून मार्गदर्शन करायचे. सुजाताची आई सुजाता सांगेल त्याप्रमाणे नोट्स लिहून घ्यायची. अभ्यासात सतत सुजाताला सोबत करायची. वडिलांना 2011 अर्धांगवायू झाला आणि त्यामुळे ते काही काळात व्यवसाय नोकरी करू शकत नव्हते. तिच्या बँकेच्या परीक्षेदरम्यान त्यांचं निधन झालं आणि अशा दुःखी परिस्थितीत तिने बँकेची लेखी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागला त्यात ती उत्तीर्ण झाली आणि बँकेच्या मुख्यालयात तिची मुलाखत झाली. नेटवरून तिची निवड झाल्याचं तिला कळलं आणि तिला विश्वासच बसला नाही. पूर्ण भारतात 7 अंध निवडल्या गेल्या होत्या, त्यात सुजाता एकमेव मुलगी होती आणि महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या महिलेंपैकी ती एकमेव महिला उमेदवार होती. 2015 बँकेच्या डोंबिवली शाखेत रुजू झाली. अतिशय सक्षमपणे ती आपली सेवा बजावते. मिळालेल्या यशावर समाधान न मानता तिनं पुढे पदोन्नतीचीही परीक्षा दिली आणि 2022 तिला उपव्यवस्थापक म्हणून पदोन्नती मिळाली. तिचा हा एक धाडसी निर्णय, तो म्हणजे तिचे डोळे चांगले असल्यानं तिचे डोळे दान करण्याचं तिनं ठरवलंय आणि मार्च 2017 मनीष राजपूत या डोळस तरुणाशी तिचा थाटामाटामध्ये विवाह देखील झालाय. डोळ्यांचे डॉक्टर सोनल शहा, मानसोपचारतज्ञ डॉक्टर गौतम जटाले, वडिलांच्या आजारपणात आणि मृत्यूनंतर साथ देणारी बहीण ज्योती आणि तिचे पती संजय भंडारे यांच्याविषयी सुजाता खूप कृतज्ञता व्यक्त करते. श्रोते हो, आज आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील काही भागाचं अभिवाचन ऐकलं. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू झालेला आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, वीकेंड तर तुमचा मस्त गेलाच असणार आहे, शनिवार रविवार होता आणि तुम्ही छान एन्जॉय केलेलं असणार आहे, आराम केला असणार आहे। आणि मंडळी, आज आहे सोमवार, आजपासून कामाची लगबग सुरू झालेली आहे। आणि सोमवार म्हटलं की बाबा का ऑफिसमध्ये ते भरपूर पेंडिंग पडलेलं कामं असतात आणि आठवड्याची सुरुवात असते, त्यामुळे सोमवारी खूप कामाचा लोड असतो मंडळी। आणि घरच्या गृहिणींना सुद्धा आज खूप सारा लोड असणार आहे। मुलांच्या डब्याची तयारी, आपल्या मिस्टरांच्या डब्याची तयारी, जे कोणी कामाला जात आहेत त्या स्वतः कामाला जात आहेत, त्यांची तयारी वगैरे खूप काही असणार आहे। तर मंडळी, आज आहे ऑगस्टचा शेवटचा दिवस, आज आहे 31 तारीख। आणि मंडळी, आता महिना हा कसा संपला हे खरंच कळलं पण नाही बर का, पण या जाणाऱ्या ऑगस्ट सोबत एक वेगळ्याच उत्साहाची चाहूल लागले। कारण आता अवघ्या काही दिवसांमध्येच आपल्या सर्वांचे लाडके विघ्नहर्ते गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत। मंडळी, बाप्पांच्या आगमनाची तयारी घरोघरी गल्ली बोळ्यामध्ये अगदी जोरात सुरू झाली आहे बर का। कोणाची सजावटीची खरेदी सुरू आहे, तर कोणी मोदकांचं प्लॅनिंग करतंय। हवामानात सुद्धा तोच एक वेगळाच आनंद आणि प्रसन्नता जाणवते। बाजारामध्ये सुद्धा गणपती डेकोरेशन ची विविध वस्तू साहित्य आलेली आहेत आणि काय घेऊ काय नको ही गोष्ट आपल्याला होतीच आहे। आणि मंडळी, कसं आहे की आज त्यातल्या त्यात आज संकष्ट चतुर्थी आहे आणि त्यामुळे ऑगस्ट महिना सुद्धा जाता जाता बाप्पांच्या आगमनाच्या शुभेच्छा आपल्याला देऊन जातोय बरं का। म्हणतात ना, बाप्पाच्या येण्यानं घरातल्या आणि मनातल्या सगळ्या चिंता दूर पडून जातात। त्यामुळं आजच्या या संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या बाप्पांच्या चरणी एवढीच प्रार्थना करूयात की येणारा जो गणेश उत्सव आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारा समृद्धी सुख आणि चांगले आरोग्य घेऊन येऊयात। आता मंडळी, आपल्या शोची सुरुवात करत आहोत आपण एका सुंदर अशा शांततामय अशा गाण्यानं, एक सुंदर अशा एकदम आपल्या मनाला आनंद देऊन जाणाऱ्या अशा गाण्यानं आपण सुरुवात करत आहोत। आणि याच म्युझिकल ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत आपल्याच या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. या सुंदर अशा गणरायाच्या गाण्यामुळं तुमचं मन प्रसन्न झालेलंच असणार आहे. आणि मंडळी, आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे आणि मी आले तुम्हाला भेटायला. मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सकाळचे 11:14 झालेले आहेत. मंडळी, आत्ताची एक खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन मी आली आहे बरं का. आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पहिली सभा पार पडणार आहे आणि या सभेमध्ये तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या विविध कामांवरती आता चर्चा होणार आहे. सर्वात छान गोष्ट म्हणजे मंडळी, आपल्या आरोग्यासाठी शहरातल्या मोकळ्या जागांवरती ओपन जिमचं साहित्य बसवलं जाणार आहे. त्याचसोबत बचत गटांच्या भगिनींनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लहान मुलांसाठी खेळणी बसवण्याचं नियोजन सुद्धा सुरू आहे. विशेष म्हणजे गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या गरजू महिला रुग्णांना आरोग्य केंद्रामार्फत मोफत बेड उपलब्ध करून देण्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. आपल्या महिलांच्या आरोग्याला, रोजगाराला आणि मनोरंजनाला प्राधान्य देणारा हा उपक्रम खरोखरच फार कौतुकास्पद आहे. या सर्व चांगल्या योजना कागदपत्रांवरतीच न राहता लवकरात लवकर आता प्रत्यक्ष याव्यात, हीच आता एक आपण सदिच्छा म्हणावी लागणार आहे. आणि मंडळी, आपण अशाच अपडेट्स सोबत घेऊन मी येतीच आहे तुम्हाला भेटायला थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी अतुल परचुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. आणि मंडळी एक खूप छान बातमी घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. धावपळ, कामाचा ताण आणि सतत स्क्रीन समोर राहून थकणाऱ्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सध्या एक खूप छान आणि सकारात्मक बदल घडतोय. आपल्या देशामध्ये योग, ध्यान धारणा आणि साऊंड हिलिंग, माइंडफुलनेस, त्याचसोबत विपश्यना यांसारख्या होलिस्टिक हिलिंग पद्धतींचा वापर करणारे लोक आता तब्बल 54 कोटींपेक्षा जास्त झाले आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये ही संख्या 60% वाढली आहे. आजकालचे तरुण केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांतता आणि ताणतणाव दूर करण्यासाठी या पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतींचा आधार घेत आहेत. अगदी मोठमोठ्या कंपन्या सुद्धा आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यानाचे उपक्रम राबवत आहेत. आयुष्यातला ताण कमी करून वर्तमानामध्ये आनंदानं कसं जगायचं हे शिकवणारी ही एक अत्यंत सुंदर जीवनशैली बनती आहे. त्यामुळे मंडळी आपण आजच्या शो मध्ये याच होलिस्टिक हिलिंग बद्दल आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये थोडीशी शांतता कशी मिळवायची याबद्दल गप्पा मारलेल्याच आहेत. आणि आता मंडळी फक्त गप्पा मारण्याचं नाही तर आपण सुद्धा थोडस सकाळी उठून थोडासा योगा स्ट्रेचिंग करायला हवी आहे. कारण आजकालचं खाणं पिणं, आजकालचं वातावरण कसं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगली आणि मजबूत राहण्यासाठी आपल्याला कुठेतरी जर जास्तच व्यायाम जमत नसेल तर थोडंफार तरी आपल्याला स्ट्रेचिंग करणं, थोडंफार आपल्याला योग करणं आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करणं, मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मंडळी ह्या गोष्टी नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आत्मसात करा आणि बघा किती छान पॉझिटिव्ह बदल घडतोय ते. आणि मंडळी अशाच गोष्टींसह भेटूयात आपण थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू, तुमच्या सोबत गोष्टी. तुमच्या आमचा हा आपला शो सुरू आहे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आता पाऊस काय पडत नाहीये म्हणा, पण आता आहेत पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. कारण भलेही पाऊस जरी पडत नसेल तरी हवेमध्ये कुठेतरी दमटपणा आहे, कुठेतरी थंडावा आहे आणि जाणवतोय सुद्धा आपल्याला. ओलसरपणा आहे, त्यामुळे दमा, ॲलर्जी आणि श्वासाचे अनेक त्रास या सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये वाढायला सुरू होतं. लेन्सेट आणि ICMR अभ्यासानुसार सप्टेंबरमध्ये ओलसर वातावरणामुळे हवेमध्ये बुरशीचे बीजाणू म्हणजेच फंगल स्पोर्स 35% वाढत असतात. यामुळे विशेषतः घरातील महिलांमध्ये, वृद्धांमध्ये दम्याचा आणि एम्फानियमाचा त्रास उद्भवू शकतो. आणि म्हणूनच मंडळी, या दिवसांमध्ये आपल्या आरोग्याची थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. घरामध्ये ओलसरपणा असू नये यासाठी खोल्यांमध्ये व्हेंटिलेशन ठेवा, हवा खेळती राहू द्यात आणि सकाळी किंवा संध्याकाळी मंडळी बाहेर फिरायला जाताना चांगलं ऊन पडल्यानंतरच बाहेर जा आणि फिरताना सुद्धा हलका कॉटनचा मास्क नक्की वापरा. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत मंडळी. चला तर मग या शो मध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण आज ऐकलेलंच आहे. आणि मंडळी, थोड्याच वेळामध्ये आणखी इंटरेस्टिंग आणि अपडेट्ससह मी येते तुम्हाला भेटायला एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।
1: बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आपण म्हणतोच की महिला कुठेही कमी नाहीत, महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहेत आणि आपलं नाव गौरवत आहेत। मंडळी, असंच आता तुम्ही विचार कराल की हो सगळीकडे आहे, पण एका गोष्टीमध्ये तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की तिथे सुद्धा महिलांनी आपला मानाचा झेंडा रोवलेला आहे। आज मंडळी खूप छान अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बातमी घेऊन आले बर का मी, आणि मी सकाळी जेव्हा ही बातमी वाचली की म्हटलं वा यार, महिला म्हणजे महिला आहेत, कुठेही जातील आणि आपलं नाव कसं उज्ज्वल करायचं याबद्दल नक्कीच विचार करतील। आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये आता आपल्या महाराष्ट्रातील महिलांनी सुद्धा बाजी मारलेली। राज्यामध्ये आज 1000 पेक्षा जास्त महिला स्वतःच्या बैलगाड्यांच्या मालकीण आहेत। त्या केवळ शर्यतीमध्ये भाग घेत नाहीत तर बैलांची खरेदी, त्यांची देखभाल, काळजी आणि त्यांना ट्रेनिंग देण्यापासून सर्व कामं त्या स्वतः करतात। मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सातारा अशा अनेक भागांमधील तरुण मुली आणि महिला या शर्यतींमध्ये मैदान गाजवतात। मंडळी, मुंबईच्या हृदया पाटील, जळगावच्या सोनाली बोराडे, सपना किर्तीकर आणि डॉक्टर उर्मिला गायकवाड यांच्यासारख्या महिला आज या शर्यतींमध्ये नव्या चॅम्पियन ठरत आहेत। महिलांच्या या सहभागामुळे आज या पारंपरिक खेळाला एक नवी दिशा आणि वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। महिलांच्या या आत्मविश्वासाला आणि धैर्याला खरंच भाई आपण सलाम तर एक ठोकलाच पाहिजे, कारण मंडळी हे इतकं धाडसाचं काम आहे, जिकरीचं काम आहे ना, आणि या महिलांनी करून दाखवलंय। यावरून आपल्याला कळतं मंडळी की अडचणी कितीही असू देत, काहीही असू, पण एक आपण पुरुषांना प्रत्येक गोष्टीमध्ये मागे सारू शकतो आणि त्यांच्या बरोबरीने सुद्धा आपण येऊ शकतो आणि हीच गोष्ट सिद्ध केलेली आहे या महिलांनी। मंडळी, अपयश मिळत राहतं, अनेक गोष्टी घडत राहतात, पण आपल्या त्या गोष्टींमधून सुद्धा आपण पुढं जाणं आणि यश मिळवणं खरंच गरजेचं आहे। पण तुम्ही सुद्धा अशाच धाडशाच्या कामांना तुम्ही घाबरू नका मंडळी, कारण कसं आहे की शेवटी एकदा तरी आयुष्यामध्ये धाडस करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही धाडस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश कीर्ती मिळणार नाही। त्यामुळे मंडळी अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकत राहा, त्यांपासून प्रेरणा घेत राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, दुपारचे 12 वाजलेत आणि मंडळी आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आजकाल AI हे कोणाला माहीत नाही आहे। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची एखादी गोष्ट आहे किंवा याचा वापर आता पुढे भविष्यात होणार आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत। इंस्टाग्रामवरती असेल, सोशल मीडियावरती असेल, AI चे व्हिडिओज येत आहेत, AI चे अनेक मीम्स येत आहेत आणि पुढे सुद्धा भारतामध्ये असेल, बाकीच्या देशांमध्ये असेल, AI तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे, किती कसा वापर होतोय त्याचा, हे आपल्याला सर्वांनाच दिसतंय बरं का। पण याच AI बाबतीतला एक खूप गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे ज्यावरती मला तुमच्याशी बोलायचंय। सध्या तंत्रज्ञान जितकं पुढं गेलंय ना मंडळी, तितकाच त्याचा गैरवापर सुद्धा वाढलाय। आजकाल AI च्या माध्यमातून महिलांचे फोटो एडिट करून बनावट फोटो बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुद्धा समोर येत आहेत। अशी कोणतीही घटना जर घडली ना मंडळी, तर अजिबात घाबरू नका किंवा शांत सुद्धा बसू नका। पहिली गोष्ट म्हणजे ही तुमची चूक नाहीये, त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद करा आणि त्वरित पावलं उचला। अशा वेळी सर्वात आधी त्या मेसेजेसचे आणि फोटोजचे स्क्रीनशॉट काढून पुरावा म्हणून ठेवा। सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवा। तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाईटवरती जाऊन किंवा 1930 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा लगेचच तक्रार करू शकता। तुमची ओळख पूर्णपणे यामध्ये गुप्त ठेवली जाते। मंडळी, आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे, त्यामुळं सोशल मीडियावरती फोटो शेअर करताना प्रायव्हसी सेटिंग्स नक्की तपासत चला। आणि मंडळी, तुम्ही तुमची प्रायव्हसी जपणं खरंच गरजेचं आहे, कारण आजकाल जेवढं तंत्रज्ञान वाढत आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त धोकेसुद्धा वाढत आहेत आणि महिला सुरक्षा ही आधीपासूनच एक खूप काळाची गरज बनत चाललेली आहे। आधी सुद्धा महिलांची सुरक्षा हा खूप मोठा गंभीर प्रश्न होता, आत्ता सुद्धा आहे। त्यामुळे मंडळी, फक्त तुम्ही धैर्य ठेवणं गरजेचं आहे, घाबरून न जाता योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे। त्यामुळे मंडळी, घाबरून जाऊ नका, अशाच गोष्टी तुम्ही ऐकत राहा, मी आहेच तुमच्यासोबत। जरी काही वाटलं तुम्हाला, मला तुम्ही नक्की बोलू शकता, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती। तर मंडळी, भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे संकष्टी चतुर्थी. बाप्पाचा आवडता दिवस म्हटल्यानंतर घरामध्ये उकडीच्या मोदकांचा सुवास तर पसरणारच आहे. पण मंडळी, आज आपण नेहमीचे उकडीचे किंवा तळणीचे मोदक न करता काहीतरी खास आणि युनिक मोदक बनवणार आहोत आणि त्याचीच रेसिपी घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला. मंडळी, आज आपण पाहणार आहोत पॅनकेक फ्लेवरचे रोज गुलकंद मोदक. आता हे मोदक दिसायला जितके आकर्षक आणि जितके छान वाटतात ना मंडळी, तितकेच खायला एकदम अप्रतिम लागतात आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं खातात अशी ही रेसिपी आहे. आता हे मोदक बनवण्यासाठी बाहेरून सगळं काही वेगळं काही आणायची गरज नाहीये. घरातल्या घरातलंच साहित्य आहे. झटपट तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ, थोडासा रोज सिरप, सारण्यासाठी ड्रायफ्रुट्स आणि गुलकंद. बस अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे युनिक मोदक तयार होतात मंडळी. आणि कसं असतं की सर्व काही सारण्यासाठी जे ड्रायफ्रुट्स असतील, गुलकंद मेन आहे आपला आणि जे तुमचा नारळ असतो, तर ते करायचं एकत्र आणि जसं तुम्ही नेहमीचे मोदक करताना सेम तेच करायचं. फक्त याच्यामध्ये चेंज होणार आहे ते म्हणजे गुलकंद, ड्रायफ्रुट्स आणि थोडासा सिरप. हे जर मिक्स करून भाई तुम्ही मोदक केले ना तर इतके छान मोदक होतील, हे इतके भारी मोदक होतील आणि तुम्ही म्हणाल की नाही यार मला हेच मोदक खायचेत, लहान मुलं सुद्धा एकदम आवडीने खातील. तर मंडळी, ही रेसिपी आज तुम्ही उपवास सोडताना नक्की ट्राय करा आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, मी रेणू वकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टीत तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. दुपारचे 12:26 झालेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे तुमची मैत्रीण आर जुरतू तुमच्या सोबत. मंडळी, गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे. मगाशी आपण बोललोच या विषयावरती आणि सध्या स्वतःच्या हातानं बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचा ट्रेंड खूप वाढलाय. आणि तुम्हाला मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते मंडळी, की या वर्षी मी सुद्धा एक शाडूच्या मातीचा जो गणपती बाप्पा आहे तो मी माझ्या स्वतःच्या हातानं बनवतीये आणि कालपासून मी सुरुवात सुद्धा केलेली आहे. आणि मंडळी, काल मी जी शाडूची माती आहे तर ती भिजवायला टाकलेली आहे. म्हणजे ती मस्तपैकी कणिक मळली त्याची आणि छानपैकी एक माती भिजवून ती छान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी व्यवस्थित ठेवली. आणि मंडळी, सुंदर मूर्ती घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे माती योग्य प्रकारे भिजवणं. आणि हीच माती कशी भिजवायची याबद्दल मी तुम्हाला सांगते. जर माती नीट नाही भिजवली तर मूर्तीला तडे जातात किंवा ती व्यवस्थित आकार घेत नाही. यासाठी नेहमी शाडूची माती वापरायला हवी. अनेक जण काय करतात, शेतातली लाल माती वापरतात. तर मंडळी, लाल माती वापरू नका, कारण त्याच्यामध्ये जास्त करून खडे असतात आणि तडे जाण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. आता मंडळी, माती भिजवण्यापूर्वी ती चाळणीनं नीट चाळून घ्यावी, जेणेकरून त्यातले खडे किंवा कचरा निघून जाईल. त्यानंतर मातीमध्ये थोडं थोडं पाणी घालून ते कणकेसारखं चांगलं मळून घ्यावं. माती जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. मळल्यानंतर ती माती एका ओल्या सुती कापडामध्ये कमीत कमी 2 ते 3 तास गुंडाळून ठेवावी. यामुळे मातीमध्ये छानपैकी मऊपणा आणि लवचिकता येते, ज्यामुळं मूर्ती बनवताना तिला तडे जात नाहीत. आणि सखींनो, या गणेशोत्सवामध्ये तुम्ही सुद्धा स्वतःच्या हातानं बाप्पाची मूर्ती बनवणार असाल तर माती भिजवण्याची ही सोपी पद्धत नक्की वापरून बघा. आणि मंडळी, 2 ते 3 तासच नाही तर तुम्ही 12 तास सुद्धा जर ही माती भिजवली, जर आता वेळ आहे तुमच्याकडं, कारण आता अजून 13-14 दिवस बाकी आहेत आपल्या बाप्पाच्या आगमनाला, त्यामुळे तुम्ही एक 24 तास 12 तास जरी ही माती भिजवून ठेवली ना व्यवस्थित, तर भाई बेस्टच. जसा क्ले असतो आपल्या ना, तसा एकदम प्रॉपर आकार आणि लवचिकता त्या मातीमध्ये येईल. तर मंडळी, आज यावर्षी तुम्ही नक्कीच पर्यावरण पूरक माती बनवा. आणि दुसऱ्या बाजूनी म्हटलं तर स्वतःचा जो बाप्पा आहे आपला, तो तुम्ही स्वतःच्या हातानं भक्तीपूर्वक वातावरणामध्ये मनानं तुम्ही तो तयार करा. त्याची जी भारी मजा आहे ना आणि ते जे प्युअर जे आपलं प्रेम आहे ना बाप्पाविषयीचं, ते एक वेगळंच आपल्याला दर्शवतं मंडळी. त्यामुळं यावर्षी नक्कीच इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती बनवा आणि मंडळी पर्यावरणाचं रक्षण करा. आपण भेटूया थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उना उना।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. दुपारचे 12:43 झालेत आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सध्या सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत आणि अशा काळामध्ये आपल्या महिलांच्या आवडीचा एक विषय म्हणजे साड्या आणि सेल. कुठेही 50% ऑफ किंवा बंपर सेलचा बोर्ड दिसला की आपली पावलं थेट आपोआपच तिकडे वळतात. सेल म्हटलं की नवीन साड्यांची खरेदी, रंगांची निवड आणि उत्तम व्हरायटी, हा आनंद काही वेगळाच असतो. पण मंडळी, बऱ्याचदा सेलच्या गडबडीमध्ये आपण दिसायला छान दिसणारी साडी घाईघाईत घेतो आणि नंतर कापड आणि क्वालिटी बाबतीत थोडी निराशा होते. आणि म्हणूनच मंडळी, सेलमध्ये साडी खरेदी करताना डिझाईन सोबतच कापडाची क्वालिटी, ब्लाऊज पीस आणि साडीचा फॉल नीट चेक करा, तपासून बघा. आणि मंडळी, कमी बजेटमध्ये उत्तम आणि टिकाऊ साडी कशी निवडायची हे कौशल्य आपल्या महिलांना अगदी परफेक्ट असतंच. त्यामुळे मंडळी, एक तुम्ही खरेदी करताना चांगली करायलाच, पण प्रत्येकाचं अनेक वेळा काय होतं की सेल दिसला की एकदम असं आपल्याला वाटतं काय घेऊ काय नको असं आपला गोंधळ उडतो, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळं मी तरी म्हणेल की सेलपासून थोडंसं लांब राहिलेलंच बरं आहे. पण हा, काही बाबतीत असं की सेलच्या साड्या खूप छान टिकतात सुद्धा, खूप छान प्राइस मध्ये आपल्याला मिळतात सुद्धा. पण मग आता त्यासाठी तुम्हाला चांगलं चेक करून घेणं गरजेचं आहे. तर मंडळी, या सणासुदीच्या दिवसामध्ये आपण बरीच बचत केलेली असते आणि सणासुदीसाठी आपण खरेदीसाठी पैसे साठवून ठेवलेले असतात. त्यामुळे घाई गडबड करून शॉपिंग न करता नीट विचारपूर्वक नीट 2-3 वेळा चेक करून तरच मग शॉपिंग करा. आणि मंडळी, आपले पैसे योग्य त्या प्रॉडक्टसाठी, योग्य त्या गोष्टीसाठी तुम्ही छानपैकी खर्च करा. खर्च करण्याआधी 2-3 विचार करा की हे मी घेते. सेलमध्ये कसं असतं की अनेक वेळा आपण पाहतो ना मंडळी, 50 रुपयाचा सेल, 100 रुपयाचा सेल, जे हवंय ते घ्या 50 रुपये 100 रुपयामध्ये. आणि आपण काय करतो, अरे यार 50 रुपयालाच सगळं मिळतंय असं म्हणून आपण खरेदी करत सुटतो. आणि कधी ते 50 रुपयाचे 1000 रुपये आपण खरेदी करतो त्यामध्ये आपल्यालाच कळून येत नाही. त्यामुळे शक्यतो मी तरी म्हणेल की अनावश्यक गोष्टी घेणं टाळा आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता वापरायच्या आहेत, त्याच गोष्टींची खरेदी करा.

0: नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली, खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकल्या, जाणून घेतल्या आणि आता वेळ झाली आहे मंडळी तुमचा निरोप घेण्याची. आणि मंडळी, आपण उद्या पुन्हा आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये म्हणजेच ठीक सकाळी 11 वाजता भेटणार आहोत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये नवनवीन अशा अपडेट्ससह, नवनवीन अशा चर्चांसह, गप्पांसह आणि काहीतरी युनिक ट्रिकसह. मंडळी, आता तुम्ही तुमची काळजी घ्या, हसत खेळत रहा. आज सोमवार आहे, तुमच्या पाठीमागे खूप कामाची धावपळ असणार आहे, तर या कामाच्या धावपळीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. मंडळी, तुम्ही हसत खेळत रहा आणि या आपल्या रेडिओच्या कार्यक्रमांचा, गाण्यांचा आस्वाद घ्या. असंच हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशेले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। मंडळी, जीवनात काही व्यक्ती अशा भेटतात ज्या केवळ आपल्या काम करत नाहीत तर इतरांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवण्याचं काम करतात। आज आपण अशाच एका व्यक्ती महत्वाशी संवाद साधणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत श्री अमर मनोहर पाटील, पुनर्वसन मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेले, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात 6.5 वर्षाचा अनुभव असलेले आणि सध्या स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेले अमर पाटील सर। सर, रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे।
3: नमस्कार सर।
4: नमस्कार, माझं नाव अमर मनोहर पाटील आहे। माझा रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्टचा कोर्स झालेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्यानुसार मी समुपदेशन व असेसमेंट करू शकतो सायकोलॉजिकली प्रॉब्लेम असणाऱ्या व्यक्तींचे।
3: अच्छा, पुनर्वसन आणि समुपदेशन क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
4: त्याचं असं झालं की मी लहानपणीपासून मामाच्या गावी राहिलेलो आहे आणि तिथे राहत असताना आमच्या घराशेजारी जे माझे मित्र होते किंवा सवंगडी होते ते सगळे कोणत्या ना कोणत्या व्यसनामध्ये किंवा कशा ना कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये किंवा ॲग्रेशन म्हणा, आक्रमकता म्हणा, यामध्ये गुरफटलेले होते। आणि त्यांच्याबरोबर राहत असताना मग मला जे गायडन्स मिळालं घरातल्यांच्याकडून वगैरे की त्यांच्याबरोबर राहूनही मी त्यामध्ये पडलो नाही, ते गायडन्स मी इतरांना द्यायच्या उद्दिष्टाने या क्षेत्रामध्ये वळण्याचा निर्णय घेतला। पण अगोदर मला या क्षेत्राविषयी माहिती नव्हती, नंतर झाली, पण ज्यावेळी झाली त्यावेळी मला हे क्षेत्रच निवडावं वाटलं कारण की त्यामधून त्यांचा म्हणजे फायदा करू शकतो किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो ही गोष्ट माझ्या मनात आली।
3: अच्छा, खूप छान सर। तर सर, जसं की तुम्ही व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करताना माणसांविषयी तुम्हाला काय शिकायला मिळालं?
4: शिकण्यासाठी तर भरपूर गोष्टी आहेत। ज्यावेळी आपण या व्यक्तींशी संवाद साधतो वगैरे तर त्यावेळी ते बोलताना त्यांचे अनुभव वगैरे शेअर करत असतात आणि त्यातून आपल्याला एक गोष्ट समजत असते की ते जे दारू पिणारे व्यक्ती असतात ते खूप हुशार असतात आणि त्यामुळे ते दारूकडे वळलेले असतात। ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या हुशारीला नियंत्रणात आणता येत नाही किंवा त्यांना थोडक्यात सांगायचं झालं तर आनंद झाला तर तो इतका म्हणजे प्रमाणापलीकडे होतो किंवा दुःख झालं तर प्रमाणापलीकडे होतं आणि ते नियंत्रणात आणून न शिकल्यामुळे ते व्यसनाकडे वळतात आणि त्यामधून त्यांचं ते लाईफ पूर्ण स्पॉईल होत असते पण त्यांना ते लक्षात येत नसतं। पण ते खूप हुशार असतात आणि ज्यावेळी हे दारूमधून त्यांची दारू ज्यावेळी उतरते त्यावेळी हे आपल्या बोलण्यातून लक्षात येते त्यांच्याबरोबर झालेल्या संवादातून।
3: अच्छा, व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात सुद्धा कार्य केलं आहे, त्यानंतर मग तुम्ही स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाशी कसे जोडले गेले आपल्या स्नेहालय संस्थेशी?
4: त्याचं असं झालं की तिथला जो जॉब होता रिहॅबिलिटेशनचा तो सोडला मी। मला तिथे म्हणजे एक वळण असतं की त्या वळणावरती गेल्यानंतर आपल्याला तिथे काही शिकायला मिळत नाही असे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मग तो जॉब मी तो तिथला नित्यानंद म्हणून आहे तिथला जॉब सोडला मी आणि दुसऱ्या एका संस्थेमध्ये गेलो होतो। तिथे मला स्नेहालयमध्ये काम करून म्हणजे इंटरव्ह्यूला आलेला एक व्यक्ती होता जो तिथे मला भेटला होता तो पुण्यामध्ये, तर त्यांनी मला सांगितलं की स्नेहालय सारखी संस्था आहे आणि ती फॅमिली रिलेटेड काम करते, फॅमिली काउन्सिलिंग रिलेटेड किंवा काय डोमेस्टिक व्हायलन्स रिलेटेड। मग त्यानंतर मला ते कुतूहल जागं झालं की स्नेहालय म्हणजे नेमकं काय आहे आणि आपण तिथे जाऊन काय करू शकतो आणि तिथून आपल्याला काहीतरी शिकायला नवीन मिळेल हा महत्वाचा त्या मागील हेतू होता येथे येण्यासाठीचा।
3: अच्छा, मग तुम्ही कसे जोडले गेलात त्यानंतर स्नेहाधार प्रकल्प म्हणजे तुम्ही प्रवेश केला?
4: त्यानंतर मी इकडे नगरमध्ये फर्स्ट टाइमच आलेलो होतो आणि तिथे इंटरव्ह्यू वगैरे झाला, मला वाटलं होतं इंटरव्ह्यू मध्ये की लहान मुलांच्या प्रकल्पात मला घेतील का, म्हणतो माझी डिग्री असेसमेंट रिलेटेड होती आणि आयक्यू टेस्टिंग वगैरे असं ते होतं त्यामध्ये. आणि मला जो अनुभव आहे 7.5 वर्षाचा तो मेंटल इलनेस किंवा डी ॲडिक्शन मधील असल्यामुळे मला त्यांनी मोठ्या फॅमिली काउन्सिलिंगसाठी घेतलं त्यांनी. आणि पण फर्स्ट टाइम ज्यावेळी 2-3 दिवस इथे होतो त्यावेळी असं वाटायचं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो. काय होतं फर्स्ट टाइम ते अग्रेशन वगैरे बघितलं होतं त्यामुळे. आणि 5-6 दिवसानंतर जसं जसं स्नेहाधाराविषयी समजायला लागलं त्यानंतर अजून इंटरेस्ट वाढत गेला आणि आता असं वाटतंय की अजून काही शिकायला मिळतंय अजून काही शिकायला मिळतंय अशा पद्धतीने पुढे पुढे चाललेलो आहे.
3: अच्छा, तर सर तुमचा सुरुवातीचा पहिला दिवस कसा होता आपल्या स्नेहाधार प्रकल्पामध्ये?
4: स्नेहाधार प्रकल्पामध्ये पहिल्या दिवशी मला रिडिंगसाठी फाईल्स वगैरे दिल्या गेल्या होत्या. त्यामध्ये जे शब्द होते की त्यांना समजवणे किंवा त्यांना असे शब्द तरी जरा थोडेसे असे वाटले की थोडे पुढला व्यक्ती आक्रमक असतो आणि त्याला आपण कंट्रोल करायचंय अशा पद्धतीचे शब्द वाटले म्हणून थोडी पहिले 2-3 दिवस तीच भीती वाटली. त्यानंतर कोऑर्डिनेटर मॅडम जे आहे त्यांच्याशी संवाद साधला, म्हणलं ते शब्द थोडेसे मला असे वेगळे वाटत आहेत मी लिहिलेले. त्यानंतर त्यांनी सांगितले नाही तसं काही होत नसतं, स्नेहाले आपलं नाव मोठं आहे त्यामुळं तो व्यक्ती जरी घरी व्हायलंट असेल तरी ज्यावेळी स्नेहालयमध्ये येतो त्यावेळी तो इज्जत ठेवूनच बोलतो सर्वांची हे त्यावेळी सांगितल्यानंतर मग ते तिसऱ्या दिवशी नंतर थोडस मी अश्युअर झालो की इथे काही त्रास होणार नाही आपल्याला.
3: खूप छान सर की तुम्ही एक जे काही तुमच्या मनात भीती होती ती पहिली दूर केली. स्नेहाधार प्रकल्प नेमकं कोणत्या उद्देशाने काम करत आहे आता सध्या?
4: स्नेहालय प्रकल्प हा अन्यायाच्या अत्याचारापासून महिलांचे संरक्षण करून त्यांचे पुनर्वसन करणे या ध्येयावरती काम करत आहे. आणि त्याची उद्दिष्टे वगैरे अशी आहेत की त्या ज्या महिला असतात ज्या समस्येमध्ये अडकलेल्या असतात, लहान मुली असो 18-45 वयाच्या किंवा त्यांना जनरल आयडेंटिटी म्हणजे जर जसं की आपल्याला आपण म्हणतो की जेंडर आयडेंटिटी क्रायसिस आहेत आपल्याकडे पण अजूनही महिलांना किंवा पुरुषांना पुरुषांना मोठं म्हणून लेखलं जातं आणि महिलांना थोडं कमी लेखलं जातं अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी आहेत ते कमी करण्यासाठी म्हणा किंवा मुलींना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी म्हणा किंवा ज्या अडचणीत अडकलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण काम करतो. म्हणजे एकूणच भाग हा पीडित या शब्दावरती फिरत आहे महिलांच्या बाबत.
3: तर सर या प्रकल्पात समुपदेशक म्हणून तुमची नेमकी भूमिका काय आहे, जबाबदाऱ्या काय आहेत?
4: ज्यावेळी या महिला आपल्या इकडे कार्यालयात येतात त्यावेळी ते केस वर्कर वगैरे असतात त्यांच्याशी बोलल्यानंतर मग ते केस वर्कर वगैरे आम्हाला सांगतात की या पद्धतीने त्यांचं वर्तन वगैरे आहे किंवा बोलणं आहे. त्यातून मग आम्ही असेच करतो की त्यांना निवासाची गरज असेल तर निवारा द्यावा की त्यांना घरी राहून जाऊन येऊन करून ते त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यावरती तोडगा काढू शकतील. यामध्ये मग बऱ्याच महिला या घरी राहून वगैरे किंवा काय अशा पद्धतीनं त्या आम्हाला अप्रोच होतात. त्यामध्ये मग आपण त्या महिलांच्या फॅमिलीला बोलवणे जर दोन्ही बाजूने असतं की निवासी स्वरूपात राहत असेल किंवा अनिवासी स्वरूपात असेल तरी दोन्ही बाजूने फॅमिलीला बोलवणे आणि त्यांचं म्हणणं जाणून घेणे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी या महिलेस त्या कुटुंबात राहत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या पुरुषांना महिलेबरोबर राहत असताना येणाऱ्या अडचणी अशा दोन्ही बाजू क्लिअर केल्यानंतर थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे ते घरी भांडत असतात त्या पद्धतीनं इथे आल्यानंतर त्यांना बोलून द्यायचं म्हणजे त्यांचे भांडणं संपल्यानंतर त्यांना पण लक्षात येतं की आपण कुठं चुकलोय. फक्त आपण लास्ट मुवमेंटला त्यांना सांगायचं असतं की यामध्ये अजून काही वेगळं करू शकत होता का तुम्ही, मग त्यावेळी ते लक्षात येतं आणि त्यातून ते त्यांची डोमेस्टिक व्हायलन्सवाल्यांची भांडणं थोडी कमी होतात किंवा तिथे ते रिअलायझेशन येतं त्यांना की आता आपण ही गोष्ट बदलली पाहिजे अशा पद्धतीनं असतं. आणि यामध्ये मग 3-4 वेळा बोलवलं, जास्तीत जास्त आहे की पहिल्या ते दुसऱ्या सेशनमध्ये संपतं नाहीतर मग 3-4 वेळा बोलावं लागतं या लोकांना समुपदेशनासाठी.
3: अच्छा, स्नेहाधारमध्ये येणाऱ्या महिला किंवा लाभार्थ्यांच्या समस्या साधारणपणे कोणत्या प्रकारच्या असतात?
4: फर्स्ट येणाऱ्या महिला आहेत निवासी स्वरूपात असतील तर आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्समधून येणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर 2 नंबरला म्हणाल तर HIV बाधित आणि 3 नंबरला म्हणाल तर अनाथ. आणि डोमेस्टिक व्हायलन्समध्ये लक्ष देऊन बघाल तर बऱ्याच वेळा असं होतं की महिला ज्यावेळी घरी असते त्यावेळी तिच्यावर अन्याय झालेला असतो, पण ज्यावेळी संस्थेमध्ये येऊन दाखल होते त्यावेळी ती संस्थेमध्ये आहे या संस्थेच्या सपोर्टच्या बेसवर ती पतीकडून ज्या चुका झाल्या त्या त्यावरती ती तोडगा काढू शकते. इथपर्यंत संस्थेचं काय म्हणतात नाव आहे की इथं आल्यानंतर तिला जो सपोर्ट मिळतो त्यातून ती खुश होऊन ती म्हणते की नाही आता माझ्या मागे संस्था आहे आणि मला आता यातून काहीतरी चांगलं मिळणार आहे अशा पद्धतीने ती हे असते शोर असते.
3: अच्छा, तर सर एखादा प्रसंग सांगू शकताय का त्यांना त्या कंडिशन मधून काढण्याकरिता त्यांना किती दिवस लागतो?
4: एक ते दोन केसेस असे आहेत की त्यांना पहिल्या एका काउन्सिलिंग मध्येच त्यांचं हे झालेलं होतं. की एक केस सांगेन मी यामध्ये की असा व्यक्ती होता की तो म्हणजे तेच दोन्ही अनएज्युकेटेड होते, शिक्षण वगैरे झालेलं नव्हतं, ऊसतोडीचं काम करायचे दोघेही आणि तिथेच ओळख होऊन आई वडिलांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला होता. पण सदर पुरुष जो होता तो महिलेवरती संशय घ्यायचा, तिला अक्षरशः बाहेर बाथरूम करण्यासाठी पण जाऊन देत नव्हता, घरीच पेपरमध्ये वगैरे करायला लावायचा. इतकं म्हणजे त्यानं हे केलं होतं, घरातील नवीन साड्या वगैरे घालून देत नव्हता तो, ते जाणून टाकले होत्या. आणि मारहाण करायचा सारखं, कोणाशी बोलली वगैरे तर ती महिला, अशा त्या सारख्या त्रासातून कंटाळून ती माहेरी जायचा प्रयत्न केला तर तिनं दुसऱ्या दिवशी तो जाऊन तिथून घेऊन यायचा असं ते होतं. आणि मग एक दिवस तिनं तिथून ते तरीही तिनं प्रयत्न करून नाही, तिनं जबरदस्ती म्हणली की मी आता इथून पुढे तुमच्याकडे येणार नाही. आणि तिथेच एक आपले स्वयंसेवक असतात त्यांच्या माध्यमातून त्या महिलेस आपल्या इथे आणण्यात आलं होतं. मग महिलेची सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर पहिल्या सेशनमध्ये दुसऱ्या वेळी आपण गैरहजरदार जे आहेत पुरुषांना बोलवलं. मग बोलवल्यानंतर अर्जदारांना थोडंसं न्यायालयाविषयी माहिती होतंच आणि त्या आल्यानंतर मग त्यांच्याशी पण माहिती घेतली. तर तिथं जाणवलं की थोडंसं या व्यक्तीला असं जाणीव केली पाहिजे की या महिलेच्या मागे अजूनही कोणीतरी आहे आणि शेवटपर्यंत ते पाठपुरा करू शकतात आणि आपल्याला त्यामधून कायदेशीर बाजूला तोंड द्यावं लागू शकतं. ही गोष्ट ज्यावेळी त्या पुरुषाच्या जाणीवेत घालवायची होती किंवा जाणीवेत आणायची होती त्यावेळी मग आम्ही काय केलं की त्यांची नोटरी करायचं ठरवलं आम्ही तिथे. तर तिथून मग त्यांना आम्ही न्यायालयात घेऊन गेलो आणि तिथे नोटरी केली त्या व्यक्तीची. नोटरीमध्ये की असं नमूद केलं की या महिलेला तुम्ही या पद्धतीने त्रास नाही देणार जे काय दिला गेला होता तो, आणि इथून पुढे मारहाण करणार नाही वगैरे असं नमूद केलं. ज्यावेळी आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्या एका बुद्धीमध्ये त्यांच्या ज्या आहे त्यांचं जे रिअलायझेशन आहे किंवा त्यांना एक जाणीव करून दिली आपण की हे कायदेशीर पद्धतीनं चाललेलं आहे आजचं सगळं आणि यातून तुम्हाला त्रास होऊ शकतो अशी ज्यावेळी जाणीव झाली त्यानंतर आता गेली 2 महिने झालं सदर पुरुष आणि महिला राहत आहेत आणि ते व्यवस्थित राहत आहेत. सगळ्यात महत्वाचा भाग आहे थोडंसं ते पुरुषाला संशय होता की बायको जाऊ शकते वगैरे अशा पद्धतीचं होतं म्हणून तो त्रास देत होता. पण आता 2 महिने होत आले व्यवस्थित काम करतायत सगळं व्यवस्थित चालू आहे. पण ते एक गोष्ट आहे की रिअलायझेशन जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला येत नाही तोपर्यंत तो त्यातून बाहेर निघत नाही किंवा तो इतरांना त्रास द्यायचं बंद करत नाही हा भाग येतो. अशाच पद्धतीने अजून एक केस होती आपल्याकडे आलेली. सदर महिला ही अविवाहित होती पण सगळंच व्यवस्थित असतानाही कुटुंबातील लोकांच्यापासून लांब ती दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्याचाही लग्न विवाह वगैरे झालेला होता. मग सदर व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ती तो पैसे पुरवते म्हणून तिच्याबरोबरच राहायला लागली आणि घरातल्यांनी सपोर्ट करणार नाहीत असं तिची एक मानसिकता झाली होती. मग ते झालं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ती आली आपल्याकडे, ती पळून गेली किंवा काय ते बरेच गोष्टी ते झालेल्या होत्या. ते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्याकडे आली, घरातल्यांच्याकडे जाणार नाही म्हटल्यानंतर आणि इथं आल्यानंतर मग ज्यावेळी पोलीस म्हणजे त्यांचे जे आहेत भाऊ वगैरे ते सगळे आले. मग त्यांच्याशी आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही आता जर तिला म्हणला की बाबा तू हे करू नको तर ती तेच करणार. जसं की माणसाची प्रवृत्ती आहे की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट त्यांना सांगतो की हे करू नका तर माणूस ते करून बघणार. लहान बाळ असो मोठा असो किंवा काय असो कामानंतर त्याला ते एक प्रकारे मनोवृत्ती म्हणा किंवा एक प्रकारे सवयच आहे की ते नको म्हणले की तेच करणार पहिल्यांदा. मग त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही पहिल्यांदा जर तिला ह्या गोष्टी करू नको म्हणाल तर ती करणार. तिला म्हणा आम्ही सगळं करून देतो फक्त तू शिक्षण घे किंवा तू पोलीसमध्ये भरती हो आणि नंतर आम्ही तुला सगळं करून देतो. हे ज्यावेळी सांगितलं आपण त्यांच्या फॅमिलीला तर फॅमिली हे फॅमिलीतही जाणवलं की आता तर आपल्या हातात आहेच नाही काही तर आपण करून बघू एकदा. त्यानंतर ते दोनच्या चार महिने झालं आता ते ठीक चाललेलं आहे त्यांचं. इथून पुढेही ठीकच चालेल पण ते आहे की रिअलायझेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते पुढला माणूस सुधरत नाही.
3: नक्कीच आहे सर. तर समुपदेशनामुळे एखाद्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल तुम्हाला आठवतोय का?
4: असे म्हणजे केसेस बरेच आहेत. आता जे दोन सांगितले त्या एक आहेत की त्यांना जर रिअलायझेशन वगैरे दिलं त्या एक आहेत. त्यानंतर हा आहे ते जे माझा मित्र होता लहानपणीचा त्याला मी बोललो होतो तो पूर्ण अल्कोहोलच्या ह्याच्यात गेला होता अल्कोहोल विथ ड्रग्स वगैरे सगळ्या ह्याच्यात गेला होता. त्यानंतर असं झालं की त्यालाही रिअलायझेशन देण्यासाठी समुपदेशन वगैरे केलं तो यातून बाहेर पड आणि या गोष्टी आपण बदलू शकतो तुझ्याकडे अजून बरेच चान्सेस आहेत. तसं त्याच्याकडं म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टी करता येत होत्या काम म्हणा किंवा काय अशा पद्धतीनं इन्कम पण त्याचा ॲसच चांगला होता. म्हणजे ज्यावेळी आमचा इन्कम कमी होता त्यावेळी त्याचा 20,000 किंवा 30,000 दरम्यान तो इन्कम करू शकत होता. त्या सगळ्या गोष्टी त्याला जाणीव करून दिली. त्यानंतर त्यांनीही ड्रग्स किंवा अल्कोहोल वगैरे घेणं बंद केलेलं आहे.
3: खूप छान सर. सर जेव्हा एखादी महिला आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं की महिलाच नव्हे तर पुरुष सुद्धा असतात?
4: त्यावेळी चांगलं वाटतं ज्यावेळी या महिला किंवा मुली ज्यावेळी येतात आणि म्हणतात सर आम्ही असंच करतोय या गोष्टी चालल्यात आमच्या चांगलं चाललेला आहे संसार चांगला चाललेला आहे त्यावेळी बरं वाटतं. त्यांना म्हणजे सक्सेसफुल व्यक्ती बघणं आपल्याला आवडतं थोडक्यात.
3: तर सर आपण जसं त्या महिला येतात तर सर आपण किती दिवसातून त्यांचा फीडबॅक घेतो केस संपल्यानंतर?
4: तसं आपल्याकडे ज्या महिला येतात त्या म्हणजे 3 दिवसापासून ते 3 ते 5 वर्षापर्यंत राहू शकतात एज्युकेशन वगैरे घेत असतील तर आणि शॉर्ट टर्म बेस कोर्स वगैरे लावून वगैरे असं जर असेल तरी पण त्या 2 ते 3 महिन्यामध्ये ते कोर्सेस पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर त्या राहू शकतात. आणि त्यांना जॉब वगैरे थोडक्यात सांगायचं झालं तर सॅलरी 3 ते 4 सॅलरी झाल्यानंतर त्यांच्या आपण त्यांना एक्झिट करत असतो म्हणजे इंडिपेंडेंट करून. ज्यावेळी ते येतात त्यावेळी ते डिपेंडेंट असतात आणि इंडिपेंडेंट करून आपण त्यांना त्यांच्या म्हणजे एज्युकेशनच्या लेवलवर किंवा त्यांच्या म्हणजे कॅपॅसिटीवरती आपण ठरवून ते त्यांना ते ट्रेनिंग देतो. ज्यावेळी केसेस एक्झिट होतात त्यानंतरही आपण महिन्यातून एकदा वगैरे फॉलोअप घेत असतो. असे ते फॉलोअप 4 ते 5 महिने असतात. त्यानंतर मग वर्षातून एखाद्या म्हणजे फॅमिली डे प्रोग्राम किंवा ते माजी विद्यार्थी मेळावा वगैरे असतात त्यावेळीही आपण त्यांना बोलवतो आणि वर्षातून एक मीटिंगही घेतो त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन. असा दो विषय आहे त्यामुळं महिन्यातून एक तरी असतोच आणि वर्षातून असे 2-4 वेगळे होतातच फॉलोअप त्यांचे.
3: अच्छा सर, तुमच्या मते एखाद्या खचलेल्या व्यक्तीला सर्वात जास्त गरज कशाची असते? एखादा व्यक्ती येतो की तो म्हणतो फक्त सल्लाच देतात, काही आधाराची त्यांना गरज असते का, फक्त कोणीतरी त्यांचं ऐकून घेण्याची त्यांची क्षमता असते, असं कोणी आढळलंय का तुमच्या समुपदेशनामध्ये की नेमकं त्याला काही जाणवतंय, त्यांच्या भावना समजून घेतल्या जातात का?
4: असं होतं की त्यांना म्हणजे नॉर्मली आता स्नेहालयामध्ये येणाऱ्या सर्व व्यक्तींना वाटतं की स्नेहालयात आले की म्हणजे एक प्रकारे न्याय मिळूनच जाणार असं ते वाटत असतं. त्यांच्या भावना समजून घेतल्या जाणार, न्याय मिळूनच जाणार असा तो विषय आहे. स्नेहालयाचं तेवढं मोठं नाव आहे त्यामुळं त्यांच्या भावना कसं असतं. समुपदेशन म्हणजे त्यांना उपदेश देणं असं नाही किंवा त्यांना समजून सांगणं असं काही नाही बघतो. त्यामध्ये त्यांच्याकडून माहिती घेणं आणि त्यामध्ये आपण त्यांना कोणते पर्याय अवेलेबल होऊ शकतात याविषयी किंवा यामधून तुम्हाला अजून काय वाटतंय काय वाटतंय अशा पद्धतीनं बोलत बोलत त्यांना त्या रस्त्यापर्यंत किंवा त्या जागी घेऊन जाणं असा तो भाग आहे. बाकी थेरपी वगैरे तो भाग वेगळा आहे की समुपदेशनामध्ये तो तसा तो भाग वेगळा आहे. ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊन मग आपण पुढे जात असतो. यामध्ये त्यांची काउन्सिलिंगसाठी फर्स्ट ओरिएंटेशन सेशन असतं. यामध्ये सर्व फॅमिली बॅकग्राऊंड किंवा आत्तापर्यंत त्यांना झालेल्या किंवा आत्तापर्यंत आलेल्या अडचणीतून ते कसे आलेत आणि कसं पुढे चाललेलं आहे त्यांचं याविषयी सगळी माहिती घेणं त्यांची. त्यानंतर मग पुढे असेसमेंट करणं की एक प्रकारे त्यांना आता पुढे कोणत्या पद्धतीने जावं लागेल. फॅमिली काउन्सिलिंगसाठी बसवायचं आहे यांना पुढे नेऊन, किंवा मानसिक अस्थिरता दिसून आली तर मानसिक अस्थिरतेसंदर्भात सरकारी जिल्हा रुग्णालयातून गोळ्या वगैरे चालू करायचे आहेत, किंवा अजून काय आहे या पद्धतीनं आहे. आपल्याकडे येणारे केसेस डोमेस्टिक व्हायलन्समधून असल्यामुळे पहिल्या ओरिएंटेशनमध्ये त्यांची आपण सर्व माहिती घेतो आणि त्यानंतर मग आपण पुढे त्याबाबत काम करतो. जसं की एक महिला 2-4 दिवसापूर्वी आली होती, तिच्याकडून माहिती घेताना आपल्याला ती जास्त बोलत नव्हती, त्यामुळे थोडीफार माहिती मिळाली. पण ज्या गावाचं नाव वगैरे तिनं सांगितलं, मग उत्तराखंड वगैरे तिकडून होती ती, मग त्या गावातील पोलीस चौकीला मग आपले जे केस वर्कर आहेत वगैरे त्यांनी मग फोन केला आणि मग तिथून मग त्यांचं फोन केल्यानंतर मग तिथे तेथील जे आहेत अधिकारी वगैरे त्यांनी तिथे नाव वगैरे जाणून घेतलं, फोटो घेतला. ते म्हणले आमच्या ग्रुपवर पाठवतो आणि तुम्हाला आम्ही 2-3 दिवसामध्ये कळवतो. पण थोडीशी जरी लिंक भेटली आपल्याला तरी आपण त्यातून काय करता येऊ शकते चांगलं या पद्धतीनं आपण काम करत असतो. अशीच 2-3 वर्षापूर्वी जी महिला आली होती तिचं पण असंच सेम होतं. तिच्या पतीला माहीत नव्हतं की ती कुठे आहे नेमकी आणि तिलाही माहीत नव्हतं की ती कुठल्या गावची आहे नेमकी. मग ते विषय असा असतो मानसिक अस्थिरतेमधून होती ती, आपले मनोयात्री प्रकल्पामध्ये होती दाखल ते, आणि मानसिक रित्या स्थिर झाल्यानंतर ती बऱ्याच गोष्टी क्लिअर सांगायला लागली. पण तिला मोबाईल नंबर माहीत नव्हता किंवा फोन नंबर माहीत नव्हता, कॉन्टॅक्ट नंबर माहीत नव्हता. मग अशा वेळी काय केलं आपण, तिने आपल्याला अप्रोच केला आणि मग आपण कोऑर्डिनेशनमध्ये सगळं चालतं आपलं. मग आपण तिथल्या PSIचा वगैरे नंबर काढून त्यांना फोन केला. मग तिनी मग सरपंचाचा नंबर दिला, सरपंचाने गावातल्या त्या व्यक्तीचा नंबर दिला. त्या व्यक्तीला फोन केल्यानंतर तो म्हणायला लागला की आतापर्यंत आठवण तिला आली नसती, आता आली का. पण त्यांना समज नसतो की ते मानसिक अस्थिरतेमधून चालले असल्यामुळे ती सगळं सांगू शकत नव्हती किंवा ती तिच्या विचारांमध्ये गुरफटलेली होती. पण ज्यावेळी आपण त्यांच्याशी अप्रोच केला, त्यांना ह्या सर्व गोष्टी कळवल्या, त्यानंतर मग ते स्वतःहून आले, त्यांनी तिला घेऊन गेले. तर तो विषय आहे, लोक पहिल्यांदा जरी नाही म्हणत असतील किंवा आक्रमक स्वरूपात उत्तर देत असतील तरी पण एक गोष्ट आहे यामध्ये की ते नंतर शांत होतात आणि आपल्याशी व्यवस्थित बोलतात. पण ते पहिल्यांदा आक्रमक स्वरूपात उत्तर देत आहेत आपण म्हणून त्यांना जज करून आपण त्या पद्धतीने वागलं तर तो तिथे ते पूर्ण डायरेक्शन चेंज होऊ शकतो. हा भाग आहे. ते गोष्ट इथं शिकायला मिळाली की ते किती जरी आक्रमक झाले तरी आपण आपली पायरी नाही सोडायची.
3: जसं की तुम्ही म्हटलंय की कुणी व्यक्ती अग्रेसर झालं किंवा आपण पण त्याला तसंच अग्री नाही केलं पाहिजे, तर एखाद्या संकटात असलेली महिला किंवा व्यक्ती तुम्हाला जर आढळली तर
4: त्यांच्याविषयी पहिल्यांदा जाणून घेणार. का म्हणतर असे तर बरेच लोक प्रत्येक जण आपापल्या अडचणीमध्ये असतच. पण जसं की आता एक आपल्या रेल्वे स्टेशनवर एक महिला बसली होती नगरच्या, तिथे त्या रिक्षावाल्याला आढळून आली होती ती. तिथून मग ती घरीला पण जायला तयार नाही आणि इकडे पण नाही, तिला कोणीतरी बोलवलं होतं. मग तिथे ती बसलेली होती, रिक्षावाल्याला कळलं आता कोणाला कॉन्टॅक्ट करू. विषय असा असतो की तिनं जर स्टेटमेंट कुठलं दिल त्यावर तिथे रिक्षावाल्याला पण अडकतोय का बाहेर निघते त्यातनं तो पण भाग येतो. मग तिथे गेलो, तिथं ती गरज काय आहे पहिल्यांदा बघावं लागलं, तिला विचारलं गेलं कसं काय, त्यानंतर ती थोडं थोडं बोलायला लागली. त्यानंतर मग जाणून घेतल्यानंतर मग एक गोष्ट लक्षात आली की ती एका मुलासाठी निघून आलेली आहे पण त्यानं नगरमध्ये आल्यानंतर तिची साथ सोडली. मग तिथून पुढे मग पुढे काय करायचं, तर मग तिचं स्टेटमेंट द्यायला घेऊन गेलो पोलीस स्टेशनला. तिथून स्टेटमेंट दिल्यानंतर मग आपल्या अंडरमध्ये त्या महिलेच घेतलं. पण जशी व्यक्ती तितक्या प्रकृती तसं व्यक्ती तितक्या अडचणी आणि प्रत्येक अडचणीला वेगळ्या पद्धतीने टॅकल करावं लागतं. त्यामुळं अडचणीत कोणत्या पद्धतीने महिला आहे त्या पद्धतीनं ते करता येतं. ते इथं आल्यापासून बऱ्याच म्हणजे गोष्टी करून बघितल्यामुळं ज्या तेवढी लक्ष देते आता हे करायचं आता ते करायचं.
3: अच्छा, तर काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात?
4: एक महत्वाची आता अडचण अशी येते की आपल्याला एक सांगायचं असतं किंवा आपल्याला करायचं एक असतं पण व्यक्ती समजतात दुसरंच. हा भाग आहे की तो म्हणजे त्यांना समज त्यांची समज ज्या त्या लेवलला विकसित झालेली असते त्यामध्ये ते समजून वेगळ्याच पद्धतीने घेतात. आपण जातो मदत करायला, मदत ती म्हणजे ज्या व्यक्तीनं आपल्याकडे मदत मागितली त्या व्यक्तीचं काही अडचण नसते, तिला विश्वास असतो की हे आपली मदत करतील. पण आपण ज्या व्यक्तीकडे घेऊन जायचं असतं त्यांना तर त्या व्यक्तीची समज वेगळी होते की हा व्यक्ती माझ्याकडे येण्या अगोदर यांच्याकडे कसं काय गेला. म्हणजे की जसं की आपण एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो की बाबा मला या व्यक्तीसाठी मदत हवी आहे तर त्यांचा समज बदलून जातो. तर तो भाग आहे की ते एक मोठी अडचण आहे. आणि आपण ज्यावेळी फॅमिली काउन्सिलिंगला बसतो त्यावेळी असं होतं की ज्यावेळी आपण पुरुष बाजूला म्हणतो की तुम्ही 2 मिनिटं थांबा तर त्यांना वाटतं की हे आमच्या बाजूने नाहीत. आणि महिला बाजूला म्हणतो आपण तुम्ही 2 मिनिटं थांबा आपण त्यांचं म्हणणं ऐकून नंतर आपण तोडगा काढू तर त्यांना वाटतं की हे माझ्या बाजूने नाहीत. मग तिथे समन्वय साधावा लागतो आणि ते बऱ्याच वेळा ते बोलून पण धावतात की तुम्ही आमचं ऐकत नाही म्हणजे तुम्ही आमच्या बाजूने नाही. म्हणजे दोघांना पण एकदम वाटतं की आणि दोघांना एकदम बोलण्याची संधी दिली तर मग कोणाचंच कोणाला समजत नाही असा तो भाग येतो.
3: तर सर आपण जसं की समस्या असतात महिलांच्या आपण पोलीस स्टेशन थ्रू त्यांना न्याय मिळवून देतो किंवा ग्रामपंचायत वगैरे जर एखादी गावाकडील महिला असेल तर ते तुम्हाला सपोर्ट करतात का?
4: त्याचा सपोर्ट काय ते त्यांचं काम आहे सपोर्ट करतात. पण प्राथमिक लेवलला जसं मी मागाशी सांगितलं की त्यांना असं वाटतं की हे जवळचं असून पण माझ्याकडे का आला नाही. किंवा लोकांना माहीत आहे की बाबा पोलीस चौकीमध्ये जाणं आपल्या अडचणीमध्ये पोलीस चौकीमध्ये जाणं महत्वाचं आहे आणि तिथे जाऊन तक्रार द्यावी लागेल. पण अगोदर दुसऱ्या तेही ते येतात म्हणजे आपल्याकडे येतात किंवा त्यांच्या विरुद्ध त्यांनी अपोजिट पार्टीने तक्रार दिलेली असते म्हणून ते आपल्याला सल्ला विचारा येतात. मग अशा वेळी आपण जेव्हा त्यांना घेऊन जातो त्यावेळी त्यांचा गैरसमज होतो पोलीस अधिकाऱ्यांचा वगैरे की हे आमच्याकडे न येतात तिकडे का गेले किंवा काय. पण हे त्यांना ज्यावेळी आम्ही समजून सांगतो की बाबा ते म्हणजे त्यांना ते लक्षात आलं नाही करायचं काय आहे किंवा तुमच्या जेव्हा फोन जातो त्यावेळी ते घाबरतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलता पण ते घाबरतात त्या गोष्टीमुळे की हे पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला म्हणजे आता आम्हाला काही होईल आणि काही नाही अशा पद्धतीने ते घाबरतात. ह्या गोष्टी ज्यावेळी त्यांना समजतात पोलीस अधिकाऱ्यांना वगैरे मग ते मग कॉपरेटिव्ह होतात. पण रिअर केसेसमध्ये होतं तसं. आणि बाकी म्हणाल तर सरपंच पातळीवर किंवा गाव पातळीवर वगैरे त्याला अडचण नाही येत त्याला सगळे कॉपरेटिव्ह भेटतात. फक्त हे काय म्हणतात पोलीस स्टेशनला जाताना 1-2 असा अनुभव आलेला आहे मला की त्यांचं समज समजून ते वेगळे जातात.
3: तर सर आता आपल्या स्नेहदार प्रकल्पामध्ये किती महिला आहेत त्यांना त्या प्रकारचं त्यांना कौशल्य दिलं जात आहे जसं की तुम्ही समुपदेशन केलेल्या महिला सुद्धा तिथं असतील?
4: यामध्ये पुढचं जीवन कसं जगायचं असं नाही म्हणता येणार. त्यांना त्यांच्या पातळीवरती काय करायचं आहे त्याचं असेसमेंट करून त्यांना त्या त्या लेवलला आपण योग्य ते गोष्ट मिळवून देतोय म्हणा थोडक्यात. त्यामध्ये काही मुलींना शैक्षणिक गरज आहे तर ज्यांना शिक्षणामध्ये आवड आहे किंवा त्या करू शकतात असं असेस केल्यानंतर लक्षात आलेल्या महिलांना शिक्षणासाठी आपण प्रोत्साहित करतोय. त्यानंतर ज्या महिलांना शिक्षण मध्ये त्या थोड्या कमी आहेत त्यांना बाकीच्या कौशल्य जगायचं कसं किंवा कौशल्य विकास म्हणतो आपण वोकेशनल ट्रेनिंग वगैरे देऊन तर त्या पद्धतीनं त्यांची माहिती घेऊन त्यांना त्या पद्धतीनं आपण हे करतो आहोत. जसं की आपण बघू शकाल की म्हणजे आपल्याला माहीतच असेल की ज्या महिलांना शिक्षणामध्ये लिखाण किंवा वाचता येत नाही त्यांना ते स्वीपिंग काम वगैरे जमतं तर त्या पद्धतीचं आपण ट्रेनिंग देतो, किंवा ज्या महिलांना बाकी काही जमत नाही पण आय टी आय किंवा 45 दिवसाचा जो गव्हर्नमेंटचा डिप्लोमा आहे त्यामध्ये वोकेशनल ट्रेनिंगचा, तर त्यामध्ये ते प्राथमिक प्रायमरी लेवलला बऱ्याच गोष्टी शिकवतात, फूड अँड ब्रेवरीज वगैरे अशा पद्धतीनं किंवा काय, तर त्या पद्धतीनं आपण त्यांना देतो, अशा डिवाईडमध्ये आपण ट्रेनिंग देत असतो. आणि तरी पण आपल्याकडे अशा महिला 10-15 वगैरे असतील, 15 असतील ज्या महिला शैक्षणिक प्रभावामध्ये आहेत.
3: अच्छा, तर सर आपण समुपदेशन करताना तुम्ही काही त्यातमध्ये ऍक्टिव्हिटीज लर्न करतात का?
4: ऍक्टिव्हिटी जसं की आम्हाला लक्षात येतं की ह्या सर्व महिलांना अशी अशी आपण ऍक्टिव्हिटी घ्यायचं आहे किंवा काय, ते आम्ही बोलल्यानंतर आम्हाला लक्षात येतं, त्यावेळी मग ऍक्टिव्हिटी वगैरे आम्ही रन करतो. त्यामध्ये मोटिवेशनल लेक्चर्स वगैरे असतात, त्यानंतर मेडिटेशन असू शकतं किंवा अजून काय घेता येऊ शकतंय, किंवा लहान लहान खेळ असतात त्या पद्धतीनं आपण घेतो, अशा पद्धतीने तो भाग आहे. पण तो समुपदेशनाबरोबर न चालता समुपदेशनामध्ये लक्षात आल्यानंतर आम्ही तो वेगळा घेतो. आणि समुपदेशनामध्ये म्हणाल तुम्ही तर आता ज्यावेळी आपण म्हणतो की समुपदेशनामध्ये आम्ही बसलो समुपदेशनाकरिता वगैरे, ती समोरची महिला बोलत जरी नसेल तरी आपण तिला वेळ दिलेला जो असतो त्यामध्ये आपण तिच्यासमोर शांत कमीनं बसून राहावं लागतं. ती भलेही बोलत जरी नसेल तरी मग ते 30 मिनिटं वाचा किंवा 45 मिनिटं वाचा, पण ते बसावं लागतं आणि ते इसेन्शियल आहे. आणि तिला जोपर्यंत वाटत नाही की हा व्यक्ती समोरील किंवा काय व्यवस्थित आहे किंवा याच्यावर मी विश्वास ठेवू शकते, याला मी माझी माहिती देऊ शकते, तोपर्यंत ती कधी ओपन नाही होणार. आणि ज्यावेळी त्यांचा विश्वास बसतो, तर सांगायचं उदाहरण झालं तर असे व्यक्ती आहेत मानसिक आजारी की तुमच्यावरती विश्वास बसल्यानंतर तुम्ही सोडून घरातल्यांचं पण ते ऐकणार नाहीत. आणि ते मग ॲडिक्ट पण असो किंवा मानसिक आजारी पण असो, म्हणजे आपण त्यावेळी बघितलं तर, आणि ज्यावेळी त्यांचा विश्वास बसतो ते कोणी तोडू शकत नाही. पण त्यांचा विश्वास जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ते तुम्हाला पण म्हणजे हे सांगणार नाहीत, असा तो विषय आहे. पण विश्वास बसला की ते म्हणजे तो विश्वास तुम्ही कोणीही आलं तरी काही सांगून सुद्धा तोडू शकत नाही.
3: अच्छा, तुम्ही त्यांची ग्रुप काउन्सिलिंग घेत असतात की एकत्रित?
4: त्यांची इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगसाठी असतंच 10-15 दिवसांना वगैरे गरजेनुसार. आणि आपण असं घेत असतो की ऍक्टिव्हिटी वगैरे अशा पद्धतीनं महिन्यातून एक दोन ऍक्टिव्हिटी आपल्या प्लॅन असतात, ज्यामध्ये मग बाहेरील लोक जे आहेत जे मोटिवेशनल स्पीकर असो किंवा एखादा ट्रेनिंग देणारी व्यक्ती असो किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे लहान सहान गोष्टी शिकवण्यापासून किंवा काय, अशा पद्धतीनं आपलं ते ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतात. आणि आमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये आम्ही लहान लहान खेळ किंवा मोटिवेशनल लेक्चर्स किंवा काय अशा पद्धतीने घेत असतो. हे कंबाईनमध्ये म्हणाल तर महिन्यातील 2-3 दिवस 2-3 दिवस ॲक्टिव्हिटी टाईप चालूच असतं.
3: अच्छा, सर्वसाधारण महिला आहेत त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येतात असं तुमच्या मते?
4: सर्वसाधारण महिलांमध्ये डोमेस्टिक व्हायलन्समधून येणाऱ्या महिला जास्त असतात. त्यामध्ये आपल्याकडे येणाऱ्या महिला बघाल तर ॲडिक्शनमधून प्रॉब्लेम जास्त असणाऱ्या, म्हणजे त्यांना त्रास झालेला ॲडिक्शनमधून नवऱ्याच्या, अशा महिला जास्त आहेत. त्यानंतर मानसिक आजारी नवरा आहे म्हणून प्रॉब्लेम झालेल्या महिला आहेत. त्यानंतर 3 नंबरला म्हणाल त्यात तर मग ॲडजस्टमेंट इश्यू आहेत दोघांमध्येही, मानसिक आजारी पण नाही आणि ॲडिक्ट पण नाही, पण ॲडजस्टमेंट इश्यू आहे की दोघांचेही विचार आहेत असे की मला वेळ पाहिजे किंवा काय, अशा पद्धतीनं आहेत असे महिला आहेत की वेळ मिळत नाही किंवा वेळ बघितलं जात नाही मला किंवा काय, असे अपेक्षा जास्त असणारे आहेत, ॲडजस्टमेंट इश्यू असणारे आहेत, ॲडजस्ट करता येईना झाले घरी राहून वगैरे, असे आहेत महिला. त्या आपल्याकडे अप्रोच होतात. आणि पहिल्या ज्या 2 स्टेज आहेत त्यातल्या असं होतं की ज्यावेळी या महिला निघून येतात त्यावेळी, म्हणजे मानसिक असो किंवा हे जे असो, त्यावेळी ते जे पर्सन आहेत ज्यांच्यामुळे ते निघून आलेले आहेत पती त्यांचे, तर ते स्वतः येऊन सॉरी म्हणतात आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. का म्हणतर त्यांना एक तर रिअलायझेशन असतं की त्यांना यांच्या मागारी कोण विचारणार नसतं, आणि मग ते येतात, ते अप्रोच होतात. ते म्हणतात की यांच्या माघारी कोण विचारणार नाही. पण ऍडजस्टमेंट इश्यू आल्या लोकांचं असं होतं की तो एक अनुभव आहे की तो म्हणजे त्यांचे ऍडजस्टमेंट इश्यू थोडे दिवस ठीक चालतात, कमी होतात आणि परत ते रिटर्न हे होतात, परत ते चालू राहतात. मग थोडं होम विजिट वगैरे आपण प्लॅन करत असतो त्यांच्यासाठी. मग सारखं त्यांना ऍडजस्टमेंट इश्यू आल्याना सारखं फोनवरून किंवा काय सारखं त्यांना वेळ द्यावा लागतो, होम विजिट बघाव्या लागतात, त्यांच्या कराव्या लागतात आणि असा तो विषय असतो. आम्ही थोडं अवॉइड पण करावं लागतं त्यांना आणि किंवा त्यांना लक्ष पण द्यावं लागतं अशा पद्धतीनं. मग थोडं करून करून करून त्यांचं ते मग चाललेलं असतं, पण ते शेवटपर्यंत सॉर्ट आउट म्हणावं असं होत नाही. म्हणजे 100 मध्ये म्हणा 10% 20% ते राहतच की त्यांचे प्रॉब्लेम परत ते बाहेर येतात आणि परत ते कुठं ना कुठं तर वर्ष 2 वर्षांनी निघतातच.
3: तर सर तुम्हाला एकंदरीत सामाजिक क्षेत्राची आवड तर आहेच, तर सर एखादा असा छंद आहे का तुमचा की तो तुम्ही अजूनपर्यंत जोपासलेला आहे इतक्या कामाच्या ओघामध्ये सुद्धा?
4: यामध्ये म्हणाल तर मला कम्प्युटर वगैरे रिलेटेड क्युरिओसिटी जास्त असल्यामुळे तो छंद एक जोपासलेला आहे की त्यामध्ये नवीन नवीन कॉम्प्युटरमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी मी बघत असतो आणि नवीन नवीन जे काही नवीन असेल किंवा जे काही आपल्याला वाटते त्या रिलेटेड काय मिळते का, म्हणजे जसं की फोटो एडिटिंग संदर्भात काय आहे का, AI संदर्भात काय आहे का, AIचा वापर कसा करायचा, याचा वापर कसा करायचा, म्हणजे ती क्युरिओसिटी इतकी आहे की त्यामध्ये मग जास्तीत जास्त काम शॉर्टमध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये आणि इफेक्टिव्ह करता यावं या पद्धतीनं प्रयत्न असतो माझा. आणि इफेक्टिव्ह म्हणजे त्यात आपली पण बुद्धी वापरली जावी, नाही तर सगळंच तिकडून बनवून मिळते म्हणून तिकडून नाही, आपली पण बुद्धी वापरावी, म्हणजे ते 2-3 गोष्टी आपल्या बुद्धीला पण चालना मिळावी असं पण एक गोष्ट आहे. आणि ते त्या गोष्टीचा आपण वापर कसा जास्तीत जास्त करू शकतो यावरती जास्त फोकस राहतो.
3: अच्छा,
4: आणखीन म्हणाल तर पुस्तक वाचायचा छंद आहे, कधीतरी जाऊन हे करत असतो सारखं थोडस, पण आता ते जमत नाही, पण कॉम्प्युटरच्या रिलेटेड चालूच असते माझं.
3: अच्छा सर, सर्वात जास्त समाधान तुम्हाला कशातून मिळते?
4: सर्वात जास्त समाधान एखादी केस सॉर्ट आउट झाल्यानंतर जे असतं ते असतं. आणि ते समाधान लगेच नसतं, पण 2-3 महिन्यानंतर ज्यावेळी आपल्या लक्षात येतं की नाही ते आता व्यवस्थित चालू आहे, त्यावेळी समाधान वाटतं की आपण काहीतरी प्रयत्न केले आणि त्याचं फळ मिळालेलं आहे. आणि मग यामधून अजून काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात आणि मग नवीन नवीन पद्धतीनं आम्ही मग ते त्यांची समजूत घालण्याचं किंवा ते फॅमिलीना अटेंड करण्याचं काम करत असल्यामुळं बऱ्याच अशा गोष्टी आहेत किंवा काय की काही काही वेळी नवीन नवीन गोष्टी वापरल्यामुळे पण म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन गोष्ट काहीतरी करायला लागते, म्हणजे त्यामधून त्यांचं ते सॉर्ट आउट होत असतं. म्हणजे भलेही त्यांना मुलांच्या पासून लांब होण्याची भीती का घालून जमना किंवा काय, पण जास्तीत जास्त फॅमिली व्यवस्थित राहाव्या हे प्रयत्न करणं चांगलं वाटतं आणि ते झालं तर मग बरं वाटतं.
3: अच्छा, तर सर एकंदरीत तुम्हाला स्नेहधर प्रकल्पामध्ये कार्य करून कसं वाटते?
4: फर्स्ट डे म्हणाल तर त्यावेळी भीती होती आणि आज म्हणाल तर आज असं वाटतंय की आज काहीच भीती नाही, म्हणजे सर्व पोलीस स्टेशन असो किंवा कोर्ट कचेरी असो वकिलांशी असो संबंध आले, त्यांच्याशी बोलणं वाढलेलं आहे आणि लोकांशी जास्तीत जास्त म्हणजे आपण पहिलं मी फर्स्ट आलो त्यापेक्षा आज म्हणाल तर मी काही झालं तरी राग येत नाही मला सिच्युएशन, म्हणजे पहिलं थोडा राग मनात तरी यायचा आणि आता मनात पण येत नाही राग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथं आल्यापासून लोकांची ओळख वाढायला लागली आणि आपण स्वतःहून अप्रोच कसा करायचा किंवा नवीन नवीन गोष्टी कशा शिकायच्या यावरती यामध्ये बदल झाला आहे आणि ते चांगलं वाटतंय आता.
3: आणि एकंदरीत सर स्नेहधार प्रकल्पामध्ये येऊन तुमच्या स्वतःमध्ये काही चेंजेस वाटतात का तुम्हाला?
4: हो, ते म्हणाल तर स्वतःला म्हणजे मी रोज असेस करत असतो, एखादी गोष्ट घडली तर म्हणजे एखादी नवीन गोष्ट आपल्याला दिली एखाद्याने करण्यासाठी थोडक्यात सांगायचं झालं तर आज मला तुम्ही काहीतरी नवीन सांगितलं ही गोष्ट कम्प्युटर रिलेटेड असो किंवा काय असो मी कधी केलेली नाही, तरी मी ते लगेच ॲक्सेप्ट करतो आज आणि ते करायला घेतो आणि ते करतोही आणि मला काही वाटत नाही, म्हणजे आपल्याला येत नाही किंवा काय असं काहीच वाटत नाही, आता नवीन असेल तरीही ते करतो आणि तो बदल मला चांगला वाटतो स्नेहाधार मध्ये आल्यापासून. कारण तर पहिल्यांदा इथे आल्यानंतर असं होत होतं की ते आपल्याला माहीत नसल्यामुळं टेन्शन यायचं, डोकं दुखायचं किंवा काय आता कसं करू काय करू असं विचारायचं. आता तसं अजिबात होत नाही. आता नवीन कोणीही म्हणलं की आज तुझं नवीन किंवा हे आज तुझं काम आहे करून घे, करतो मी त्याच दिवशी. ती एक गोष्ट आहे की त्याचा फायदा होईल मला भविष्यात जाऊन, की कोणी काही सारी काम सांगितलं तरी आता ते मग इन्स्टंट घेतोही, हातात स्वीकारतोही आणि करायला पण घेतो.
3: अच्छा, खूप छान सर, की नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकण्यास आवडतात. सर, एकंदरीत आपण आपल्या पूर्ण श्रोत्यांना किंवा आपल्या नगरवासियांना तुम्ही एक काय मेसेज देऊ इच्छित आहे?
4: जसं की मी आता मेंटल इलनेस किंवा डिअडिक्शनमध्ये काम केलेलं आहे, त्यामध्ये मला ज्या गोष्टी जाणवल्या त्याबाबतच मी सांगेन की तुमचे विचार हे तुम्ही कुठे जाणार हे ठरवत असतात. जसं की विचार माझ्या आज मनात विचार आला की माझ्याकडून काम होणार नाही, तर मग ते कृतीमध्ये येतानाही तसंच होतं की काम होणार नाही आणि मग काम होतच नाही या पद्धतीने आहे. जसं की एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला की तुम्ही या आजारी आहात असं एका व्यक्तीने सांगितलं, त्याच दिवशी तुम्हाला 4 ते 5 व्यक्ती जर भेटले आणि तुम्ही आजारी आहात असं जर तुम्हाला त्यांनी सांगितलं तर तुम्ही खरंच संध्याकाळपर्यंत ताप आलेला असतो तुम्हाला. तर विषय असा आहे की तुम्ही लोक बाहेरील जे आहेत लोक त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन स्वतःच्या विचारामध्ये बदल करू नका. की लोकांना सवय आहे की जाता जाता एक विचार तुम्हाला द्यायचा आणि त्याभोवती तुम्हाला खेळवत बसायचं. जसं की तुम्ही आज रोडवरनं चाललेला आहात, एखाद्यानं तुम्हाला शिवी दिली तर तुम्ही दिवसभर ते विचार काय करणार, तिने मला शिवी का दिली. पण ज्या आणि त्या विचारामध्ये तुमचा दिवस खराब होणार. पण शिवी देणारा व्यक्ती हा तुम्हाला तुमचं काम करण्यापासून थांबवत असतो किंवा तुमचं कामापासून डायव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. ज्यावेळी तुम्ही त्या शिवीचा किंवा त्या घटनेचा विचार करणं सोडून द्याल तर त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की ज्या व्यक्तीनं तुम्हाला शिवी दिलेली आहे तो व्यक्ती परत डिस्टर्ब होईल. जसं की एक महात्मा असतात, आंघोळीला जातात आणि त्यानंतर एक जण आंघोळी करून आल्यानंतर एक जण त्यांच्या अंगावर थुकतो, ते परत जातात आंघोळ करतात त्याला काही म्हणत नाहीत, परत येतात तर परत थुकतो. असं 10 वेळा चालतं. 11व्या वेळी शेवटी तो महात्मा परत जातात आंघोळ करून येतात, त्यावेळी तो माणूस पडतो पाया त्यांच्या आणि त्यांना म्हणतो की माझी चुकी झाली. हा विषय आहे. लोक विचार देतात, ते तुम्ही घ्यायचे की नाही घ्यायचे हा तुमच्या हातात आहे. आणि हाच मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे की विचार तुमचे भविष्य ठरवतात. जसं की विचार आले कंटिन्यू चालायला लागले किंवा काय आणि त्यातून मग लोक काय होतात की आजाराकडे पुढे जाऊ लागतात. जसं की विचार आल्यानंतर तुमचे विचारांभोवती तुम्ही जास्त दिवस राहिला किंवा आठवडा म्हणा किंवा 21 दिवस राहिला, त्यानंतर तुम्ही मानसिक आजाराकडे किंवा व्यसनाकडे वळायला लागता. म्हणून विचारांवरती तुम्ही जर प्रयत्न केले आणि नियंत्रण तर पॉसिबलच नाही पण विचारांना डायव्हर्ट करता आलं तुम्हाला तर त्यावरती प्रयत्न करा. हे महत्त्वाची भाग आहे. म्हणजे तुम्ही शारीरिकरित्या असो किंवा मानसिकरित्या असो किंवा काय आजारी पडणार नाही.
3: नक्कीच सर. सर, आपल्याशी जर स्नेहाधार प्रकल्पाशी संपर्क कोणाला करायचा असेल, कुणी एखादे संकटग्रस्त असेल तर ते तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतात?
4: आपली जी हेल्पलाईन नंबर आहे आपला जो, त्यावरती संपर्क करून पीडित व्यक्ती मदत मागू शकते. त्यामध्ये त्यांनी येऊन तक्रार वगैरे दाखल करून हे करायचं असतं. त्यामध्ये नंबर आहे 90 11 36 36 00. या नंबरवरती संपर्क करून ते व्यक्ती जे महिला पीडित आहेत किंवा जे पुरुषांना अडचणी येत आहेत ते आपल्याशी संपर्क करू शकता. तर आपली जी प्रकल्प आहे स्नेहालय स्नेहाधार जो प्रकल्प आहे तो जुन्या कोर्टाच्या समोर राजहंस विहार मध्ये आहे, ग्राउंड फ्लोअरला आहे तो प्रकल्प. तेथे येऊन पुरुष लोक तक्रार देऊ शकतात, त्यांच्यासाठी आपण कायदेशीर मार्गदर्शन किंवा समुपदेशन वगैरे करू शकतो. आणि ज्या पीडित महिला आहेत डोमेस्टिक व्हायलन्समधून वगैरे, त्यांना निवारेची वगैरे गरज आहे किंवा एचआयव्ही बाधित आहेत किंवा अनाथ आहेत किंवा अनमॅरिड या मदर आहेत, तर त्यांच्यासाठी आपण निवासाची व्यवस्था करू शकतो. 18 ते 45 वयोगटातील महिलांसाठी निवारेची व्यवस्था आहे, पुरुषांसाठी आपण कायदेशीर मदत किंवा मार्गदर्शन देतो आपण.
3: थँक्यू सर.
4: थँक्यू.
3: सर, आजच्या आपल्या संवादातून आम्हाला समजलं की समुपदेशन म्हणजे फक्त समस्या ऐकणं नाही तर एखाद्या व्यक्तीला पुन्हा जगण्याची उमेद देणं आहे. आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहधार प्रकल्पातील अमर पाटील सर, हे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. श्रोते हो, अडचणी कोणत्याही कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतात, पण योग्य वेळी मिळालेला आधार, विश्वास आणि मार्गदर्शन माणसाला पुन्हा उभे करू शकतं. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
5: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
6: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, गेल्या भागात आपण आग्रा घराण्याच्या बंदिशीवरती बोलत होतो. काका मला हे सांगा की तुमचा आग्रा घराण्याशी संपर्क कसा आला आणि विशेष करून हळदणकर काका नेहमी जेव्हा तुमच्याबद्दल बोलायचे किंबहुना त्यांचं जे पुस्तक आहे जुळू पाहणारे दोन तंबोरे ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे त्याची प्रस्तावना तुम्ही लिहिली आहे. तर हे जे तुमचं मैत्र होतं ज्या तुमच्या साहित्यिक सांगीतिक चर्चा होत होत्या त्या कशा होत होत्या, काय त्याच्यातनं काय कसं काय निर्माण झालं, काय काय निर्माण झालं?
3: नाही, बंदिशीचं सौंदर्य, त्यातली काव्याची मजा आणि मुख्य म्हणजे आग्रा घराण्यामध्ये मला वाटतं इंडिव्हिज्युअल एक्सप्रेशनला खूप प्राधान्य दिलं गेलं. म्हणजे बऱ्याचशा बंदिशी हे अगदी हृदयातून आलेले आणि कोणाला तरी फार उत्कटपणे अर्जवीपणे काहीतरी सांगायचं आहे, अगदी फयास्कापासून हा गुण आहे. तसं इतर घराण्यामध्ये तसं हे नसतं. मुळात आपल्याकडे गाणाऱ्यांचे मला वाटतं दोन तट आहेत आणि दोन त्याच्यामध्ये उजवढाबा करायचं नाही मला, पण बरेच लोक बंदिश एकदा गाऊन उरकतात आणि नंतर आपल्या ज्या अष्टांगावरचे प्रभुत्व आहे ते त्याला चिकटवतात. आणि ती बंदिश वाईट असते का ते वाईट नसते, पण गायकाला ती पुन्हा म्हणून ती उलगडावी असं वाटत नाही. पण आग्रा घराण्यात असं नाहीये, ते बंदिशीची कहन त्यातला जो अर्थ आहे. आणि आग्रा घराण्यामध्ये एक म्हणजे बबनराव किंवा खादिम हुसेन किंवा लहानपणी मी लताफत खानचं आता

0: क्या बात
1: आणि पिया गए परदेस किंवा बाजी मोरी पाय लिया किंवा पिया गए परदेस म्हणजे लोकांना आता खरं म्हणजे पिया गए परदेस याचा एखाद्या सुगृहिणीला आनंदही होऊ शकतो नाही का बरं झालंय काही दिवस गेलाय पण असं गृहित धरूय की ती बिरहात आहे असं तिला मुखवटा तरी तिला धारण करायचंय पण आग्रह करण्यामध्ये विरही स्त्री सुद्धा एक ती सेलिब्रेट करते आपला विरह म्हणजे आता कैसे कर जाऊ बाल म्हणजे बाजी मोरी पाहिल्या कसं मी जाऊ त्याला भेटायला असा अर्थ आहे की नाही म्हणजे ती काही त्रस्त आहे ती काही फार पण ते सेलिब्रेट होतं

दुसरं बबनराव किंवा इतर गुणीजनांच्याकडून मी काही शिकलो असेल ना, तर फक्त आग्रा घराण्यामध्ये मुखडा बंदी नावाचा प्रकार, म्हणजे जनरली काय असतं की बंदिशीचा जो मूळ मुखडा असतो त्यालाच मुखडा म्हणतात. पण आग्रा घराण्यामध्ये एका बंदिशीमध्ये अनेक स्वरसमूह किंवा शब्दसमूहांना मुखडे बनवलं जातं, त्याला मुखडा बंदी असा पारंपरिक शब्द पण त्या घराण्याचा उदाहरण.

0: मी असं का गातोय, ते देवधरांच्या वहीत असं लिहिलं होतं की देसी प्लस सिंदुरा इज इक्वल टू बरवा. आता हे एक वाक्य म्हणजे रेम पद रे सानी दप ग रेम, ही क्लॅरिटी डोक्यात असली की तू बरवा गायला मजा येते. ये रे मै कोना, तर याच्यावर आठवलं की म्हणजे सासन ननदर चुकून त्यांना गाठ झोप लागलीये, त्याच्यामुळे इतर विषय त्यांना पाहून कवीला इतर विषय सुचत आहेत. तर हे नववर्षाचं स्वागत आहे बरव्यामध्ये, कुमारींची खासियत म्हणून गायकांनी अशी कुठलीच ज्ञानशाखा नाहीये जी गायकाला वर्ज्य करून चालेल. तसं पाहायला गेलं
1: अगदी खरं.
0: नुसतं ऐका म्हणतो.

0: वारी जवरी बाला बरसे. आता सुरेश भटांनी आपल्याला कोवळ्या उन्हाचं वय सांगितलं. सांगू कसे मी वय कोवळ्या उन्हाचे, तसं कुमारजींनी वर्षाचं वय सांगितलं. ते बाला बरस आहे.
1: बाला
0: म्हणजे वय म्हणजे वर्ष बाल्यावस्थेत आहे. असा काल निर्णय कुमारजींनी केला साळगावकरांच्या आधी. जाऊ ऐका बाला. किती गोड आहे. हरकत घेण्याची गरज.

0: वाह वाह वाह.
1: घरात पग पाहिलो ते मुलं तर अंगाला लागले सुरू झालंय. पाडवा ना, नव वर्षाची सुरुवात म्हणजे पाडवा. त्याला पाडवा का म्हणतात काय माहिती, कारण म्हणजे आपण गुढी उभारतो पण त्याला म्हणतात पाडवा. असं
0: काका, आणखी एक मला विचारायचं असं होतं की आग्रा घराण्याची आपण ही विंग पाहिली किंवा ही शाखा बघितली, रातंजनकरांची पण शाखा तुम्ही त्यातल्याही काही बंदिशी तुम्ही म्हणता.
2: एक एक तत्पूर्वी एक माझ्या बंदिश डोक्यात आली, तुम्ही परवा फुलवन की गेंद म्हणत होतात ना, ती पण एकदा गाणं.
1: हो पण त्याच्या अगोदर मी कारण एकच केलंय, मला अत्यंत आवडणारा बबनरंग तरणा दरबारी मधला तो म्हणतो.
2: बर,
1: आणि मग
2: चालेल चालेल चालेल. हा स्केले काय
1: ह्या बबनरांच्या तरण्याचं वैशिष्ट्य असं आहे, थोडा त्यात फरक मी केलाय माझ्या तब्येतीनुसार आणि तो अभिप्रेतच आहे. कारण असो त्या आता म्युझिकोलॉजीमध्ये फार जायला नको, म्हणजे बंदिशी प्रत्येकाने आपल्या तऱ्हेने उलगडण्यासाठी असते.
0: खरं आहे, अगदी खरं.
1: ती कोणतरी एक स्थिर करून ठेवली आहे असं नाही नाही.
0: वाच
1: पण याच्यामध्ये प्रत्येक ओळ दुसऱ्या मंत्र्यापासून सुरू होते एक ताल मध्ये, आणि जायज सारखी लीड त्याच्यामध्ये होते.

0: तुम्ही जौनपुरीचं म्हणाल होतं
1: फुलवणकी गेंद ते तुम्ही त्या दिवशी एवढं त्याचं एक्सप्रेशन दाखवलं सगळं
0: आता जमतंय का बघूया
1: नक्कीच आज वेगळं येईल
0: कारण गंमत काय आहे की मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं का नाही मला कल्पना नाही मला वाटतं अगदी सुरुवातीच्या जे संस्कार त्याच्यामध्ये मी बोललो होतो की एक बंदिश जौनपुरीमध्ये असते आणि कोणतरी काही एका पद्धतीने ती बंदिश गातो पण म्हणून एक बंदिश जौनपुरीमध्ये असते पण सगळ्यात जौनपुरी ते एका
2: बंदिशात
0: किंवा ते जयपूरचं स्ट्रक्चर बघा आता तालात येईल का नाही मला माहित नाही

0: इथेच आता दरबारी आणि जेवणपुरीच
1: बरोबर
0: आपल्याकडे बरेच लोक जेवणपुरी म्हणतात श्रीखंडपुरी सारखं. जौनपूर, जौनपूरचे सुलतान सरकी जे होते जौनपूर वरून ते आहे अमरसपुरी तस जीवनपुरी. एक पूर्वी राज ट्रॅव्हल सोडून होत मुंबईला गुजराती लोकांचं, त्यांची जाहिरात होती की रोम मा रसपुरी आणि पॅरिस मा पात्रा, म्हणजे इकडच्याच गुजराती डिश तिथे जाऊन खायच्या आणि मुंबईला पिझ्झा खायचा, अशी त्यांची रस सिद्धांत गुजराती लोकांचा काही होता, काही गुजराती लोकांचा होता.

आता अगदी चालू दे. इंग्लिश साहित्यापासून रोमॅन्टिसिझम आणि क्लासिसिझम असा एक वाद चालू आहे. त्याची दोन उदाहरणं, ह्याला जर आपण रोमॅन्टिसिझम म्हटलं, श्याम बजाला,

किती मॅटर ऑफ फॅक्ट आहे. आणि तेच जौनपुरी आणि तिसऱ्या मात्रेपासून उठणारी बंदिशी फार कमी आहेत. एक माझाच ललतचा तरण आहे तो वाटला शेवटी म्हणू. चौथ्या मात्रेपासून उठणारे खूप आहेत. दुसऱ्या मात्रेपासून उठणारी बंदिश निभवायला फार कठीण जाते निदान मला तरी असं वाटतं. आता बघा हा फुलवन की

मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, मी रुचिता ठाकूर आणि तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 कम्युनिटी रेडिओ, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोते मित्र हो, आज आपले मराठमोळे पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा स्मृतिदिन. तेव्हा आजच्या शोमध्ये आपला पहिला सेगमेंट आहे जयवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनाविषयी, त्यांच्याविषयी माहिती. त्यानंतर आहे मारिया मॉन्टेसरी या थोर शिक्षण तज्ज्ञ यांचा जन्मदिन. त्याच्यानंतरचा आपला सेगमेंट आहे जागतिक स्टॉप साईन दिन. आणि चौथा सेगमेंट आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांच्या जन्मदिनाविषयी. तेव्हा मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये सुरुवात करूया आपल्या जबरदस्त आवाजानं मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गायनानं ज्यांनी अमीट असा ठसा उमटवला, त्याचबरोबर नाट्यगीत असो, भक्तिगीत असो, भावगीत असो किंवा लोकगीत असो, आपल्या वेगळ्या शैलीमुळं जे प्रसिद्ध होते असे महान गायक जयवंत कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन. मराठी चित्रपटामध्ये उडत्या चालींची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभं राहतं ते नाव म्हणजे जयवंत कुलकर्णी. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठावर अगदी सहजच गुणगुणली जातात. यामध्ये भावगीतं, भक्तिगीतं आणि असंख्य असे चित्रपटगीतं आहेत. दादा कोंडकेंवर चित्रित झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी गावराण आवाज, ज्याला आपण म्हणतो, किंवा ग्रामीण भाषेतला अस्सल ग्रामीण आवाज जो आहे, ग्रामीण शैली जी आहे, ती जयवंत कुलकर्णी यांनी सगळ्यात सुरुवातीला आणली आहे. त्यांचं पार्श्वगायन म्हणजे जणू काही दादा कोंडकेच गात आहेत असा आपल्याला भास होतो. हा आवाज जणू दादा कोंडकेंचाच आहे हे समीकरण झालं होतं. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा पहिला मान जयवंत कुलकर्णी यांना आहे. अशा या गुणी गायकाचा जन्म 10 जुलै 1931 साली झाला.

जयवंत कुलकर्णी यांचं जीवन अतिशय संघर्षमय होतं. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं होतं. अनेक वेळा गाड्या धुवून तर कधीकधी लहान मोठी घरातली कामं करून जयवंतजींनी आपला उदरनिर्वाह केला होता. जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडून गिरवले. त्यासोबतच उत्तम हार्मोनियम वाजवण्याची सुद्धा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांच्यामुळेच त्यांना ती विद्या मिळाली. देवास्करांनी जयवंत कुलकर्णींना एकच सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवली तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. नेमकी हीच शिकवण अगदी शेवटपर्यंत जयवंत कुलकर्णी यांनी मनात पक्की केली होती. म्हणूनच रसिकांना त्यांच्या स्वरातील अवीट गाण्यांचा आस्वाद घेता आला. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर 1970 दशकातील तरुणाई युवा वर्ग इतके फिदा होते की महाविद्यालयांमध्ये जेव्हा गॅदरिंग असायचं, आजही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, या गॅदरिंगमध्ये जयवंत कुलकर्णी यांच्या हिल हिलपुरी हिला तुझ्या कप्पालीला टिला हे गाणं असो किंवा ही चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर लट डळली हे गाणे हमखास वाजायचे आणि ऑर्केस्ट्रामध्ये देखील हे गाणे हमखास गायले जायचे.

पद्धर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धारधारतो तुझं पद्धर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धारधारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लाबाचे फुला माझे गुल्लाबाचे फुला माझे

अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी गाणी गायलेली आहेत. सावध हरणी सावध ग या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळायचा. संगीत विश्वात लोकप्रियतेचा उच्चांक त्यांनी गाठला, कारण या गाण्याला उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा अनुभवायला मिळाला. आणि मराठी चित्रपट असो भावगीतं असो यासाठी ते नवीन नवीन प्रयोग करायचे. खरं पाहिलं तर जयवंत कुलकर्णी यांनी त्यांचा सांगीतिक कारकिर्दीत जो मराठी चित्रपटगीतं जी मराठी चित्रपटगीतं गायली त्या बहुतांश गाण्यांना गावरान बाज असायचा. पण विशिष्ट कोणत्याही एकाच ढंगातील गायन प्रकारात न अडकता जयवंतजींनी अष्टविनायक तुझा महिमा कसा हे गाणं असो किंवा अंत

0: श्री हरी असे भक्तिगीत असो किंवा मग अजिंक्य भारत अजिंक्य जनता मंगल देशा पवित्र देशा अशा देशभक्तीपर गीतातून देखील त्यांनी आपला वेगळा भाव प्रकट केलेला आहे, देशाभिमान प्रकट केलेला आहे. शाब्बास बिरबल शाब्बास हे मराठी संगीत रंगभूमीवर गाजलेलं नाटक आणि त्यातलं विश्वनाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा हे गाणं आजही ऐकल्यावर अगदी ताजं टवटवीत वाटतं. आणि या नांदीला जयवंत कुलकर्णींसह पंडित राम मराठे आणि रामदास कामत या गायकांनी देखील स्वरबद्ध केलं होतं. या नांदीमुळे जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीच्या शिरपेचात नाट्यपद गाण्याचा तुरा देखील रोवला गेला. मराठी चित्रपटातील द्वंद्वगीतांमध्ये युगलगीतांमध्ये काही गायक गायिकांच्या जोड्या जशा गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर ही गायनातील जोडी देखील खूप गाजली. यांची गाणी म्हणजे अक्षरशः ठेका धरायला लावणारी. या दोन्ही गायकांनी एकत्र गायलेल्या अनेक गीतांपैकी सोंगाड्या चित्रपटातलं गीत तुम्हाला आठवत असेल, काय ग सखू काय ग सखू बोला दाजबा, हे गाणं तर ऐकलंच असेल, आपण पण ऐकणार आहोत. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मीरावजी, किंवा गारंबीचा बापू या चित्रपटातलं चांदण टिपूर हलतो वारा न हलतो वारा, अशा अनेक गाणी.
1: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी
2: राखण करते मीरावजी,
1: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी

नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातलं आई तुझं ले करू येड गच को करू हे गाणं, पडछाया चित्रपटातलं नाच लाडके नाच जगापासून दूर राहूया नको, अनोळखीमधलं जीवन गगन मी पाखरू किंवा अंधाराची खंत तू कशाला करीसी रे, नाते जुळले मनाचे मनाशी या भावगीतांमधून मानवी मनाचा वेद त्यांच्या स्वरातनं अगदी प्रभावीपणे आपल्याला दिसून येतो. आमचा राजू का रुसला किंवा माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लारी बैलाची जोडी, अशी बालगीतं देखील, मिश्किल स्वरूपाची बालगीतं देखील त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या गायली. आयले तुफान बंदराला या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्यासोबत आयले बंदरा चांदाचं जहाज हौलूबाईचं पुनीव आज हे क्वचित प्रसंगी ऐकायला मिळणारं अगदी वेगळ्या पट्टीतलं कोळीगीत देखील त्यांनी गायले. सुरेश वाडकर, सुधीर फडके, रवींद्र साठे, पुष्पा पागधरे, अनुराधा पौडवाल, आशा भोसले, शारदा, अपर्णा मयेकर यांच्यासोबत गाण्यांची संधी जयवंत कुलकर्णी यांना मिळाली. या सर्वांसोबत वैविध्यपणे गायल्यामुळं नाविन्याची अनुभूती त्यांच्या गीतातून मिळत होती. त्यांच्या गायनात अनेक वेळा जगदीश खेबुडकर यांच्या गीतांचा समावेश होता. त्याच्यानंतर ग दि माडगुळकर, शांता शेळके, वंदना विटणकर, दादा कोंडके, पी सावळाराम यांच्या गीतांना जयवंत कुलकर्णी यांनी स्वरसाज चढवला आणि ही गीतं अजरामर केली.

0: बऱ्याच चित्रपटातील गाण्यांमधून राम कदम, भास्कर चंदावरकर, सुधीर फडकेंनी जयवंतजींची गायकी ओळखून त्यांच्या आवाजाला साजेल असं संगीत दिल्यामुळं ही गाणी आजही अत्यंत उत्साहानं ऐकली जातात, लोकप्रिय होतात. 1982 साली प्रदर्शित झालेल्या चटक चांदणी या चित्रपटानंतर त्यांनी स्वरेल कारकिर्दीचा प्रवास कमी होत गेला, पण त्यांच्या जयवंत कुलकर्णी पार्टी, स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या प्रयोगांमुळं रसिकांना प्रत्यक्ष सांगीतिक अनुभव देण्याचं काम जयवंत कुलकर्णी यांनी केलं. या प्रयोगाच्या माध्यमातून ते रसिकांना अनेक किस्से ऐकवत असत. यामध्ये मग विनोदी किस्से असतील, गमती जमती असतील, आठवणीतील प्रसंगाचा समावेश असेल, प्रवासांच्या दरम्यान आलेले प्रसंग असतील, जीवनातले काही गमतीशीर प्रसंग असतील, सणावाराच्या उत्सवातले प्रसंग असतील, हे या शोमध्ये अर्थात या प्रयोगामध्ये ते प्रत्यक्ष प्रेक्षकांना द्यायचे. आपल्या सांगीतिक कारकिर्दीत शेकडो गाणी गायल्याची नोंद सरकार दरबारी घेण्यात आली. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव या चित्रपटातल्या गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. जयवंत कुलकर्णी यांचा गायनाचा वारसा त्यांची कन्या संगीता शेंबेकर आणि किशोरी गोडबोले यांनी अभिनय कलेत चुणूक दाखवून दिली आहे. तसंच त्यांचा नातू निहार शेंबेकर यानं देखील 2001 साली प्रदर्शित झालेल्या गदर या हिंदी चित्रपटात आणि चिमणी पाखरं या मराठी चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका साकारली होती. आपल्या जादूमयी स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणाऱ्या जयवंत कुलकर्णी यांनी 31 ऑगस्ट 2005 रोजी मुंबईमध्ये या पृथ्वी तलावरचा शेवटचा श्वास घेतला आणि आपल्यातून ते निघून गेले. परंतु त्यांनी गायलेली गाणी आजही अमर आहेत आणि उद्याही अमर राहतील. या ज्येष्ठ श्रेष्ठ गायक कलाकार जयवंत कुलकर्णी यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करूया.
1: अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीच खोल खोल दरी जरा जपून चाल ग पोरी

मला बिलगुन बसतो या येड तुला कळत नाही, मला खेळतो या लाड लाड तुला दिसत नाही, मला बिलगुन बसतो या येड तुला कळत नाही, माझ्या तोंडाला लावतो या तोंड तुला जुळत नाही, किती अंधारले किती गुंधारले त्याला उठत नाही, शिरी शिरी त्याला उठत

तव पासून टक्कूर फिरले सर्व पाण्यात मोठ्या हिकमतीन आज धरले आड राहण्यात ग जीव लावून अशी मोर

वेलकम बॅक मित्रांनो. मित्रांनो, आज आपण बघतो LKG UKG KG याच्या आधी जी शाळा होती ती होती बालवाडीची. आणि बालवाडीच्या नंतर आणखीन एक मॉन्टेसरी नावाची एक शाळा आली. मॉन्टेसरी शिक्षणाची पद्धत आली. ही मॉन्टेसरी शिक्षणाची पद्धत ज्या शिक्षण तज्ज्ञांनी आणली त्या म्हणजे मारिया टेक्ला आर्टेमिसिया मॉन्टेसरी या इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. या महान शिक्षणतज्ज्ञ 31 ऑगस्ट 1870 त्यांचा जन्म झाला आणि म्हणून आज त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती ऐकूया.

इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ असणाऱ्या मॉन्टेसरी यांनी पुरस्कृत केलेली लहान मुलांसाठीची शिक्षण पद्धती जगभरात वापरली जाते. मॉन्टेसरींनी लहानपणी मुलांच्या शाळेत प्रवेश घेऊन अभियंता होण्याचे ठरवले होते, परंतु नंतर हा बेत बदलून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोमच्या सापियन्झा विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या पहिल्या काही स्त्रियांमध्ये त्या होत्या. 1896 साली पदवीधर झाल्या. 1896 ते 1901 पर्यंत मॉन्टेसरी यांनी तथाकथित फ्रेनेस्थेनिक मुलांसोबत काम केले आणि संशोधन केले. संज्ञात्मक विलंबन, आजारपण किंवा अपंगत्व अनुभवणारी मुले त्यांच्यासोबत त्यांनी कामं केली. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणे, अभ्यास करणे, बोलणे आणि लेखन प्रकाशित करणे या गोष्टी सुरू केल्या. महिला अधिकार आणि शिकण्यात अडचणी असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या म्हणून त्या प्रसिद् थ झाल्या. मॉन्टेसरी थिओसिफिकल सोसायटीच्या सदस्या होत्या. भारतामध्ये 1939 त्या चेन्नईच्या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये आपल्या शिक्षण पद्धतीचा वर्ग घेण्यासाठी आल्या. 1940 इटलीने जर्मनीच्या बाजूनं दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केल्यावर युनायटेड किंगडमनं आपल्या साम्राज्यातील सगळ्या इटालियन व्यक्तींना जेरबंद केलं. यात मॉन्टेसरी यांचा मुलगा मारियोसुद्धा होता. मारिया मॉन्टेसरींना थिओसॉफिकल सोसायटीच्या आवारात बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. 2 महिन्यांनी मारियोला आपल्या आईबरोबर राहण्यास परवानगी दिली गेली. त्यानंतर दोघेही चेन्नई आणि कोडाई कॅनल इथं राहिले. त्यांना भारतात शिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मारिया आणि मारियो दोघेही महायुद्ध संपेपर्यंत भारतातच राहिले. 1946 ते नेदरलँड्स आणि युरोपला परतले. मॉन्टेसरी यांनी निरीक्षणावर आधारित बालवाडीतील मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक पद्धती लागू केल्या. त्या त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि पद्धतीचे वैशिष्ट्य मांडल्या. ज्यांनी जड फर्निचरच्या जागी मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराचे टेबल, खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटं यांचा वापर सुरू केला. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आणि स्वयंपाक करणे, झाडू मारणे, धान्य निवडणे, भाजीपाला निवडणे यासारख्या कृतींचा समावेश त्यांच्या शिक्षण पद्धतीत केला जातो. त्यांच्या भारतातील वास्तव्यात त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयोगावर आधारित व्याख्याने दिली, प्रशिक्षण वर्ग चालवले. त्यांच्या हाताखाली 1100 शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आणि मॉन्टेसरी शाळा सुरू केल्या. त्यांच्या कार्याचा प्रभाव भारतात गिजूभाई बधेका, सरलादेवी साराभाई आणि ताराबाई मोडक या शिक्षण तज्ज्ञांवर झाला. त्यांनी सुरुवातीला मॉन्टेसरी संघ स्थापन केला. तेव्हा अशा या महान शिक्षण तज्ज्ञ असलेल्या मॉन्टेसरी यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करूया.

0: म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आहे जागतिक स्टॉप साईन डे, वर्ल्ड स्टॉप साईन डे. दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा जागतिक स्टॉप साईन डे हा रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांमध्ये थांबा दर्शक चिन्ह, जे आपण नेहमी बघतो अशा प्रकारचं चिन्ह, अष्टकोनामध्ये लाल पार्श्वभूमी असलेलं जे स्टॉप नाव लिहिलेलं असतं ना, ते म्हणजे स्टॉप साईन. स्टॉप साईनच्या 100 वर्षाहूनही अधिक जुन्या आणि महत्वाच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. हा आंतरराष्ट्रीय स्टॉप साईन दिन पहिल्यांदा 31 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करण्यात आला होता. तर लाल रंगाचा अष्टकोनी स्टॉप साईन चालकांना रस्ते व रेल्वे क्रॉसिंगवर पूर्णपणे थांबण्याचे निर्देश देतो आणि ज्याच्यामुळं अपघातांना आळा बसतो आणि अनेक माणसांचा जीव वाचतो, अपघात टाळले जातात. म्हणून आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपण ट्रॉफिकचे नियम अर्थात रहदारीचे नियम पाळूया आणि अपघात टाळूया.
1: सोनोच्या अनेक किंमत

वेलकम बॅक मित्रांनो. मित्रांनो, आज अमृता प्रीतम या ज्ञानपीठ पुरस्कार लेखिका आणि कवयित्री यांचा जन्मदिन आहे. भारतातल्या पंजाब राज्यातील गुजरानवाला इथं त्यांचा जन्म झाला 1919. त्यांचे लहानपण लाहोरमध्ये गेलं, शिक्षण देखील लाहोरमध्येच झालं. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा आणि निबंध लेखन करण्यास सुरुवात केली होती. त्यांची 50+ अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यांपैकी काही साहित्यिक कृतींचा अनेक देशी विदेशी भाषांमध्ये अनुवाद देखील झाला आहे. अमृता प्रीतम यांना 1957 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1958 पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आणि 1988 बल्गेरियामध्ये वैरोव पुरस्कार, 1982 भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कागज ते कॅनव्हस हा तो कविता संग्रह आहे ज्याच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. या कविता संग्रहात 18 कविता होत्या आणि त्या अत्यंत उत्कृष्ट अशा होत्या, म्हणून तर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अमृता प्रीतम सध्याच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या पंजाबच्या मंडी बहाउद्दीन इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शीख धर्माचे उपदेशक होते. अमृताच्या आईचे 11 असताना निधन झाले. त्यानंतर लगेचच ती आणि तिचे वडील लाहोर इथं गेले आणि तिथंच तिनं 1947 भारतात स्थलांतर होईपर्यंत वास्तव्य केलं. लहानपणी अमृता प्रीतम यांनी अनेक प्रौढांच्या जबाबदाऱ्यांचा सामना केला. त्यांच्या आईच्या निधनानंतर एकाकीपणानं त्यांना लढावं लागलं. अमृता अगदी लहान वयातच लिहायला लागल्या. 1936 वयाच्या 16 वर्षी त्यांनी अमृत लेहरन म्हणजे अमर लाटा या कवितांचे पहिले काव्यसंग्रह प्रकाशित केले होते. याच वर्षी त्यांनी लहानपणापासूनच ओळख असलेल्या संपादक प्रीतम सिंगशी लग्न केलं आणि आपले नाव बदलून अमृता प्रीतम केलं. स्वातंत्र्यानंतर काही काळ सामाजिक कामातही प्रीतम सहभागी झाल्या होत्या. या सुमारास सामाजिक कार्यकर्ते गुरु राधा किशन यांनी दिल्लीत पहिले जनता ग्रंथालय आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. याचे उद्घाटन बलराज साहनी आणि अरुणा आसफ अली यांच्या हस्ते झाले. हे वाचनालय व ग्रंथालय अद्यापही क्लॉक टॉवर दिल्ली इथंच

चालू आहे. भारत विभाजन होण्यापूर्वी त्यांनी काही काळ लाहोर रेडिओ स्टेशनवरही काम केलं होतं, हे विशेष. अशा या महान कवयित्री आणि लेखिका अमृता प्रीतम यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करूया. आणि आजच्या शोमधून मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, आपण आपल्या शोची सुरुवात करत असतो एका मोटिवेशनल शायरीनं। कारण मोटिवेशन तो बनताय ना बॉस, कारण लाईफमध्ये खूप काही काही होत असतं। कधी खचला जात असतो तर कधी नर्वस असतो, आणि जेव्हा आपण खचतो ना तेव्हा वर येणं खूप कठीण असतं। पण कधी कधी खचण्याचं कारण खूप वेगळं असतं, तिथे गरज नसते। कधी कधी आपणच स्वतः स्वतःला धोका देत असतो, स्वतःला समजून सांगत असतो, पण तसं काही नसतं। त्यामुळे हे सगळं दूर ठेवण्यासाठी, संध्याकाळ छान करण्यासाठी ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी। आणि त्यातली त्यात आज आहे सोमवार, म्हणजे आठवड्याची सुरुवात झाली आहे। आठवड्याची सुरुवात ही छान व्हायला हवी। आपण हर हर महादेव बोलूयात आणि सुरुवात करूयात, कारण आज सोमवार आहे, श्रावणी सोमवार आहे तिसरा, त्यामुळे गर्दी प्रचंड असणार आहे महादेवाच्या मंदिरात। आणि तुम्ही देखील गेला आहात का, किंवा गेला होतात का, किंवा जाणार आहात का, नक्की 90111923090 या संपर्क क्रमांकावर। आणि चला ऐकूयात आजची शायरी। अगर सफलता पानी है तो मेहनत को साथी बना लो, अगर सफलता पानी है तो मेहनत को साथी बना लो, हर ठोकर से सीख लो कुछ, हर ठोकर से सीख लो कुछ और अपनी राह खुद बना लो। यातली जी थर्ड लाईन आहे ना, मला खूप आवडली, की हर ठोकर से सीख लो कुछ। ठोकर लागते तेव्हा आपण स्वतःला ब्लेम करत असतो की यार आपण चुकी केली, पण नाही, तिथे शिकायचं असतं, हे लक्षात ठेवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगमध्ये कोमल आहे. तुमच्या सोबत संध्याकाळचे 4:47 झालेत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, झोमॅटो ना आपल्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्या रेस्टॉरंट्सकडून होणाऱ्या अनालॉग डिशेसच्या विक्रीबाबत शून्य सहिष्णुता धोरण जाहीर केलंय. बरं का, ज्या रेस्टॉरंट भागीदारांनी आपल्या पदार्थांमध्ये अनालॉग डेअरी असल्याचं कबूल केलं होतं त्यांना तात्काळ प्रभावानं प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलंय. कंपनीनं म्हटलंय की अधिक पारदर्शकता आणि अन्नाची उत्तम गुणवत्ता सुनिश्चित करणं हा या निर्णयाचा उद्देश आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण सगळे जे करतो ना, आपण जे म्हणतो, म्हणजे घरी आपण ऐकतो की आपण जे करतो ते पोटापाण्यासाठी करतोय, चांगलं जेवण मिळावं यासाठी आपण करत असतो, पण त्यातच जर हलगर्जीपणा होत असेल तर त्यात काहीच अर्थ नाहीये. हे अमेझॉननी सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे की खाण्याची, खाद्यपदार्थाची उत्तम रित्या सोय असायला हवी, पारदर्शकता त्यामध्ये असायला हवी, जे हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मोहरा या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:52 झालेले आहेत. म्हणजे आज तुमचं असं होत असेल की कोमलचं लक्ष आहे की नाही, कारण माझं देखील हे होतंय. मग अशी मी जी झोमॅटोची न्यूज तुम्हाला सांगितली किंवा झोमॅटोनं जो निर्णय घेतलाय तो खरंच खूप महत्वाचा आहे की झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री त्यांनी दिलेली आहे. पण जाता जाता मी अमेझॉनचं नाव घेतलं आणि सुरुवातीला जेव्हा 4 होते तेव्हा मी 3 टायमिंग सांगितलं होतं आणि आत्ता देखील 5 टायमिंग सांगितलं. म्हणजे माझं डोकं जागेवर आहे की नाही हा मलाच प्रश्न पडलाय. पण खरं सांगू का, समाजामध्ये जे चाललंय ना ते ऐकून वेगवेगळे विचार डोक्यात येतच आहेत. म्हणजे बघा, आपण मुलींबाबत तर एवढं बोलतो तरीही मुलींवर होणारे जे अत्याचार आहेत ते चालूच आहेत, त्याला करावं काय हा प्रश्न मला पडतो. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी देखील मुलगी सेफ नाहीये, किंवा अंधारात देखील सेफ नाहीये, घरात देखील सेफ नाहीये, शाळेत कॉलेज क्लासेस कुठेच ती सेफ नाहीये, तिनं करावं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आता समोर आला. दिल्लीतली आत्ता नुकतीच घडलेली घटना जी ऐकून जी वाचून माझं तर काय बोलू असं झालंय, असं बोलायला शब्द नाहीयेत. म्हणजे दिल्लीत धावत्या स्लीपर बसमध्ये 16 मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आली आहे. आणि ही घटना 4 रोजी घडली असून दिल्ली पोलिसांनी 31 रोजी याचा तपशील जाहीर केलाय. आणि पोलिसांच्या माहितीनुसार पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील आहे. घरी वाद झाल्यानंतर तिनं कुटुंबियांना न सांगता रात्री घर सोडलं होतं. ती ग्रेटर

नोएडामध्ये राहणाऱ्या चुलत भावाला भेटायला जात होती आणि पोलिसांनी तिमारपूरमधील बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना अटक केली असून स्लीपर जी आहे ती म्हणजे स्लीपर बसची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. म्हणजे बसमध्ये अत्याचार व्हावा, स्लीपर बसमध्ये काय करावं काय, मला तर आता खरंच समोर कोणताच मार्ग किंवा काही सुचतच नाहीये. बोलावं काय या गोष्टींवर, कशी मुलगी सुरक्षित राहील, तुम्हीच कळवा. 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत। संध्याकाळची वेळ आहे, 5 वाजलेत, म्हणजे आता घरी जाण्याची गडबड आहे। घरी काही काम असो किंवा नसो, घरी जाऊन आरामच करायचा असो किंवा घरी जाऊन पुन्हा बाहेरच जायचं असतं, तरी पण घरी जाण्याची एक ओढ असते, ती सगळ्यांमध्येच असते। सगळ्यांनाच घरी जायचं असतं आणि घरी गेलं ना ते वेगळा सुकून असतो। सो त्यासाठी सगळ्यांना घरी जायचं असतं आणि तो सुकून सगळेच फील करत असतात, असं असतं घरचं वातावरण। म्हणजे घरात पण कोणी असो नसो, घरात काही काम असो नसो, घरात भांडण झालेलं असलं तरीही चालेल, पण घर घर असतं। घरासारखी जी फिलिंग आहे ती कुठेच येत नाही, तर हेच घर असतं। आणि याचसाठी आता सगळे चालले असतील घराकडे, ऑफिसचं काम आवरून, कॉलेज शाळा संपलेल्या असतील आणि घराकडे सगळे निघाले असतील। कोणी गाडीवर असेल, कोणी बसमध्ये असेल, कोणी चालत चालत असेल आणि इन्जॉय करत असेल सांजरंग हा शो। आणि मित्रांनो, खरं म्हणजे इन्जॉय करणं हे खूप महत्त्वाचं आहे बरं का। इन्जॉय करायला आपण ना शोधत असतो की चान्स काय आहे किंवा कसा एन्जॉय करायचं। लाईफ आहे, लाईफ एन्जॉय करायची, त्यासाठी कोणतंही कारण नको असतं। मित्राचा साखरपुडा झाला, एन्जॉय करा, तो त्याच्या लाईफमध्ये हॅपी होणार आहे, किंवा मग त्याच्या लाईफमध्ये कोणीतरी येणार आहे आणि बायको त्रास देणार आहे म्हणून तुम्ही हॅपी राहा। म्हणजे हे छोटे छोटे कारणं असतात, या कारणांवरून देखील तुम्ही हॅपी राहू शकता। त्यामुळे एन्जॉय करण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी खूप मोठं कारण नको असतो, छोटी छोटी कारणं असतात। आत्ता मी चहा पिले, खूप हॅप्पी वाटले, खूप हॅप्पी झाले, सो हे एक छोटंसं कारण होतं। तुमच्याशी बोलतीये हे पण मी एन्जॉय करते, यासाठी देखील मला काही मोठं कारण नको आहे। सो जर लाईफ एन्जॉय करायची आणि त्यासाठी कारणं नको असतात, तर मनातून आनंद हवा असतो आणि जो तुमच्याकडे आहे, फक्त शोधण्याचा प्रयत्न करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: पण मुख्य हा पर्जन्यमानावरच अवलंबून आहे आणि त्यामध्येच भरीव तूट दिसून येत आहे आणि भविष्य कालामध्ये त्याचे परिणाम पण दिसून येणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन व भूजल पातळी घट कमी व्हावी अशा दृष्टीने व्यवस्थापन आपल्याला करणे अपेक्षित आहे येत्या पुढील कालावधी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाणी पातळीचं निरीक्षण केले असता पूर्व मान्सून आणि पूर्व पश्चात म्हणजे पश्चातनंतर जेव्हा निरीक्षण विहिरींचे वाचन घेतले जाते पाणलोट क्षेत्राने या निरीक्षण विहिरी नियोजित आहे. मागील 30 ते 40 वर्षाचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर दरवर्षी प्रत्येक वर्षामध्ये 4 वेळेस आपण पाणी पातळी घेण्यात येते आणि त्यानंतर पुढील टंचाईचे नियोजन त्या हाती घेण्यात येते. तर आज रोजी पाणी पातळीची जर मे महिन्यातली पाणी पातळी मोजली असता 7 एकूण 14 तालुक्यांपैकी 7 तालुक्यांमध्ये घट दिसून येते. त्यामध्ये 3 तालुक्यांमध्ये 1 मीटरच्या वरती घट आहे आणि त्यानंतर 3 तालुक्यांमध्ये 0 to 1 मीटर अशी घट दिसून येत आहे. तर पुढील कालावधीत पाणी साठे किंवा अतिउपशावर थोडं नियंत्रण आणि अशा पुढील वाटचालीमध्ये जलसंधारणाची कामं हाती घेण्याबाबत असे नियोजन करून अतिउपशावर नियंत्रण ठेवून पाणी टंचाईवर आपण मात करू शकतो आणि जेणेकरून आता हा जो पावसाचा खंड किंवा पावसाची जी तूट आहे त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला असता तर पुढील कालावधीत टंचाई क्षेत्र वाढणार आहे आणि त्याची तीव्रता पण वाढणार आहे. त्यामुळे हे जर समन्वय साधून जर नियोजन केले तर भूजल पातळी निश्चितच राखीव ठेवता येईल आणि त्यावर आपल्याला नियंत्रण टंचाई कालावधीमध्ये त्याच्यात नियंत्रण ठेवता येईल.
1: तर श्रोते हो, अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जिथे म्हणजे 7 तालुक्यांमध्ये पावसाचं पाणी पावसाचं प्रमाण खूप कमी होतं यावर्षी आणि याचबद्दल भूजल साठ्याचं नियोजन कसं करावं याबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मन की बात या कार्यक्रमात देशातील जनतेशी संवाद साधतात आणि काल त्यांनी साधलेला संवाद आपण रेडिओ नगर 90.4 एफएम वरून ऐकलात. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लेयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये। खूप मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधील विखे पाटील कॉलेजमधील असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर विक्रांत धमक सर आहे, आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये सरांशी संवाद साधणार आहोत। सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं।
3: धन्यवाद।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा सुखाचा म्हटला जातो, किंवा आपण किती मोठे झालो तरी बालपणीचा काळ विसरू शकत नाही। तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: मॅडम, तसं आमचं जे गाव आहे हे लोणीपासनं जवळच आहे, पण तालुका संगमेरचं आहे, चनेगाव नावाचं गाव आहे। आणि कामानिमित्त म्हणजे शेतीच्या निमित्त आई वडील जरा लहानपणापासूनच माझ्याकडून बाजूला गेले होते, मी 2 वर्ष जास्तनीच। आणि माझं जे संगोपन झालं हे आजी आजोबांबरोबर चुलत्यांबरोबर, माझे एकत्र कुटुंब असल्यामुळं आमचं त्यांच्याबरोबर संगोपन हे सगळं माझं तिथपर्यंत गेलं। साधारणतः मी तुम्हाला सांगतो 32 वर्षापर्यंत मी माझ्या आजोबांपर्यंतच राहिलो, आणि त्याच्यानंतर मग मी आई वडिलांजवळ राहण्यासाठी आलो। तर शाळेची जी सुरुवात झाली तर आमच्या भागामध्ये विखे पाटलांचं खूप चांगलं काम आहे, शैक्षणिक धोरण त्यांचं चांगलं असल्यामुळं शिक्षणाची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीत आमच्याकडे आहे। तर माझं साधारणतः 12वीपर्यंत शिक्षण हे प्रवर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेंमध्येच आणि ज्युनियर कॉलेजमध्येच झालं। आणि त्यानंतर त्यावेळेस फार्मसी कोर्स हा थोडासा नव्यानेच, म्हणजे नव्याने नाही, कोर्स तसा जुनाच आहे, बट कोर्सेस ह्या कोर्सेसला जाणारे विद्यार्थी जे होते ते ग्रामीण भागातले खूप कमी असायचे। पण त्यावेळेस मला बी फॉर्मसाठी ॲडमिशन घेण्यासाठी तर CET हा जो माध्यम आहे आज पण तो आहे, आणि त्या माध्यमातून मी बी फॉर्म हे मुळा एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी सोनईला एक कॉलेज आहे, यशवंतराव गडाकरांचं हे कॉलेज आहे त्यांची शिक्षण संस्थेतलं, तर त्या ठिकाणी मी बी फॉर्म माझं कम्प्लीट केलं। आणि बी फॉर्म कम्प्लीट होत असताना 4थ्या वर्षामध्ये त्यावेळेस गेट परीक्षा असायची, म्हणजे श्रोत्यांना सांगू इच्छितो की त्या परीक्षेचं नाव नंतर GPAT टाकण्यात आलं, ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट। आणि पूर्वी ती गेट नावाने असायची, का जी बऱ्याच जणांना माहिती आहे, तर फार्मसी क्षेत्रासाठी ही GPAT परीक्षा असायची। तर पहिल्या वर्षापासूनच मला कुणकुण असायची का आपण ही GPAT परीक्षा क्वालिफाय हो, क्वालिफाय हा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये की सर्टन मार्क्स तुम्हाला भेटले का त्याच्यानंतर क्वालिफाईंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जातात देतात तर सगळेच। आणि तर ती मला फायनल इयरला असताना त्या परीक्षेमध्ये मी पास झालो। आता ह्या परीक्षेचा ॲडव्हान्टेज असा होतं की ज्यावेळेस ती परीक्षा पास होतं तर आपल्याला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन भेटण्याचा एक चान्स असतो मेरिटनुसार, आणि दुसरा एक चान्स असा असतो की आपल्याला स्टायपेन एक भेटतं, तर ते गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तर ते आपल्याला स्टायपेन प्रोव्हाइड करतं। तर स्टायपेन म्हणजे इन द सेन्स हा एक स्कॉलरशिपचाच पार्ट आहे। आणि त्यावेळेस मला सतत हे जाणवायचं की आपल्याला हे 8000 रुपये त्यावेळेस पर मंथ हा स्टायपेन, म्हणजे शिक्षण चालू असताना 24 महिन्यासाठी हा भेटायचा MPharm कोर्समध्ये। तर त्या बेसिसवरती मी ॲडमिशन घेतलं नाशिकच्या कॉलेजला, NDMEP कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक, नाव असलेलं कॉलेज, खूप जुनातलं कॉलेज आहे। तर हे त्या कॉलेजमध्ये मला MPharm ॲडमिशन भेटलं। तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा माझा आवडता विषय कायमचाच, केमिस्ट्री पहिल्यापासून, का जो शक्यतो कोणाला आवडत नाही, केमिस्ट्री म्हणलं का ते थोडेसे बाजूला पडतात, पण हा विषय कायमच मला आवडला आणि त्यातच मी करिअर करायचं ठरवलं। तर ज्यावेळेस मी MPharmला ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर गेट क्वालिफाय असल्यामुळं, म्हणजे थोडक्यात GPAT, तर त्यानंतर मला खूप आनंद असा झाला की आपण जे काही शिक्षण केलं आता ते स्कॉलरशिपच्या जोरावरती शेवटपर्यंत केले। पण मॅडम, याच्या आधीचा थोडासा प्रवास मी तुम्हाला सांगू इच्छितो की 10वीपर्यंत मी एकदम साधा विद्यार्थी होतो। साधा विद्यार्थी म्हणजे सपोज आमच्या शाळेमध्ये 40 विद्यार्थी होते, तर शिक्षकांनी जर बघायचं, जर रँकिंग ठरायचं ठरवलं तर मी शेवटच्या 5मध्ये असणारा कायमचा विद्यार्थी असायचो। आणि पण स्वतःहून जोपर्यंत माणसाला समजत नाही काय करायचं, तर हे तुमचे त्याला मित्र जबाबदार असतात, शिक्षक जबाबदार असतात तुमच्या आयुष्य सुधारण्यासाठी। तर असेच एक निबेसर एक आम्हाला 11वीला निबेसर असायचे, आणि निवे सर काय माहीत नाही मला, पण ते कायम माझं नाव घ्यायचे आणि कायम मला वर्गात उठवायचे. आणि मग मला समजायला लागलं की निवे सर आपल्याला रोज उठवत आहेत आणि आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तिथून पुढे मला कळायला लागलं की अभ्यास कसा करायचा. तोपर्यंत दहावीपर्यंत आता मी सांगू इच्छितो की मला 10वीला फक्त 46% मार्क्स होते. आणि तुम्ही हा विचारही करू शकत नाही का हा मुलगा डिग्री लेवलला जी पॅट क्वालिफाय झाला असेल आणि स्कॉलरशिपवरती आता पुढे जातो आहे. तर ते हा जो प्रवास आहे ना, तर ते माझ्याबरोबर अजून एक माझा मित्र होतं डॉक्टर असलम शेख, आता तो IIT प्रोफेसर आहे पंजाबमध्ये. तर त्याचा एक खूप मोठा सहभाग माझ्या आयुष्यामध्ये, त्याच्याबरोबर राहून मला समजायला लागलं की अभ्यास कसा करायचा. आणि तिथून पुढे शक्यतो काय होतं की 10वीला मार्क्स विद्यार्थ्यांना जास्त असतात आजकाल जे आपण बघतो, आणि 12वीला थोडेसे कमी पडतात. आजकाल 12वीला पण असतात पण CET कुठेतरी कमी पडतात. पण त्यावेळेस मार्क हे जे असायचे ते 12वीच्या मार्कांना महत्त्व असायचं. तर मला 10वीला 46% होते पण 12वीला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला 74% पडले. तर हा खूप मोठा गॅप होता की जेणे जे विद्यार्थी शक्यतो ज्यांना 74 पडतात त्यांना 12वीला असताना कमी पडतात 10-20%. पण माझं जी टक्केची आहे तर ते पॉझिटिव्हिटीमध्ये होतं की 46%पासून तर 74%पर्यंत मी 12वीत गेलो. आणि तिथून पुढे मला समजायला लागलं की अभ्यास कसा करायचा. आणि माझे जे BFARM 4 वर्ष होते ते पण चांगल्या पद्धतीत चांगल्या गुणवत्तेत, म्हणजे त्यावेळेस पर्सेंटेज असायचे तर कायमच मला फर्स्ट क्लास डिस्टिंक्टच्या आसपास मला मार्क पडायचे. आणि त्याच बेसिसवरती मी GPAT ही परीक्षा क्वालिफाय होऊन मग माझं MPharm ॲडमिशन NDMUPला घेतलं आणि तिथून पुढचा प्रवास हा सुरू झाला. आणि शेवट म्हणजे ते MPharm जे असतं ते 24 महिन्याचं असतं, म्हणजे 12 महिन्याचं एक थोडक्यात इयर असायचं त्यावेळेस. आणि त्यावेळेस सेकंड इयर जे असतं ते रिसर्चचा पार्ट असतो MPharm कोर्समध्ये, कारण हा जो कोर्स आहे तर तो रिसर्चचा पार्ट असतो. तर रिसर्च करत असताना आमचे जे गाईड आहेत डॉक्टर अखिलेश रॉय, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण मला तिथं संधी भेटली. आणि त्यानंतर माझा जो मित्र मी ज्याचा आत्ता उल्लेख केला होता डॉक्टर असलम शेख, तर त्याचंही पण सिलेक्शन MSc NET त्यावेळेस त्यांनी कम्प्लीट केलं होतं. नेटच्या परीक्षाही तो पास झाला बऱ्याचशा वेळेस. आणि तो NCLला त्यावेळेस प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम करत होतं. तर त्याच्या माध्यमातूनच मला तिथं संधी भेटली. डॉक्टर मुथुकृष्णन सर जे माझे गाईड होते, मेंटर होते तिथं, तर त्यांच्या माध्यमातून मला तिथं काम करण्याची संधी भेटली. तर हे CSIRचं एक इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, तर त्या ठिकाणी मला ती संधी भेटली. तर हे जसं की आपण IIT नाव विचारात घेतो कधी पण, की ह्या भारतातल्या सगळ्यात प्रामुख्य संस्था आहेत संशोधनामध्ये, तशाच प्रकारच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च तशा काही संस्था आहेत भारतामध्ये, त्यातली एक नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे आहे. तर त्या ठिकाणी साधारणतः मी माझं पुढचं एक अजून एक प्रोजेक्ट केला. तर कॉलेजमध्ये जी सगळ्यांना अपेक्षा असते की कॅम्पस प्लेसमेंट व्हावी विद्यार्थ्यांना, तर तशाच पद्धतीत माझी पण कॅम्पस प्लेसमेंट ही मायलन लॅबोरेटरीज नाशिक येथे झाली. तर सिन्नर स्थित ही सिन्नरमध्ये ही कंपनी आहे, तशी ही फॉरेन म्हणजे नॅशनल कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे. तर त्या कंपनीमध्ये काम करण्यास मला चान्स भेटलं. पण कालांतराने मला असं वाटलं की कंपनीत काम करण्यापेक्षा आपल्याला शिक्षणात जास्त आवड आहे, तर शिक्षणाच्या क्षेत्रात उतरूया काय. आता हा विचार बऱ्याच दिवसात चालला होता. घरच्यांशी मग मी विचारपूस केली आणि त्यानंतर मग मी शैक्षणिक क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. आणि मग मी टीचिंग, ज्याला आपण अकॅडमिक्स असं म्हणतो जनरली, तर त्या क्षेत्रामध्ये मी उतरलो. आणि त्यावेळेस प्रवर एज्युकेशन सोसायटीचंच कॉलेज ऑफ फार्मसी वुमन्स, म्हणजे मुलींसाठीचंच हे कॉलेज आहे, सिन्नरमध्ये हे कॉलेज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर त्या ठिकाणी मला असिस्टंट प्रोफेसर म्हणून ही संधी भेटली. आणि त्या ठिकाणी मी साधारणतः 1-7 वर्ष काम केलं. आणि ते काम केल्यानंतर मग मला पुन्हा इकडे एकदा आमचंच एक सिस्टर इन्स्टिट्यूट होतं नगरमध्ये, डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन कॉलेज, तर त्या ठिकाणी पण मला संधी भेटली. आणि मग त्यावेळेस मी थोडंसं इकडं शिफ्ट झालो. आणि तेव्हापासून मी ह्या त्यानंतर मी म्हणजे त्याच सिन्नरला असतानाच PhDला पण ॲडमिशन घेतलं. आणि PhDला ॲडमिशन घेतल्यानंतर साधारणतः 2024 माझी PhD पण कम्प्लीट झाली. हे पुणे विद्यापीठातलंच एक ॲफिलेटेड कॉलेज होतं, तर त्या कॉलेजमध्ये मी PhD माझी पूर्ण केली. तर साधारणतः असं समजा की माझ्या घरच्यांनाही पण विश्वास नव्हतं की हा मुलगा शिकू शकतो. पण मी सांगू इच्छितो की माझी जी 10वीची बॅच आहे, तर त्याच्यातले जे 40 विद्यार्थी असतील किंवा 12वीतले पण काही जे विद्यार्थी असतील, तर उच्च शिक्षणापर्यंत मी आजपर्यंत चालत आलेलो आहे आणि अजून पुढे पण मी शिकतच आहे, चालूच आहे.
4: नक्कीच नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, जडणघडणीमध्ये, शाळेचा, कॉलेजचा, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला सुद्धा जे शिक्षक भेटले, जे गुरु भेटले, जे मित्र भेटले की ज्यांनी बरंच काही दिलं आणि मग तुमचं आयुष्य बदललं, हा वाटा सुद्धा त्यांचा महत्त्वाचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर तो कसा आजही ते शिक्षक, ते अध्ययन करणारे तुमचे गुरु किंवा शाळेतले काही शिक्षक जे तुम्हाला प्रत्येक वेळी मदतीला आले, ते मित्र आजही स्मरणात आहेत का?
3: हो नक्कीच मॅडम. जरी 10वीपर्यंत आमचं म्हणजे माझा प्रवास काही खूप चांगला नव्हता, तर चांगला विद्यार्थी म्हणजे सिन्सिअर होतो मी, पण शैक्षणिक बाबतीत काही जास्त नाही. पण शिक्षकांनी कधी मला डिमोटिवेट केलं नाही, किंवा जे काही आज आपण बघतो की थोड्या छोट्या छोट्याच्या गोष्टीवरून डिमोटिवेट स्टुडंट्स होतात, तर मला तर असा कधी अनुभव आला नाही. आणि मोटिवेशन कायमच मला शिक्षकांकडून भेटलं. माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल माझ्या मित्राचा, जसं मी आत्ता सांगितलं होतं की डॉक्टर असलम शेख, तर त्याचा खूप महत्त्वाचा वाटा मी म्हणेल माझ्या आयुष्यात आहे. आणि खूप असे काही शिक्षक होते की जसं 10वीपर्यंत कडू सर असतील, काळे सर असतील, बरेच सारे असे शिक्षक होते. आणि त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजला VK सर असतील, निबे सर असतील, मॅडम असतील. आणि त्यानंतर BFARMच्या प्रवासामध्ये सुद्धा बरेचसे शिक्षक मला असे मोटिवेटिंग, जसं की घुले सर असतील, वाघ मॅडम असतील, पांढरे सर असतील, मोहिते सर असतील, खनगे सर असतील, असे बरेचसे शिक्षक मला कायमच भेटत गेले. आणि MFARMला असताना सुद्धा वाघ सर एक होते, त्यानंतर डॉक्टर अखिलेश रॉय, त्यांचे तर मी खूप आभार मानेल. बंगाली व्यक्ती होते, पण त्यांना शिक्षा म्हणजे मुलं खूप चांगले घडावेत आणि चांगल्या पद्धतीत घडावेत, तर खूप म्हणजे आम्हाला त्यांनी खूप चांगली मदत केली. आणि माझा जो विषय होता केमिस्ट्री, त्याच्यामध्ये अजून मला ॲडव्हान्स करण्यासाठी सरांनी खूप चांगली मला मदत केली.
4: नक्कीच. शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी तुम्ही नाशिकला होतात आणि पुण्याला सुद्धा होतात.
3: हो.
4: तर शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याआधी पुण्यामध्ये जेव्हा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी या ठिकाणी तुम्ही एका प्रोजेक्टवर काम केलं होतं, किंवा तिथले दिवस कसे होते, त्या तिथे काम करत असतानाचा अनुभव कसा होता?
3: नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना, तर त्या ठिकाणी जे संशोधनाचे धडे चालतात, जे काम चालतं संशोधनाचं, तर ते खूप चांगल्या लेवलला चालतात. काय रिसर्च केला जातो, म्हणजे कॉलेजेस असतील किंवा दुसऱ्या काही शैक्षणिक संस्था असतील, अशा ठिकाणी रिसर्च होतोच. पण अशा ठिकाणचा जो रिसर्च आहे, जसं की मी तुम्हाला IIT सारखं एक नाव सांगितलं होतं आधी, अशाच पद्धतीतला हा रिसर्च त्या ठिकाणी पण होतो की जो देशाच्या प्रगतीसाठी खूप मोठा वाटा ह्या इन्स्टिट्यूटचा आहे. आणि मला अभिमान आहे का मी पण त्या ठिकाणी काम करून देशाच्या जडणघडणीसाठी थोडं म्हणजे योगदान आम्ही देतच आलो आहोत.
4: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर मायलान लॅबोरेटरीमध्ये सुद्धा तुम्ही काही वर्ष काम केलं होतं. उद्योग क्षेत्रासंबंधी काही गोष्टी तिथे अनुभवायला मिळाल्या असतील, त्या कशा होत्या?
3: आता हे जे मायलान लॅबोरेटरीज होतं नासिकचं, म्हणजे सिन्नरस्थित हे युनिट आहे, तर हे युनिट ॲक्च्युली हे फॉर्म्युलेशन्स, म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला फॉर्म्युलेशन्स म्हणतात. जसं की प्रेक्षकांना सांगू इच्छितो की फॉर्म्युलेशन्स म्हणजे जसं की टॅबलेट, कॅप्सुल्स, अशा प्रकारचे तिथं औषधं बनतात. आणि हे जे काही असायचे औषध बनायचे, तर तुम्हाला मॅडम अजून एक गोष्ट सांगतो की भारत हा जगामध्ये म्हणजे जेनरिक जे औषधं असतात, जेनरिक औषध, तर जेनरिक औषधांच्या बाबतीत हा नंबर 1 आहे. तर भारता एवढी कॅपॅसिटी कुठल्याच देशांची नाही आहे जेनरिक औषधं बनवण्याची. तर सगळ्यात जास्त जे जेनरिक औषध बनवले जातात हे भारतामध्ये बनवले जातात, आणि भारतामधून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होणारे जे औषध आहेत, म्हणजे जर फॉरेन कंट्रीजचं आपण जर बघितलं, तर ज्या ठिकाणी जी गोष्ट सपोज एखादी पॅरासिटामॉलसारखी टॅबलेट आहे तर हे आपल्याला सहजासहजी भेटते आणि कमी किमतीत भेटते. तर हीच गोष्ट चांगल्या फॉरवर्डेड कंट्रीजमध्ये तुम्हाला सहज भेटणार नाही आणि ती खूप महाग असते. तर ही आपल्याकडे खूप स्वस्तामध्ये आहेत. तर याला काही पॉलिसीज ज्या आहेत जसं की पेटंट ॲक्ट असतील, ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट्स असतील, तर ह्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत आणि त्यामुळं भारतामध्ये ह्या फार्मसीची प्रगती ही खूप चांगल्या पद्धतीत झालेली आहे.
4: नक्कीच. त्यानंतर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा या फील्डमध्ये यायचा निर्णय घेतला, जसं मगाशी सुद्धा तुम्ही सांगितलं की अध्ययन करण्याची इच्छा होती आणि या फील्डमध्ये पुन्हा यायचं होतं, तर या तुमच्या सगळ्या टर्निंग पॉईंटमध्ये किंवा या सगळ्या तुमच्या बदलत्या निर्णयामागे फॅमिलीचा सपोर्ट होता का?
3: ज्यावेळेस आपण एखादी नोकरी सोडून दुसरी नोकरी करायची असते तर त्यावेळेस शक्यतो बरेचसे जे असतात आपल्या जवळपासचे मित्र असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील तर यांचा आपण बघतो का हा विरोधच असतो का जे चाललंय ते चाललंय तेच चांगलं आहे. पण मला थोडंसं शैक्षणिक याच्यामध्ये आवडच असल्यामुळं तर मी त्या कुठल्याच विरोधाला जुमानलं नाही. पण घरातले काही म्हणजे आई असतील, वडील असतील, आजी असतील, आजोबा असतील, पण ते मला म्हणायचे तुला जे करायचं ते कर, आमचं सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट आहे. तर मला वाटतं की करिअर चूज करताना ठीक आहे आपण सुरुवातीला की जसं आपल्याला काय करायचं हे माहीत नसतं पण मार्केटमध्ये पडणं गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये पडल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्यामध्ये काय स्किल्स आहेत. तर ते प्रत्येक व्यक्तीने समजून घेण्याच्या गरजा आहेत आणि जर आपल्याला हे लवकर समजलं नाही आयुष्यामध्ये की आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे आणि आपण काय करत आहोत तर मला वाटतं की माणूस मग तो डिम होतो किंवा तो हॅरॅस होतो आणि कुठतरी तो मग त्याच्यामध्ये एन्झायटी निर्माण होते, अरे मी हे करायला पाहिलं होतं माझ्या आयुष्यामध्ये मग मी ते नाही केलं. पण मग मला असं वाटतं की तो जो निर्णय झाला तर त्याला घरच्यांचा सपोर्ट होता आणि त्या घरच्यांच्या सपोर्टमुळेच मला पुढे ह्या अकॅडमिकमध्ये घुसता आलं.
4: याच दरम्यान तुम्ही PhD सुद्धा केली. PhD अभ्यास म्हणा किंवा त्या संबंधी संशोधन करणं असेल, रिसर्च करणं असेल, हे सगळं कसं केलं?
3: आता बघा, ज्यावेळेस प्राध्यापक म्हणून तुम्ही काम करता त्याचवेळेस तुम्हाला PhD पण करता येते आणि ज्यावेळेस तुम्ही PhD करतात, आता तुम्हाला एक सांगतो की पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेस असं एक म्हणजे अजूनही पण तो रूल आहे का तुम्ही कुठलीही एक प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर नॅशनल लेवलची क्वालिफाईड असाल, जसं की नेट असेल, सेट असेल, गेट असेल किंवा GPAT असेल, त्या बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन भेटतं. तर त्या बेसिसवरती मला ॲडमिशन भेटलं होतं. आता त्याच्यासाठी सेपरेट काही एक्झाम्स आहेत, PET-सारखे एक्झाम्स आहेत, तर त्या एक्झाम तुम्ही क्वालिफाय करून मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. पण तुम्ही नॅशनल लेवलची एखादी एक्झाम क्वालिफाईड असेल तर तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन भेटतात. तशाच पद्धतीत मलाही पण ॲडमिशन हे नेमिनाथ जैन यांचं कॉलेज आहे चांदवड स्थित, तर त्या ठिकाणी मला त्या पुणे विद्यापीठाची ॲफिलिएटेड कॉलेज आहेत ते संलग्नित, तर त्या ठिकाणी डॉक्टर अमृतकर सर म्हणून माझे गाईड होते आणि त्यांच्याबरोबर मला ते माझे मेंटर होते आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला भेटत गेली. आणि ज्यावेळेस मी PhDला ॲडमिशन घेतलं, आता ही PhD जी प्रोसेस आहे तसं तर बघायला गेलं तर वयाच्या साधारणतः 30 मी साधारणतः 29 मी ॲडमिशन घेतलं होतं आणि 30 अभ्यास करणं सोपं नाही, म्हणजे तसं बघितलं गेलं तर एक साधारणतः 22-23-24 माणूस चांगल्या पद्धतीत अभ्यास करू शकतो आणि त्यानंतर अभ्यास करणं खूप कठीण असतं. तर PhD म्हणजे हा एक संशोधनाचा प्रकार आहे, संशोधन याच्यामध्ये आपल्याला करावं लागतं, याच्यामध्ये पेपर्स वगैरे हा जो प्रकार आहेत किंवा बऱ्याचशा जणांना वाटतं की आपल्याला जसे बोर्डाची एक्झाम्स असते तशा प्रकारचे काही एक्झाम्स PhD असतात का? नाही, तसा प्रकार नाही. हा हे इथं तुम्हाला संशोधन करायला लागतं. फंडामेंटल नॉलेज तुम्ही जे घेतलं होतं डिग्री लेवलला किंवा MPharm लेवलला, थोडंफार ॲप्लाइड नॉलेज पण तिथे घेतलेलं असतं, तर तेच नॉलेज तुम्हाला पुढं चालून वापरायचं असतं संशोधनामध्ये. आणि काही गाईडलाईन्स आहेत जसं की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, तर त्या गाईडलाईन्सनुसार आपल्याला संशोधन हे करावं लागतं. जसं की तुम्हाला काही रिसर्च पेपर्स हे पब्लिश करावं लागतात आणि रिसर्च पेपर पब्लिश करत असताना तर याला विद्यापीठाच्या काही गाईडलाईन्स आहेत की जसं तुम्हाला स्कोपस किंवा वेब ऑफ सायन्स ह्या वेबसाईटचे जे जर्नल्स आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला पेपर पब्लिश करावं लागतात. तर ही काळजी तुम्हाला PhD करत असताना घ्यावं लागते आणि ती पूर्णपणे मी घेतली आणि साधारणतः मला 1-7 वर्षाचा प्रवास लागला ही PhD कम्प्लीट करण्यासाठी.
4: नक्कीच. या सगळ्या प्रवासादरम्यान आज मागे वळून पाहताना शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना शिकवताय. शिकण्याच्या विद्यार्थ्यांच्या पद्धतीमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या या सगळ्या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये किंवा आज मागे वळून पाहताना हे सगळे जे बदल होत आहेत ते बदल तुम्हाला कसे वाटतात एक प्राध्यापक म्हणून?
3: जे आजकाल बघा मॅडम, आपण जे म्हणतो जनरेशन, जेन जी जनरेशन असेल तर किंवा पुढचे जनरेशन्स असतील, तर हे कसं झालं आहे की आपण बघतो की मुलांच्या हातात सततच मोबाईल असतात, मुलांच्या काय प्रत्येकाच्याच हातात मोबाईल असतात, आणि त्यांना काय सवय असते ज्यावेळेस आपल्याकडं, म्हणजे माझ्या लहानपणामध्ये मला आठवतं की एखादा म्हणजे रविवारी पिक्चर असायचा 4 वाजता आणि तो दूरदर्शनवरती बघण्यासाठी सगळे कुटुंब एकत्र असायचे आणि ते आम्ही बघायचो सगळे मिळून. पण आजकाल काय झालं आहे, इंस्टाग्राम फेसबुक असेल, 30 सेकंदाचे रील्स असतील, तर याच्यामुळं मुलांमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे की त्यांना प्रत्येक 30 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये नवीन काहीतरी बघण्याची सवय झाली. आणि आम्ही ज्यावेळेस लेक्चर घेतो, 1-1 तासाचे लेक्चर्स घेतो, तर हे खूप कठीण आहे मॅडम की सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे एकत्रित करणं, त्यांचं जे लक्ष आहे ते आपल्याकडे केंद्रित करणं. तर हे जनरेशन तसं फॉरवर्डेड आहे, म्हणजे यांना पटकन समजतंय, पण तशी अडचण नाही. आणि आजकाल काय झालं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्यामुळं तर मुलांना शिक्षकांपर्यंत, बऱ्याचशा मुलांना शिक्षकांपर्यंत येण्याची सुद्धा आता गरज पडत नाही. जशी पूर्वी आपल्याला काही जरी प्रॉब्लेम असेल किंवा कुठली काही शंका असेल विषयाबद्दल, तर त्या विषयासाठी आपण शिक्षकांकडे जायचो आणि आपलं जे काय असेल ते प्रॉब्लेम, ते अडचणी, ते दूर करायचे. पण आजकाल काय झालं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, हे ChatGPT असेल, Gemini असेल, तर ह्या अशा गोष्टींमुळं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुद्धा संवाद थोडासा कमी व्हायला लागला आहे. तर तो संवाद टिकवणं हे पण शिक्षकांचं काम आहे आणि ते तेवढंच काम हे विद्यार्थ्यांचं पण आहे. आणि राहिलाच पुढचा प्रश्न, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या माध्यमातून मी माझं एक यूट्यूब चॅनल आहे, साधारणतः 15,000 सबस्क्रायबर्स त्याला आहे. आता ठीक आहे, ते एज्युकेशनल चॅनल असल्यामुळे सबस्क्रायबरची संख्या लिमिटेडच असणार किंवा बघणाऱ्यांची त्यांची संख्या कमीच असणार. तर बियॉन्ड क्लास टीचिंग, तर ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी कोविडनंतर आलो होतो की विद्यार्थ्यांना जरी ते लेक्चर्स काही असेल, कन्सेप्ट असतील, त्या ज्या समजल्या नसतील, तर त्या आपल्याला या डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोचता येईल आणि त्या त्यांना समजतील.
4: नक्कीच. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा सिलेबस शिकवण्यापलीकडे सुद्धा काही शिकवण्याची गरज असते का, किंवा खरंच त्या वेगळ्या गोष्टींची गरज आज विद्यार्थ्यांना आहे का?
3: हो, नक्कीच आहे मॅडम. शिक्षक आता फक्त सिलेबस पुरता मर्यादित राहिलेला नाही, त्याच्या मुलांच्या जडणघडणीमध्ये, विद्यार्थ्या जडणघडणीमध्ये तर त्याचा महत्त्वाचा वाटा आहेच. तर विद्यार्थी घडत असताना त्यांच्यामध्ये स्किल सेट असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे सॉफ्ट स्किल्स असतील, जसं की लँग्वेज म्हणा, बॉडी लँग्वेज म्हणा, किंवा टेक्निकल काही स्किल्स असतील, तर ही इंडस्ट्रीची डिमांड आहे. म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये ही डिमांड आहेच आणि आत्ताही सुद्धा आहेत. तर स्किल बेस्ड जे काही मार्गदर्शन आहे तर ते साधारणतः शिक्षकांनी ते देण्याचा प्रयत्न पण विद्यार्थ्यांना केला पाहिजे. कारण आईवडिलांनंतर सगळ्यात जवळचं कोणी जर विद्यार्थ्यांसोबत असेल संवाद करणार, तर तो हा शिक्षकच असतो. आणि त्याचबरोबर हा शिक्षक जो आहे हा शिस्तीचं पालन करायला विद्यार्थ्यांना शिकवतच असतो आयुष्यभर. आणि हेच रिक्वायरमेंट्स आजकाल मार्केटमध्ये असतात की जे विद्यार्थी घडतात ते यांच्याकडं नॉलेज असल्याबरोबर तुमच्याकडे प्रेझेंटेशन स्किल्स असणं पाहिजे, तुमच्याकडे सॉफ्ट स्किल असणं पण गरजेचं आहे. तर हे सगळे स्किल सेट्स असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपण म्हणू शिक्षकाचा हा खारीचा वाटा आहे. आणि हे शिक्षकांनी त्यांच्यात कसे तयार होतील याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे.
4: नक्कीच. यूट्यूबचा मगाशी विषय निघाला होता आणि एक डिजिटल माध्यम ही आहे की कोविडच्या काळानंतर या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढला, तर यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताना काही अडचणी आल्या का किंवा काही टेक्निकल अडचणी आल्या का?
3: यूट्यूब मॅडम, तुम्हाला एक रंजक स्टोरी सांगतो की यूट्यूब ऍक्च्युली सुरू कसं झालं. तर त्यावेळेस ज्यावेळेस कोविड सुरू झालं आणि तर त्यावेळेस आम्हाला कंपल्सरी असं करण्यात आलं होतं शैक्षणिक संस्थांमध्ये की विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहेच, आणि त्यावेळेस तर क्लास टीचिंग नसायची, म्हणजे विद्यार्थी कॉलेजपर्यंत येऊ शकत नव्हते. तर मग काय करायचं की ऑनलाईन मीटिंग घ्यायचे, जसे की झूम प्लॅटफॉर्म असतील किंवा गुगल मीट सारखे प्लॅटफॉर्म असतील किंवा इतर अनेक काही प्लॅटफॉर्म्स होते. तर माझ्या डोक्यामध्ये असाच विषय पुढं आला की आपल्याला यूट्यूबमध्ये काही करता येईल का. आणि रिसेंटलीच आमच्या कॉलेजमध्ये व्हिडिओ मेकिंगसाठी एक वर्कशॉप झाला होता आणि त्याचा मला खूप फायदा झाला तसं म्हणायला गेलं तर. तर मग त्या व्हिडिओ मेकिंगच्या वर्कशॉपमध्ये तर मला समजलं होतं की व्हिडिओज कसे तयार करायचे किंवा त्याला कुठले सॉफ्टवेअर्स लागतात आणि कंटेंट कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. तर हे जसं सुरुवात झाली मग मी सुरुवातीला काही व्हिडिओज टाकायला थोडीशी सुरुवात केली. आणि ज्या त्यावेळेस ऑनलाईन परीक्षा हा पण प्रकार असायचा, म्हणजे कोविडच्या काळामध्ये ऑफलाईन परीक्षा नव्हत्याच, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी काही परीक्षा असायच्या त्या पण ऑनलाईन असायच्या. तर माझा एक व्हिडिओ होता, तर साधारणतः त्यावेळेस खूप सबस्क्रायबर्स वगैरे काही नव्हते, म्हणजे 200-300 सबस्क्रायबर्स, आणि जो भेटला त्याला आपण म्हणतो हे सबस्क्राईब करून घे. आणि तसं करता करता तर तो एक असा व्हिडिओ होता, तर ॲनालिसिस म्हणून एक विषय होता, तर साधारणतः 10 मिनिटाचा तो व्हिडिओ होता आणि मी तो टाकून बघितला आणि एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याच्यामध्ये होते, तर साधारणतः तो 20 मिनिटाचा व्हिडिओ होता. तर त्या व्हिडिओमध्ये असं झालं की 2-3 दिवसानंतर परीक्षा होती पुणे विद्यापीठाची, आणि त्या व्हिडिओला मी ज्यावेळेस तो रात्री टाकला आणि मला काही असं जास्त वाटत नव्हतं बहुत चालेल किंवा काय असेल, पण सकाळी उठून पाहत होतं त्याला जवळपास 10,000 व्ह्यूज आले होते. तर मग मला समजलं की विद्यार्थ्यांना नेमकं काय लागते. तर मग मी तसे व्हिडिओज तयार करायला सुरुवात केली, जसं जसं मार्केटमध्ये जी जी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीत मी ते व्हिडिओज तयार करायला सुरुवात केली. आणि असाच एक व्हिडिओ JNU एक प्रोफेसर होते, तर ते JNU प्रोफेसरांनी माझं ते व्हिडिओ चॅनल यूट्यूब चॅनल बघितलं आणि त्यांनी मला एक विचारणा केली की आपल्याकडे एक प्रोग्राम चालू आहे. तर प्रोग्राम म्हणजे तो स्वयं प्रभाव म्हणून एक प्रोग्राम असायचा, तर ते DTH जे चॅनेल्स आहेत तर त्याच्यावरती तो फ्री हा प्रोग्राम दिसतो विद्यार्थ्यांना, की जे म्हणजे भारतामधले जे चांगले शिक्षक आहेत टॉपिक एकच असतो आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला बोलण्याची संधी ह्या स्वयंप्रभामधून भेटते. आणि तो जो प्रोग्राम होता हा IIT मद्रास कंडक्ट करत होतं आणि त्या जे डॉक्टर बालाजी आहेत तर त्यांनी मला रिकमेंड केलं याच्यामध्ये. आणि असं करत करत मी जवळपास 45 लेक्चर्स ह्या स्वयंप्रभामध्ये मी रेकॉर्ड केले माझ्या घरी बसून, आणि ते आता DTH किंवा IIT मद्रासच्या चॅनलवरती यूट्यूबच्या ते त्याच्यावरती ते दिसतात आणि ते विद्यार्थ्यांना बेनिफिटेड आहेत. म्हणजे साधारणतः 50 तास जो शिकवायचा सिलेबस आहे तर साधारणतः 1-10-12 तासामध्ये तो सिलेबस आपण तिथं कव्हर केलेला आहे आणि त्याचा चांगला फायदा झाला. आणि बरेचसे जे मला ओळखतात बाहेर गेल्यानंतर हे यूट्यूबच्या माध्यमातून, तसं फार्मसी फील्ड आमचं छोटंच आहे पण बरेचसे लोक जे विद्यार्थी असतील ते मला ओळखतात. तर तुम्हाला एक असाच किस्सा सांगतो की आम्ही ज्यावेळेस एका गोव्याला एक कॉन्फरन्समध्ये गेलो होतो, तर तिथे गेल्यानंतरही सुद्धा काही मुलं मला भेटली आणि सर आम्ही तुमचं चॅनल फॉलो करतो आणि आम्ही त्याला तुमच्यामुळं आम्हाला ॲडमिशन घेण्यास सोपं झालं होतं.
4: नक्कीच. केमिस्ट्रीचा विषय मगाशी निघाला आहे की जो खूप किचकट आणि अवघड विषय जो आहे तो अनेक विद्यार्थ्यांना मुलांना वाटतो, तर केमिस्ट्री सारखा विषय हाताळत असताना काय गोष्टी तुम्हाला सुद्धा वापराव्या लागतात किंवा काय ट्रिक्स वापराव्या लागतात की जेणेकरून हा विषय मुलांपर्यंत सोपा जातो?
3: केमिस्ट्री अवघड नाही मॅडम, तसं फक्त विषय असा आहे की केमिस्ट्री शिकण्यासाठी बेसिक नॉलेजची खूप गरज असते आणि हे बेसिक नॉलेज जर तुमचं चांगलं असेल तर विद्यार्थ्यांना काय होतं की ज्यावेळेस आम्ही शिकवतो किंवा मी शिकवतो तर हे पहिलं बेसिकपासनं सुरुवात आपल्याला करावं लागते आणि बेसिकपासनं ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेसच विद्यार्थ्यांना हा विषय समजायला सोपं जातं.
4: नक्कीच. वेगवेगळ्या गोष्टींवर गायडन्स जो आहे तो तुम्ही विद्यार्थ्यांना नेहमी करत असता, मग फार्मास्युटिकल ॲनालिसिस असेल, केमिस्ट्रीचा विषय असेल किंवा करिअरबाबत असेल किंवा GPAT गायडन्स असेल, तर या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करताना मुलांचे सुद्धा काही प्रश्न असतील तर ते कसे सोडवतात?
3: तर ह्या विषयांमध्ये मार्गदर्शन करताना जसं की हे बरेचसे कॉलेजेस मॅडम असे आहेत का जे आमच्यासाठी म्हणजे इन्व्हायटेड लेक्चर्स किंवा गेस्ट लेक्चर्स त्याला आपण बोलतो, तर ह्या माध्यमातून आम्हाला बोलवत असतात की जेणेकरून त्या विषयामधलं एक्सपर्ट किंवा त्या क्षेत्रामधलं एक्सपर्ट असावा. तर बऱ्याचशा वेळेस मला जीपॅटच्या ह्या गायडन्स प्रोग्रामसाठी बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं. तर मूळ विषय असा आहे की ज्यावेळेस मीच जीपॅट क्वालिफाईड आहे बेसिकली, तर मला हे विषय सोडवायला काही अडचणी येत नाहीत शक्यतो. आणि याच्यामध्ये ट्रिक्स प्रत्येकाचे वेगळे वेगळे ट्रिक्स असतात अभ्यास करण्याचे, आणि प्रत्येक विद्यार्थीसुद्धा नवीन नवीन ट्रिक्स शोधतच असतो अभ्यास करण्याचे. पण आपली काय होती की आपण सांगितल्यानंतर त्यांना एक दिशा भेटते, त्यांना एक मदत भेटते, आणि त्या दिशेने मग ते काम करायला सुरुवात करतात. थोडक्यात आपलं काम काय आहे की साधारणतः 2-3 तासाचा जो काय आपल्याला वेळ भेटतो, तर ह्या विद्यार्थ्यांना फोकस देण्याचं काम आपण त्या वेळेमध्ये करतो. आणि जेणेकरून बरेच असे विद्यार्थी पण नंतर भेटतात की सर तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं म्हणून आम्हाला तिथपर्यंत त्या जीपॅट सारख्या परीक्षेमध्ये क्वालिफाय करता आलं.
4: नक्कीच. यूट्यूब बद्दल आपण मगाशी तुमच्या चॅनलबद्दल बोलत होतो, सोशल मीडियाचा आणि यूट्यूबचा वापर जो आहे तो तुम्ही करता आहात शैक्षणिक वापरासाठी, तर हा वापर करत असताना काय काळजी घ्यावी लागते तुम्हाला किंवा काय काळजी घेता?
3: तसं तर मॅडम ॲज सच असं आहे की हा तर शैक्षणिक म्हणजे चॅनल असं आपण म्हणू एज्युकेशनल चॅनल, तर बियॉन्ड द कंटेंट किंवा बियॉन्ड द सिलेबस किंवा व्हायोलेटेड कंटेंट असा काही गोष्टींपर्यंत तर मी काही जात नाही कधीच. जे आहे किंवा जे पुस्तकात आहे किंवा जे त्याच्या फेरीफेरीच्या नॉलेजमध्ये आहे तिथपर्यंतच आपण बोलतो, तर त्याच्या पलीकडे आपण कधी जात नाही. आणि एकदम काय असतात की मला म्हणजे मी रोज रात्री झोपण्याच्या आधी कमेंट्स बघत असतो की कमेंट्स काय आलेत, आणि त्या कमेंट्स ज्या आहेत तर त्या न्यूट्रलाइज म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांना काय अडचण आहे तर ती सोडवण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीत करत असतो. आणि बरेचसे जे मला भेटतात म्हणजे व्ह्युअर्स भेटतात किंवा काय, आणि त्यांचे जे शंकेचे निरसन हे आपण 100% करतच असतो. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे व्हायोलेटेड कंटेंट्स अशा प्रकारचं आपण किंवा व्हायोलेशन करत नाही यूट्यूबच्या चॅनलवरती असेल किंवा त्यांच्या गाईडलाईन्सच्या पुढं कधी आपण जात नाही.
4: जीपॅट सारख्या काही स्पर्धात्मक परीक्षांसाठी सुद्धा तुम्ही जे विद्यार्थी तयारी करतायत तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करत असता, तर असे जे विद्यार्थी आहेत किंवा असे जे लिस्नर्स जे आपल्याला ऐकतात तर या विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी?
3: तर जीपॅट सारख्या गोष्टींचा जर अभ्यास करायचा असेल तर साधारणतः बी फॉर्मचे जे 4 वर्ष असतात हेच महत्वाचे असतात. साधारणतः सेकंड इयरपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते, आणि सेकंड इयरपासून आणि साधारण थर्ड इयरमध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम देता येते. तर आमच्याकडे काही असे विद्यार्थी आहेत का जे थर्ड इयरमध्ये सुद्धा क्वालिफाय झाले आहेत आणि फायनल इयरमध्ये सुद्धा चांगल्या रँकने क्वालिफाय झाले आहेत. तर साधारणतः सेकंड इयरपासून तुम्ही जर सुरुवात केली ह्या अभ्यासाची, आणि माझं एक मत आहे मॅडम की तुमचं 10वीपर्यंत शिक्षण कुठं झालं आहे किंवा तुम्ही कुठल्या शाळेमध्ये होते, कुठल्या कॉन्व्हेंटमध्ये होतात किंवा कुठल्या मराठी मीडियममध्ये ZB मध्ये, ह्याला एक लेवलपर्यंत नंतर काही महत्त्व नसतं. तर तुमचा परफॉर्मन्स आज काय आहे ना ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही खूप चांगल्या शाळेमध्ये होतात आणि आज तुम्हाला अजिबात परफॉर्म करता येत नाही तर याचा उपयोग नाही. तर काय तर तो परफॉर्मन्स आम्ही बघतो की जीपॅटमध्ये जे क्वालिफाय होणारे जे विद्यार्थी आहेत तर हे म्हणजे कुठली शाळा आहेत किंवा त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं याला जास्त महत्त्व नाही आहे. पण तो विद्यार्थी आज सध्या काय अभ्यास करतो आहे ना त्यानुसारच तो घडत असतो, आणि त्यानुसारच त्यांनी जर फोकस ठेवला, जसं मी माझं उदाहरण सांगितलं होतं की मला 10वीला 46% होते आणि बी फॉर्मला असताना मी गेट क्वालिफाय म्हणजे जीपॅट क्वालिफाय होतो आणि चांगल्या मार्कने मी त्यावेळेस क्वालिफाय होतो. तर हे ते काय आहे, जसं की माझ्या जडणघडणीमध्ये मित्राचा खूप सहभाग आहे आणि शिक्षकांचा सहभाग आहे, तर तुम्हाला ते चांगले मित्र असणं गरजेचं आहे त्यावेळेस. आणि होतं काय की निगेटिव्ह बोलणारे पण बरेचसे मित्र असतात, तर ह्या वातावरणापासून आपणही थोडंसं बाजूला असलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की डिजिटल मीडियाचा तुम्ही वापर करा जे हे अशा परीक्षांमध्ये, पण तुम्ही चालू जर इंस्टाग्राम बघायला लागले म्हणजे ठीक आहे ते बघितलं पण पाहिजे, पण त्याला थोडंसं लिमिटेशन्स असणं गरजेचं आहे. तुमची इंद्रिय अशा वेळेस तुमच्या ताब्यात असणं खूप गरजेचं आहे की ह्या गोष्टींसाठी तुम्हाला लिमिटेशन्स द्यावं लागतील. आणि पुस्तकासारखी गोष्ट ही तुम्हाला वाचूनच काढावं लागेल, नाही फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनच तुम्ही सगळं करताल असंही शक्य होणार नाही.
4: नक्कीच. आज विविध क्षेत्रामध्ये AIचा वापर जो आहे तो होताना दिसत आहे, तर फार्मसी फील्डमध्ये म्हणा किंवा या क्षेत्रामध्ये सुद्धा AIचा वापर जो आहे तो होतो आहे का?
3: हा नक्कीच होतं आहे मॅडम. आता आमच्या फार्मसी क्षेत्रामध्ये ड्रग डिस्कवरी ही एक प्रोसेस असते. म्हणजे मार्केटमध्ये जे आपण बघतो की एखादा म्हणजे मॉलिक्युल, आमच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो की ज्यावेळेस तो मॉलिक्युल म्हणजे थोडक्यात औषध एखादं जर मार्केटमध्ये येत असेल तर हे सहजासहजी ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणजे याच्या पाठीमागं खूप मोठी प्रोसेस आहे. तर साधारणतः 15 ते 20 वर्षाचा स्टडी याच्यामध्ये करावा लागतो आणि त्यावेळेस आपण बघतो की एखादं औषध मार्केटमध्ये येते. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय झालं की हा जो गॅप आहे हा थोडासा म्हणजे कमी होत चाललाय. की जे खूप म्हणजे ट्रॅडिशनल जे वेज होते ड्रग डिस्कवरीसाठी तर याला खूप वेळ लागायचा. तर ह्या मॉडर्न म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापरतो आणि तर याच्यामुळे काय झालं की हा जो वेळ आहे तो कमी व्हायला सुरुवात झाली. आणि तुमच्या बेसिक ऑपरेशनसाठी सुद्धा खूप ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा वापर केला जातो आणि त्यामुळे ह्या प्रोसेस आता स्पीडअप व्हायला लागलेत. आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये एवढी औषधं आहेत तरी आपल्याला औषधांची खरंच गरज आहे का? नाही. मग तसं जर असतं तर आज औषधं घेऊनसुद्धा काही अशा गोष्टी आहेत का ते बरे होऊ शकत नाहीत. तर हा रिसर्च कंटिन्युअस राहिला पाहिजे आणि याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाटा खूप मोठा आहे.
4: नक्कीच. ए आयचा वापर आता विद्यार्थी सुद्धा करतात, स्टुडंट सुद्धा करतात आणि ए आयचा वापर जो आहे तो करत असताना विद्यार्थ्यांनी कुठल्या मर्यादा ठेवायला हव्यात?
3: तर ए आयचा वापर करत असताना तर विद्यार्थ्यांना जे गरजेचं आहे तिथपर्यंतच तुम्ही वापर करा. जे आपल्या भविष्यासाठी चांगलं आहे त्याचं तिथपर्यंतच तुम्ही त्याचा वापर करा. नक्कीच शैक्षणिक क्षेत्रात त्याचा विद्यार्थ्यांनी मी तर म्हणतो जरूर त्याचा वापर करावा. मी सुद्धा प्राध्यापक असताना माझाही सुद्धा रोज लॉग इन ओपन असतं आणि 5-10 साधारणतः 5-10 क्वेश्चन माझे रोजचे ए आय मध्ये असतातच. पण ते गरजेचे जे काही क्वेश्चन्स आहेत तिथपर्यंतच असतात. तर ज्या गोष्टी गरजेच्या नसतील करिअरसाठी तर त्या गोष्टींकडे जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. तर ही काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यासाठीच ए आयचा वापर करावा.
4: फार्मसी क्षेत्रामध्ये किंवा फार्मसी फील्डमध्ये काळानुरूप कोणते बदल झाले किंवा आता या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी आहेत का?
3: आता करिअरच्या संधी तर नक्कीच आहे. आणि करिअरच्या संधी तर ह्या समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की जसं प्रत्येक एक 4-5 वर्षानंतर सिलेबस फ्रेमिंग म्हणजे सिलेबस चेंज होत असतात आणि ॲज पर द इंडस्ट्री नॉर्म्स किंवा ॲज पर द रिक्वायरमेंट्स ऑफ एन इंडस्ट्री नॉर्म्स तर विद्यार्थ्यांना काय काय गरज आहे. जसं की मी तुम्हाला सांगू इच्छितो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा जो एक प्रकार आहे 2020 तर त्याच्यानुसार आत्ता फार्मसी क्षेत्रामध्ये सुद्धा NEP 2020 ही लागू झाली या वर्षापासून. तसं तर ते NEP 2020 म्हणजे ते 2020 झालं होतं पण त्याचा जो सिलेबस आहे तो आत्ता थोडंसं म्हणजे आत्ता लागू झाला आहे फार्मसी क्षेत्रामध्ये. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं की पायथॉन सारखा एखादा सब्जेक्ट आहे जो कोडिंगचा विषय आहे लँग्वेज कोडिंगचा विषय तर तो आजपर्यंत आपण बघत आलो आहे का तो इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रामध्येच असायचा. पण आता UGCने असा नियम केला आहे की तो साधारणतः डिग्रीच्या टेक्निकल कोर्सेसमध्ये प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे. आणि याचं कारण असं आहे की आता पूर्वी काय असायचं की ज्यावेळेस एक 20 कालावधी आधी असं असायचं की फार्मसी म्हणलं की टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग कॅप्सूल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इंडस्ट्री रिलेटेड जॉब्स असायचे किंवा मार्केटिंग रिलेटेड जॉब असायचे. तसं फार्मसी एक जनरल कन्सेप्ट बऱ्याचशा श्रोत्यांच्या मनात अशी असते फार्मसी म्हणलं का एक मेडिकल तर मेडिकल शॉपसाठी ठीक आहे तो एक डिप्लोमा डी फार्म म्हणून तो कोर्स आहे तो तिथपर्यंत तो मर्यादित आहे. आणि तुम्हाला पुढे जर जायचं असेल इंडस्ट्री लेवलसारख्या ठिकाणी तर तुम्हाला पुढचे कोर्सेस जसं की बी फार्म असेल एम फार्म असेल किंवा फार्म डी म्हणजे डॉक्टरेट इन फार्मसी हा एक नवीन कोर्स आता इंट्रोड्यूस झाला आहे. तर त्या कोर्सेस करून आपण त्या तिथपर्यंत म्हणजे इंडस्ट्रीसारख्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. तर आता ह्या क्षेत्रामध्ये काय झालं आहे की टॅबलेट कॅप्सूल मॅन्युफॅक्चरिंग याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये क्लिनिकल ट्रायल्स ह्या खूप सारे चालतात. म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स असा हा प्रकार आहे की ज्यावेळेस मार्केटमध्ये कुठलाही एखादा ड्रग येणार असेल किंवा मॉलिक्युल ज्याला आपण म्हणतो किंवा औषध त्याला आपण साधारणतः म्हणू श्रोत्यांसाठी तर त्याच्यावरती पहिल्यांदा रिसर्च केला जातो. तर तो रिसर्च जो केला जातो तर हा ह्युमनवरती डायरेक्ट रिसर्च होत नाही तर हा पहिल्यांदा प्राण्यांवरती रिसर्च होतो त्याला प्री क्लिनिकल ट्रायल्स असं म्हणतात. आणि नंतर क्लिनिकल ट्रायल्स असतात मग त्याच्यामध्ये पण फेजेस आहेत साधारणतः 4 फेजेस त्याच्यामध्ये असतात. आणि त्या फेजेसमध्ये साधारणतः 3 फेज कम्प्लीट झालं की चौथ्या फेजमध्ये मार्केटमध्ये हा ड्रग यायला सुरुवात होती किंवा औषध हे यायला सुरुवात होते. तर ह्या क्लिनिकल ज्या फेजेस ट्रायल्स आहेत ह्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेत. कारण याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे भारताचं हे पॉप्युलेशन जगाच्या पाठीवर खूप मोठं आहे आणि व्हास्ट आहे. तर हे पॉप्युलेशन असल्यामुळे व्हॉलंटियर्स भेटण्यासाठी आपल्याला खूप मदत भेटते आणि तर तो एक मोठा हब आपल्याकडे तयार होत आहे. त्यानंतर मेडिकल रायटिंग्स म्हणा मेडिकल कोडिंग म्हणा की जसं की भारतामध्ये याचं प्रमाण कमी आहे की जसं की फॉरेन कंट्रीजमध्ये आपण बघितलं एखादं औषध एखाद्या व्यक्तीला जर दिलं तर त्याचा पूर्णपणे ट्रॅक असतो. म्हणजे जसं आपण एखादी टॅबलेट घेतली तर आपण रॅन्डमली ती टॅबलेट घेऊन आपला विषय संपून टाकतो किंवा आपला आजार संपतो. पण तसं बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे तर त्याचा पूर्ण ट्रॅक असतो. तर ते त्याला मेडिकल कोडिंग ही जी नावाची फील्ड आहे तर ही याच्या म्हणजे आपल्याला काय झालं की ते मेडिकल कोडिंग करण्यासाठी हा जो डेटा आहे तो भारतामध्ये येतो आहे आणि ही पण एक फील्ड आहे का ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संधी आहे. आणि त्यानंतर फार्माको व्हिजिलन्स म्हणून एक नावाचं ती एक कन्सेप्ट अशी आहे की मार्केटमध्ये ज्यावेळेस हे औषधं पोचतात आणि कुठल्याही प्रकारचे काही इंट्रॅक्शन्स असतील त्याचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी हे फार्माको व्हिजिलन्स हे पण एक सेक्टर आहे. तर हे सेक्टर पण चांगलं बूममध्ये आहे. तर विद्यार्थ्यांना फक्त फॅक्टरी जॉब्स किंवा आपण जे फार्मास्युटिकल कंपनी म्हणतो याच्या व्यतिरिक्तही पण खूप सारे जॉब्स आता विद्यार्थ्यांना ह्या संधी आहेत.
4: नक्कीच. आता जसं तुम्ही वेगवेगळ्या संधी ज्या आहेत त्याबद्दल सांगत होतात तर रिसर्च असेल इंडस्ट्री असेल टीचिंग फील्ड असेल किंवा रेग्युलेटरी या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर संधी आहेत तर या संधी निवडताना मुलांनी काय काळजी घ्यायला हवी किंवा काय विचार करायला हवेत?
3: आता याच्यामध्ये मॅडम काय आहे की एखादा व्यक्ती आहे ज्याला रिसर्चमध्ये जायचं तर त्याची विचार करण्याची जी क्षमता आहे ही खूप चांगली असली पाहिजे. म्हणजे रिसर्च करणं ही काही सोपी गोष्ट नाही. तर ज्या विद्यार्थ्या म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला काय समजलं पाहिजे की आपला स्किल सेट काय आहे तर तो स्किल सेट असल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं आहे. जसं की काही लोक असतात ते खूप हुशार असतात पण ते एक्सप्रेस करू शकत नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी अकॅडमिकमध्ये येऊ नये मी असं म्हणाल. अशा विद्यार्थ्यांनी रिसर्चकडे वळावं. ज्यांच्यामध्ये प्रेझेंटेशन्स खूप स्किल चांगले आहेत अशा विद्यार्थ्यांनी मार्केटिंगकडे वळलं तरी चालेल. म्हणजे आपल्या स्किल सेट काय आहे ना याचा विचार करून आपण त्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे.
4: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताय. कसं वाटतंय?
3: रेडिओमध्ये पहिलीच ही माझी मुलाखत आहे. याच्या आधी मी कधी दिलं नाही. तुमचा मला कॉल आला होता आणि कॉल आल्यानंतर मी लगेचच हो म्हणलो कारण ही माझ्यासाठी नवीन संधी होती. आता हे बोलण्याची सवय मला यूट्यूबमध्ये आहे असं नाही बट रेडिओसारख्या ठिकाणी मला ही संधी दिली तर मी प्रथम तर तुमचंही धन्यवाद देतो की तुम्ही मला संधी दिली आणि नक्कीच श्रोत्यांपर्यंतही आपण या माध्यमातून एक नवीन गोष्ट आहे का त्या नवीन माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचत आहोत.
4: नक्कीच. सर तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
3: हा रेडिओ नक्कीच ऐकलंय. पण रेडिओ कधी ऐकलंय की ज्यावेळेस क्रिकेट मॅचेस असायच्यात ती कॉमेंट्री आम्ही आवर्जून ऐकलेली आहे रेडिओवरती. आणि पूर्वी मॅडम असं असायचं की रेडिओ म्हणजे मला अजूनही आठवतं की लाईट जर गेली आता लाईट जात नाही हे नवीन श्रोत्यांना माहीत नसेल की लाईट जायची आपल्या वेळेस आणि लाईट गेली की साधारणतः 10-12 तास लाईट येत नसायचे आणि कधी कधी अशा मॅचेस असायच्या की त्या नेमकं लाईट गेल्यानंतर ते मॅचेस असायचे. तर त्यावेळेस मला आठवतं की बॅटरीवरती आम्ही टी व्ही जोडायचो ब्लॅक अँड व्हाईट आणि मग तो टी व्ही जोडला की शेजारी रेडिओ ठेवायचो. कारण ज्यावेळेस स्क्रीन चालू असते त्यावेळेस बॅटरी कमी लागायची पण आवाज जर वाढवला तर बॅटरी अजून जास्त लागायची. तर ते सेव्हिंग करण्यासाठी आम्ही रेडिओ शेजारी लावायचो आणि मग स्क्रीनवरती बघायचो. पण मला अजूनही त्यावेळेस आठवतं की 2003 वर्ल्ड कप होतं आणि आम्ही म्हणजे माझ्या आजीला खूप आवड होती त्या क्रिकेटची आणि ती रेडिओ शेजारी बसलेली होती आणि तिने सांगितलं की सचिन तेंडुलकर आउट झालं. साधारणतः ही 6 रात्रीची वेळ असेल 6-6:30 रेंजमधली आणि मग आम्हाला पुढचा बॉल ते सचिन आउट होताना दिसलं. म्हणजे ते रेडिओ जो आहे तर नक्कीच आम्ही त्याचा लहानपणात खूप वापर केलेला आहे आणि आजही मी जवळपास प्रवास करतो 100-101 किलोमीटर माझं जाण्यायेण्याचा जो रूट आहे तर रोजच रेडिओ माझ्या गाडीमध्ये चालू असतो आणि मी कायमच प्रत्येक चॅनल हे ऐकतच असतो. म्हणजे माझा जो रूट आहे सकाळी सुरुवात झाली का सगळ्यात पहिल्यांदा पेपर वाजण्याच्या आधी ज्या न्यूज ऐकायच्या असतात तर ह्या रेडिओच्या माध्यमातून मी सगळे ऐकून घेतो.
4: नक्कीच. आज सर तुम्ही रेडिओ या माध्यमात आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऐकावं असं वाटतं?
3: तसं गाण्यांचं मला काही खूप शौक नाही आहे, बट आता गाणे तर खूप सारे आहेत पण एक्झॅक्टली मला आठवत नाही. पण जे म्हणजे 90s जे काही गाणे होते शाहरुख खानचे तर ते पिक्चर्स आम्ही म्हणजे मी खूप वेळा बघितलेत. तर कुछ कुछ होता है मधलं जे टायटल सॉन्ग होतं तर ते मला कायमच आवडायचं.
4: नक्कीच. हे तुमचं कायमचं आवडतं गाणं जे आहे किंवा तुमचं नेहमी आवडणारं हे जे गाणं आहे ते नक्कीच मी या माध्यमातून प्ले करेन. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
3: धन्यवाद मॅडम.
4: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरिया कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते डॉक्टर विक्रांत धमक. आज आपण नगर डायरिया कार्यक्रमामध्ये सरांशी संवाद साधला आहे. श्रोते हो, नगर डायरिया कार्यक्रमामध्ये आपण उद्या भेटणार आहोत आता याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 39. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृगायनाचे महान मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 39. सारी प्रेमाने नांदा. श्यामच्या गोष्टीत सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते, त्यांची ती कुत्री होती. सखुमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिनं घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उषाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून 2 दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाटू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घे नाहीतर त्यात लोणी यावयाचे. असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. यात येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पुरवून त्यांचा रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीनं ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले, परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा, अत्यंत निर्लस व व्यवस्थित. ती मथीसारखी म्याव म्याव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास, आईनं विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधानीला कधी तोंड लावित नसे. तिला थेंबत दूध घातले म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे. अक्का तिला भात घातला, परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा तुपाचा भात, परंतु तिनं खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदे, मावशी म्हणाली. नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचं. मुकी बिचारी, बोलता येत नाही, सांगता येत नाही, आई म्हणाली. आईचं दुखणं वाढतच होतं. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून मोठा भाऊ 4 दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीनं 4 दिवसांची रजा मिळाली. आईला पाहून त्याला भडभडून आलं. आई काय ग तुझी दशा, तू इकडे होतीस, काम करीत होतीस आई, आम्ही तिकडे खुशाल खात होतो, परंतु तुला घास मिळत नव्हता, असं म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईनं कसे हाल काढले, दौंडी कशी पिटली, ते सारे त्याने सांगितले. दादाचे हृदय दुभंग झाले. आई म्हणाली, चाललेच आहे बाळानं, या देहाला चांगले दिले काय आणि वाईट दिले काय. जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचे आहे तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तू ही दिवसभर काम करतोस. तू 5 रुपये पाठवलेस, मला धन्य वाटले. तू 19 रुपयातून त्यांना 5 रुपये पाठवलेस, खरंच मुठभर मांस मला चढलं. मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही, तुम्हाला तयार करणं एवढंच माझं काम. तुम्ही गुणी निघालात, चांगले झाले. तुम्हाला पैसे मिळोत वा न मिळोत, तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे. आता मला काळजी नाही, श्याम तिकडे आहे, ह्या पुरुषोत्तमाला मावशी तयार करीन. एकमेकांना प्रेम द्या, परस्परास विसरू नका. आई जणू निर्वानिरव करीत होती. आई, मी येथेच राहू तुझ्याजवळ. राहू का? काय करायची नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला? आई, मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई, तुझे पाय, तुझी सेवा, यातच माझं कल्याण आहे, माझं भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई, तू सांगशील तसे मी करीन. राजीनामा मी लिहून आणला आहे. देवका पाठवून दादा गाईवरून बोलत होता. आई विचार करून हळूच म्हणाली, गजू, सध्या सखू मावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही, मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना 5 रुपये पाठवत जा, 2 पाठवलेस तरी चालतील, परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवे माझी सेवा आहे, मी इतक्यात मरत नाही, तितकं माझं भाग्यही नाही. झिजत झिजत मी मरणार, फारच अधिक वाईट वाटले. तर पुन्हा तुला बोलावून घेलो बाळ. दादा परत मुंबईत जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे ते शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पनाही नव्हती. आईच्या पायावर त्याने डोकं ठेवलं, आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेलं. आईनं त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला क्रूश हात, प्रेमाने थपथपलेला हात फिरवला. तो मंगल हात फिरवला. जा जा बाळ, काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला, सारी प्रेमाने नांदा. एकमेकास कधी अंतर देऊ नका. आईनं संदेश दिला. जड अंतकरणाने दादा गेला, कर्तव्य म्हणून गेला. संसार मोठा कठीण हेच खरे. या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 39 या ठिकाणी संपली.
0: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडे यांचा. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92-73-93-57-89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहे सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग मधुवंती. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय आणि आज या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मधुवंती. मधुवंती राग ऐकल्यामुळे रक्तदाब किंवा हायपर टेन्शन या विकारांपासून सुटका होण्यासाठी नक्कीच मदत होईल. सुरुवातीला आलाप गायन आणि त्यानंतर देवी सरस्वती आई ये मनमे ही बंदिश मी लिहिलेली आहे आणि स्वरबद्ध केलेली आहे ती गायन.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज आपण ऐकलात राग मधुवंती. गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशन चे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90112-64-81.
1: सावन का महीना पवन करे सो

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो